पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतीशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

0: अनमोल मोती या कार्यक्रमाद्वारे रसिकांना रिझवणारा सुरांचा काफिला पुन्हा एकदा निघालाय एका सुरील्या सफरीला.
1: हिंदी चित्रपट संगीताला ऐश्वर्य प्राप्त करून देणाऱ्या गाण्यांचं अंतरंग जाणून घ्या सुहास मुळे यांच्या लेखणीतनं.
0: विविध रूपातील ही गीतं आणि ती अजरामर करणारे मनस्वी कलावंत,
1: अशी गाणी जी जगण्याला अर्थ देतात, मनात रुंजी घालतानाच हृदयामध्ये हक्कानं घर करतात.
0: तर अशी ही दिलके करीब असणारी जरा हटके गाणी अर्थात दिलबंद गाणी.
2: एक हसी शाम को
3: शनिवारी रात्री 9 वाजता तर पुन्हा प्रसारण मंगळवारी रात्री 10 वाजता. लेखक सुहास मुळे. ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4 FM आवाज

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बाल विवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.
2: कुठं कुठं जायचं फिरायला रे, कुठं कुठं जायचं फिरायला.

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅक स्टेज ची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गंमत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4 एफ.

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

0: स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 34 80. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, मैं हूं मधिशन आचल और आप सुन रहे हैं रेडियो नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे। दान अवयवांचे हे प्राणदान आहे। नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।
2: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा, नगरचा अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। हा मंडळी, आज आहे 27 मे 2026, वार आहे बुधवार। आज आहे जागतिक विपणन दिवस आणि आजच्याच दिवशी 1883 मध्ये अलेक्झांडर रशियाचा झार झाला। 1906 मध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेची स्थापना झाली। 1930 मध्ये क्रिस्टल सेंटर, त्यावेळची सर्वात उंच इमारत, न्यूयॉर्क मध्ये उद्घाटन करण्यात आलं। तर 1951 मध्ये मुंबईत तारापोरवाला मत्स्यालय सुरू झालं। 1964 मध्ये गुलजारीलाल नंदा यांनी भारताचा हंगामी पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारला। तर 1999 मध्ये अमेरिकेचे स्पेस प्रोब डिस्कवरी नवीन स्पेस स्टेशनवर प्रक्षेपित झालं। 2016 मध्ये बराक ओबामा हिरोशिमा पीस मेमोरियल पार्क आणि हिबाकुशाला भेट देणारे पहिले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बनले। तर मंडळी, हे होते आजचे दिनविशेष। आपण अशाच गप्पा मारणार आहोत। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

रसिक हो रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा, नव्या वाटा, नव्या दिशा, मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.

गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, नमस्कार मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचा अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आपण ना नेहमीच सकाळची सुरुवात छान पॉझिटिव्ह करत असतो, कारण सकाळची सुरुवात पॉझिटिव्ह झाली की दिवस कसा पॉझिटिव्ह जातो. आणि त्यासाठी आपण ऐकत असतो एक अभंग. चला तर ऐकूयात आजचा अभंग. आलिंगने घडे मोक्ष सामुज्यता जोडे, ऐसा संताचा महिमा जाली बोला याची सीमा. तीर्थे पर्व काळ अवघी पायांपे सकळ, तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. याचा अर्थ असा, संतांच्या आलिंगनानं सहवासानं सायुज्य मोक्षाची प्राप्ती होते. अशा संत सहवासाचा महिमा शब्दांतून वर्णन करताना शब्द अपुरे पडतात. संतांच्या पायाशी सर्व तीर्थ आणि पर्व काळ एकवटलेले असतात. तुकाराम महाराज म्हणतात, म्हणूनच संत चरणांची सेवा करावी. बोला संत तुकाराम महाराज की जय. आपण अशाच गप्पा मारणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचा अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, व्यवसाय आणि त्यांचे ग्राहक यांच्यात पूल बांधण्याच्या उद्देशानं जागतिक विपणन दिन जगभरात मार्केटिंगची अत्यावश्यक भूमिका मांडण्यासाठी साजरे केला जातो. बरं का, नवनवीन संकल्पना मांडून त्या ग्राहकांना समजून घेण्यापर्यंत आणि त्यांना आकार देण्यापर्यंत मार्केटिंग व्यावसायिकांनी त्यांच्या कामात ठेवलेल्या धोरण, समर्पण आणि सर्जनशीलते बद्दल कौतुक करण्याची ही वेळ आहे. काही वेळा याला मार्केटिंगचा आंतरराष्ट्रीय दिवस देखील म्हटलं जातं. हा कार्यक्रम 2023 मध्ये मार्केटिंगचा होत असलेल्या सखोल प्रभावावर आणि योगदानावर प्रकाश टाकण्यासाठी सुरू करण्यात आला होता. वर्ल्ड मार्केटिंग समिट, कोटलर इम्पॅक्ट आणि इतर काही संस्थांच्या पाठिंब्यासोबत हा कार्यक्रम स्थापन करण्यात युरोपियन मार्केटिंग कॉन्फेडरेशननं केली आहे. आणि जागतिक विपणन दिन दरवर्षी आजच्या दिवशी म्हणजे 27 मे रोजी साजरा केला जातो. आणि हा दिवस ना महत्वपूर्ण आहे कारण तो फिलिप कोटलरच्या 1931 जन्म तारखेचं प्रतिनिधित्व करतो, ज्यांना आधुनिक विपणनाचे जनक मानलं जातं. आणि आधुनिक विपणनानं मार्केटिंगवर परिणाम करण्याचा मार्ग दिला असल्यानं मार्केटिंगची संकल्पना विकसित झाली आहे, ज्यामुळे अधिक भागधारकांना सकारात्मक प्रभावात भाग घेता येईल, जे नफा वाढवण्यासाठी देखील कार्य करतं. तर म्हणजे अशा प्रकारे हा महत्वाचा दिवस आहे. आपण अशाच गप्पा मारणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता आरजे कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅक स्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गंमत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅक स्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गम्मत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत.

नमस्कार, मी अनंत जोग। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

रसिकहो, रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा, नव्या वाटा, नव्या दिशा, मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.

नमस्कार, मी स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहमदनगर, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

नगरच्या रस्त्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत, शहर आणि जिल्ह्यातील अचूक घडामोडींपासून ते नगरच्या ऐतिहासिक सफरीपर्यंत सर्व काही अपडेट मिळतील एकाच ठिकाणी. मॉर्निंग शो नगरचं अंतरंग मध्ये सोमवार ते शनिवार रोज सकाळी 7 ते 11 माझ्या सोबत म्हणजेच आर जे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90113652500. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुम

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98-23-89-34-39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: मुलगी आहे स्वप्नांची, नको घाई लग्नाची. लेखक ओंकार भोलेनाथ अस्वले. मचलती

नमस्कार, माझं नाव आरुष प्रसाद बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते आर जे कोमल नगरचं अंतरंग शो मध्ये. मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी प्राध्यापक स्नेहा देवदत्त रानडे. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहेत आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोअर आणि आउटडोअर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता F Block, सर्वे नंबर 239, श्री टाइल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्या नगर. संपर्क क्रमांक 90 11 11 25 90 किंवा 98 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

0: स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 9011100005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: तौबा तौबा, क्या होगा होना है जो, वो होगा होता है जो, हो जाने दो.

जाने दो।

माझे नाव अखिलेश आदिनाथ शेडाळे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत.

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तीच आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.
2: कुठं कुठं जायचं फिरायला रे, कुठं कुठं जायचं फिरायला.

नमस्कार, मी सौ अंजना प्रमोद पंडित. आपण ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दर रविवारी सकाळी 9 वाजता. वाचक स्वर अनिल सोमाणी यांचा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: मसाला मसाला।
1: शायरी, फॅशन टिप्स, सोशल मीडिया अपडेट आणि बरच काही, खूप सारा माहितीचा खजिना आपल्यासाठी घेऊन येत आहे आज अनु सांजरंग या स्पेशल शो मध्ये। ऐकायला विसरू नका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 90110111005। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय,

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतु सोबत।
2: हाय हॅलो नमस्कार, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मंडळी, आजचा दिवस आहे प्रेम, त्याग आणि मानवतेचा संदेश देणारा। आज आहे बकरी ईदचा सण। सर्व मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या मनपूर्वक शुभेच्छा। हा सण आपल्याला त्याग, श्रद्धा आणि एकमेकांप्रती प्रेमाची भावना शिकवतो। घराघरांत आनंद, एकोप्याचं वातावरण आणि नात्यांमध्ये गोडवा निर्माण करणारा हा सण प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, शांती आणि भरभराट घेऊन येवो, हीच सदिच्छा। चला तर मग आजच्या या खास दिवशी आपण धर्म, जात या पलीकडे जाऊन माणुसकीचं नातं अधिक घट्ट करूया। ईदचा आनंद आपल्या प्रियजनांसोबत वाटूया आणि समाजात प्रेम आणि आपुलकी जपूयात। पुन्हा एकदा सर्व श्रोत्यांना तसंच मुस्लिम बांधवांना स्नेहालयातर्फे आणि रेडिओ नगरच्या संपूर्ण परिवारातर्फे बकरी ईदच्या हार्दिक शुभेच्छा। भेटूया थोड्याच वेळात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात। तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

0: नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: श्रोते हो नमस्कार, ब्रेक नंतर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आज मराठी साहित्य विश्वातील एक अत्यंत मानाचं आणि प्रभावी नाव म्हणजेच भालचंद्र नेमाडे यांचा जन्मदिवस. मराठी साहित्यात देशीवाद ही विचारधारा मांडणारे आणि आपल्या लेखनातून ग्रामीण वास्तव, समाजव्यवस्था आणि माणसांच्या भावना अत्यंत प्रभावीपणे सांगणारे लेखक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांची कोसला ही कादंबरी आजही मराठी साहित्यातील मैलाचा दगड मानली जाते. युवकांच्या मनातील गोंधळ, प्रश्न आणि वास्तव त्यांनी अतिशय जिवंतपणे शब्दांत उतरवलं. त्यांच्या लेखनात केवळ कथा नाही तर समाजाचं वास्तव, संस्कृतीची जपणूक आणि मराठी भाषेवरचं अपार प्रेम दिसून येतं. ज्ञानपीठ पुरस्कारानं सन्मानित झालेल्या भालचंद्र नेमाडे यांनी मराठी साहित्याला एक वेगळी दिशा दिली. आज त्यांच्या जन्मदिनी त्यांच्या साहित्याला आणि विचारांना मनापासून अभिवादन. वाचनाची आवड जपा, मातृभाषे वरती प्रेम करा आणि उत्तम साहित्याशी मैत्री करा, हाच त्यांना खरा मानाचा मुजरा ठरेल. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन विषयांसोबत गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. भेटूया एका म्युझिकल ब्रेक नंतर.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77727505 किंवा 90110426495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

श्रोते हो नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्यासोबत तुमच्यासाठी, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आज आहे 27 मे आणि अनेक महत्त्वाच्या घडामोडींचा हा दिवस आहे. आणि त्याचसोबत आज आपण स्मरण करतोय एका शांत, संयमी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाचं, आणि त्या म्हणजे रमाबाई आंबेडकर यांचं. आज त्यांचा स्मृतिदिन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्यामागे ज्या स्त्रीचा निशब्द त्याग, संघर्ष आणि साथ होती, त्या म्हणजे रमाई. अत्यंत कठीण परिस्थितीत संसार सांभाळत त्यांनी बाबासाहेबांच्या शिक्षणाला आणि समाजकार्यास खंबीरपणे साथ दिली. स्वतः अनेक दुःख सहन करून सुद्धा त्यांनी कधी तक्रार केली नाही, आणि म्हणूनच रमाबाई आंबेडकर या केवळ बाबासाहेबांच्या पत्नी नव्हत्या, तर संघर्ष, सहनशीलता आणि निस्वार्थ प्रेमाच्या प्रतीक होत्या. श्रोते हो, आजच्या काळात महिलांविषयी बोलताना रमाईंचं जीवन आपल्याला खूप काही शिकवून जातं, बरं का. आज महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे जात आहेत, शिक्षण, नोकरी, कला, क्रीडा, व्यवसाय. पण अजूनही अनेक महिलांना समान संधी, सुरक्षितता आणि आदरासाठी संघर्ष करावा लागतोय. एका सक्षम समाजासाठी महिलांचा सन्मान आणि त्यांना पाठबळ देणं फार गरजेचं आहे. महिलांना फक्त घराची जबाबदारी म्हणून न पाहता त्यांच्या स्वप्नांना आणि क्षमतांना प्रोत्साहन देणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. चला तर मग आज रमाईंच्या स्मृतिदिनी आपण एक छोटासा संकल्प करूया. घरात, कामाच्या ठिकाणी आणि समाजात प्रत्येक महिलेला आदर, समानता आणि साथ देण्याचा. रमाबाई आंबेडकर यांना विनम्र अभिवादन. पुन्हा भेटूया थोड्याच वेळात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: कौटुंबिक हिंसा,
1: हुंड्यासाठी होणारा छळ,
0: ऍसिड हल्ला,
1: कामाच्या ठिकाणी त्रास,
0: शाळा तसेच महाविद्यालयात होणारी छेडछाड,
2: बलात्कार,
0: महिलांसंबंधीचे इतर त्रास,
1: सायबर गुन्हे.
0: जर महिला भगिनींबाबत अशी कुठलीही घटना घडत असेल तर संपर्क साधा
1: सखी वन स्टॉप सेंटर.
0: संपर्क क्रमांक 90110175.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.
1: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा आणि गोष्टी तुमच्या आमच्या. या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. मंडळी, आज भारताचे पहिले पंतप्रधान, आधुनिक भारताचे शिल्पकार आणि दूरदृष्टीचे नेते जवाहरलाल नेहरू यांचा स्मृती दिन. पंडित नेहरू यांनी स्वतंत्र भारताच्या उभारणीत अत्यंत महत्वाची भूमिका बजावली. विज्ञान, शिक्षण, उद्योग आणि लोकशाही यांच्या मूल्यांवर आधारित भारत घडवण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं. देशात अनेक मोठी धरणं, शैक्षणिक संस्था आणि उद्योग उभारून त्यांनी आधुनिक भारताचा पाया मजबूत केला. लहान मुलांवरती त्यांचं विशेष प्रेम होतं, त्यामुळं मुलं त्यांना प्रेमानं चाचा नेहरू म्हणत असत. त्यांच्या विचारांमध्ये प्रगती, शांतता आणि एकता यांना खूप महत्व होतं. आज त्यांच्या स्मृतिदिनी आपण त्यांच्या कार्याला आणि देशासाठी दिलेल्या योगदानाला आदरांजली वाहूयात. देशप्रेम, शिक्षणाची कदर आणि एकतेची भावना जपत पुढे जाणं हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल. जवाहरलाल नेहरू यांना संपूर्ण रेडिओ नगरच्या टीमकडून आणि स्नेहालय परिवाराकडून विनम्र अभिवादन. मंडळी, पुन्हा भेटूया थोड्याच वेळात अशाच नवनवीन विषयांसोबत. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: हॅलो, नमस्कार. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्यासोबत. मंडळी, आता उन्हाळा संपत आलाय. मे महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू झालाय आणि अनेक ठिकाणी काही प्रमाणामध्ये पावसाचं आगमन सुद्धा झालेलं आहे. मंडळी, उन्हाळा संपत आला की सगळ्यांनाच पावसाची आतुरत लागते. थंडगार वातावरण, मातीचा सुगंध आणि पावसाळ्यातील मजा प्रत्येकालाच करायची असते. पण मित्र हो, या ऋतूसोबत काही आजार सुद्धा येतात, त्यामुळे पावसाळ्यापूर्वी आरोग्याची काळजी घेणं फार महत्वाचं आहे. सर्वात आधी स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या. घराच्या आसपास पाणी साचू देऊ नका, कारण त्यातून डेंग्यू, मलेरिया यांसारखे आजार पसरू शकतात. तसंच पावसाळ्यामध्ये पचनाचे त्रास वाढतात बरं का, त्यामुळे बाहेरचं उघड्यावरचं अन्न कमी खा आणि शक्यतो ताजं व गरम अन्नच खा. भरपूर पाणी प्या, कारण या काळामध्ये तहान जास्त लागत नाही, पण शरीराला मात्र पाण्याची गरज असते. त्यामुळं तहान लागली तरच मी पाणी पेईल हा हट्ट सोडा आणि दर अर्ध्या तासाला किंवा दर तासाला ठराविक प्रमाणात पाणी प्या. त्याचसोबत शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फळं, भाज्या आणि पौष्टिक आहार घ्या. छत्री, रेनकोट यांसोबत स्वतःची काळजी घेणंही तितकंच गरजेचं आहे. भिजल्यानंतर लगेच कपडे बदला, हातपाय स्वच्छ धुवा आणि ओलसरपणा टाळा. श्रोते हो, छोट्या छोट्या सवयी आपल्याला मोठ्या आजारांपासून दूर ठेवू शकतात. आणि म्हणूनच या पावसाळ्यात फक्त हवामानाचा आनंदच नाही तर आरोग्याची सुद्धा काळजी घ्या. निरोगी राहा, सुरक्षित राहा आणि पावसाचा आनंद मनमुराद घ्या. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. भेटूया एका म्युझिकल ब्रेक नंतर.
1: सांगा ह्या वेळीला माझ्या गुलछडीला, सांगा ह्या वेळीला माझ्या

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतु सोबत।
2: वेलकम बॅक मंडळी, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत। आणि मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतु तुमच्या सोबत तुमच्यासाठी। आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मंडळी, आजकाल थकवा येणं, पटकन दम लागणं, चक्कर येणं किंवा चेहरा फिकट दिसणं ही लक्षणं अनेकदा शरीरामध्ये हिमोग्लोबिन कमी असल्याची असू शकतात, बरं का। आणि अशी लक्षणं अनेकदा आपल्याला दिसून सुद्धा येतात, पण काळजी करू नका, कारण काही घरगुती पदार्थ आपल्या शरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करू शकतात। आणि याच बाबत आज आपण चर्चा करणार आहोत। मंडळी, सर्वात आधी म्हणजे बीट। बीटमध्ये आयर्न भरपूर प्रमाणात असतं। बीटचं सॅलड, ज्यूस किंवा भाजी अशा कोणत्याही प्रकारे तुम्ही ते खाऊ शकता। त्यानंतर येतात खजूर आणि मनुका। दररोज सकाळी 4 ते 5 भिजवलेले मनुके किंवा 2 खजूर खाल्ले ना तर शरीराला मस्तपैकी ऊर्जा मिळते। त्यासोबत पालक, मेथी आणि शेवग्याची पानं हे तर आयर्नचे उत्तम स्रोत आहेत। त्याचसोबत डाळी, हरभरा, गुळ आणि शेंगदाणे यांचा सुद्धा आहारात समावेश करा। आणि सर्वात महत्वाची गोष्ट, आयर्नसोबत व्हिटॅमिन सी घेतलं तर शरीर आयर्न अधिक चांगल्या प्रकारे शोषून घेतं। त्यामुळे लिंबू, संत्री, आवळा हे सुद्धा खायला विसरू नका। त्यामुळे मंडळी, औषधांबरोबर आहारही तितकाच महत्त्वाचा आहे। आहार जर तुम्ही संतुलित ठेवला तर मात्र तुम्हाला कोणत्याही औषधांची गरज पडणार नाहीये। त्यामुळे स्वतःची काळजी घ्या, पौष्टिक खा, निरोगी रहा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

पृथ्वी आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणुसकी आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्ट तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत तुमच्यासाठी. आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, स्वयंपाकघरातला सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आपले मसाले. पण अनेकदा मसाले ओलसर होतात, सुगंध कमी होतो किंवा पटकन खराब होतात. तर आज आपण जाणून घेऊयात मसाले जास्त काळ ताजे कसे ठेवायचे. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे मसाले नेहमी हवाबंद डब्यात ठेवा. काच किंवा स्टीलचे डबे यासाठी अत्यंत उत्तम असे मानले जातात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ओलावा टाळा. मसाला घेताना ओला चमचा वापरू नका. अगदी थोडं पाणी गेलं तरी मसाला खराब होऊ शकतो. तिखट, हळद किंवा गरम मसाला हे गॅस जवळ ठेवू नका. उष्णतेमुळे त्यांचा रंग आणि सुगंध दोन्ही सुद्धा कमी होतो. आणखी एक छोटा उपाय तुम्ही करून पहा, अत्यंत उपयोगी उपाय आहे. मोठ्या प्रमाणात मसाले दळण्यापेक्षा थोड्या प्रमाणात तयार करा. त्यामुळे मसाल्यांचा ताजेपणा टिकून राहतो. आणि हो, तमालपत्र किंवा थोडंसं मीठ जर डब्यात ठेवलं तर ओलावा कमी राहण्यास मदत होतो. तर मंडळी, हे छोटे छोटे उपाय वापरा आणि आपल्या स्वयंपाकघरातील मसाल्याचा सुगंध कायम ठेवा. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन गोष्टींसोबत. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दर रविवारी सकाळी 9 वाजता. वाचक स्वर अनिल सोमाणी यांचा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी. गोष्ट तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत तुमच्यासाठी. आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी उद्या आहे 28 मे, म्हणजेच आपल्या अहिल्यानगरचा आणि पूर्वीच्या अहमदनगरचा वर्धापन दिवस. त्याच निमित्त आज मी तुमच्याशी थोडंफार गप्पा मारणार आहे आणि बोलणार आहे. मंडळी, रोज आपण ज्या रस्त्यांवरून प्रवास करत असतो तिथेच आपल्या शहराचा सुवर्ण असा इतिहास दडलेला असतो, हे तुम्हाला माहिती असणारच आहे, बरोबर आहे की नाही. आज मी बोलती आहे आपल्या लाडक्या माळीवाडा वेशीबद्दल. आज आपण अनेक गड किल्ले पाहायला लांब लांब पर्यंत जातो, पण आपल्या शहराचं रक्षण करणारी ही 400 वर्ष जुनी वेश आजही कितीतरी दिमाखात उभी आहे, बरोबर की नाही. 1630 दशकात शत्रूपासून रक्षण करण्यासाठी उभारलेली ही वेश आज आपल्या नगरची खरी ओळख बनली आहे. बरं, एक भारी गोष्ट सांगू का तुम्हाला मंडळी, तर 1 जून 1948 रोजी महाराष्ट्रातली सगळ्यात पहिली ST याच माळीवाडा वेशीपासून पुण्यासाठी सुटली होती. म्हणजेच इतिहास आणि आधुनिकता या दोन्ही गोष्टींची साक्ष आपल्या या वेशीनं आपल्याला दिली आहे. काळाच्या ओघात अनेक वेशी हरवल्या, पण माळीवाडा वेश आजही डौलानं उभी आहे. चला तर मग या ऐतिहासिक वारशाचा अभिमान बाळगूया आणि आपल्या शहराला सुंदर ठेवूया. आणि पुन्हा एकदा सर्वप्रथम आपल्या रेडिओ नगरतर्फे, माझ्यातर्फे आणि स्नेहालय परिवारातर्फे तुम्हाला ॲडव्हान्समध्ये आपल्या अहिल्यानगरच्या म्हणजेच पूर्वीच्या अहमदनगरच्या स्थापना दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी.

आता रोज गोष्टी माझ्या सखींच्या भेटीला। चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात। सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

that wish. नमस्कार नगरकर, मी रेणू वाकड आणि तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: श्रोते हो नमस्कार, मी आशिष शेडगे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: कांधे पे सूरज

स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्यासोबत. मंडळी, तुमच्याशी बोलता बोलता वेळ कसा निघून जातो खरंच कळत नाही बरं का. आजही आपण अनेक गोष्टींवरती चर्चा केली आणि आज 27 तारीख आहे तर आज खूप साऱ्या गोष्टी घडल्या आहेत. खूप साऱ्या घटना आपल्या भारतामध्ये घडलेल्या आहेत आणि त्याच निमित्तानं आपण आज भरपूर अशा चर्चा केल्या, गप्पा मारल्या. पुन्हा एकदा सर्व मुस्लिम बांधव बकरी ईदच्या हार्दिक शुभेच्छा. आणि मंडळी, आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची, पण आपण उद्या पुन्हा भेटणार आहोत ठीक सकाळी 11 वाजता आपल्या लाडक्या गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमामध्ये. पण तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, कारण आज मस्त पैकी दिवसभरामध्ये आपल्या रेडिओवरती कार्यक्रमांची मेजवानी तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. मंडळी, आता थोड्याच वेळात म्हणजे दुपारी 1 वाजता आपली लाडकी आर जे वैशाली तुम्हाला भेटायला स्नेहालयातील महत्वपूर्ण घडामोडींसोबत. आणि त्याचसोबत स्नेहस्पर्श प्रकल्प बाल कल्याण अधिकारी धीरज मनवर यांची मुलाखत घेऊन ती तुम्हाला भेटायला येते. त्याचसोबत संध्याकाळी 4 वाजता आर जे अनुसोबत तुम्ही सांज रंग हा सुंदर असा कार्यक्रम ऐकणार आहात, ज्यामध्ये ठळक बातम्या, मराठी प्रादेशिक बातमीपत्र, महत्वाच्या दिवसभरातील घडामोडी आणि सर्वांचे फेवरेट स्पोर्ट्स आणि बॉलिवूड विशेष अपडेट्स असणार आहेत. त्याचसोबत संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा शो आपल्या भेटीस येतोय. नगर शहरातील स्थापत्य अभियंता निसर्गप्रेमी सुरेंद्र धर्माधिकारी यांची मुलाखत आपल्याला ऐकायला मिळणार आहे आर जे अनुसोबत. आणि रात्री 9 वाजता मस्तपैकी आठवणीतील गाणी तुम्ही ऐकणार आहात, गाण्यांचा आस्वाद घेणार आहात आर जे अंश यांच्यासोबत. तर मंडळी, तुम्ही ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात स्नेह वार्ता फक्त रेडिओ नगर 90.4 एफएम वर.
2: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मंडळी, स्नेहवार्ता या शो मध्ये आता आपण ऐकणार आहोत स्नेहस्पर्श प्रकल्प बाल कल्याण अधिकारी धीरज अरुण मनवर यांची मुलाखत. यांच्याशी संवाद साधला आहे आर जे वैशाली यांनी.
3: नमस्कार सर.
4: नमस्कार.
3: तर सर, सर्वप्रथम आपल्या जीवन प्रवासाबद्दल आणि स्नेहाले परिवाराशी आपण कसे जोडले गेला आहात तर हा प्रवास आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल.
4: ठीक आहे. माझं नाव सर्वप्रथम धीरज मनोहर आहे. मी स्नेहस्पर्श प्रकल्पामध्ये गेल्या 7 महिन्यापासून बालकल्याण अधिकारी या पोस्टवर आहोत. मी प्रॉपर यवतमाळ जिल्ह्याचा आहो, जी विदर्भामध्ये येते. माझं BSW हे पहिले यवतमाळ जिल्ह्यामध्ये झालं आहे, महात्मा ज्योतिबा फुले या कॉलेजला. व त्यानंतर मी MSW साठी वर्धा जिल्ह्यामध्ये ॲडमिशन केली होती. 2023 साली BSW ला एक स्टडी टूर म्हणून अभ्यासक्रम असतो, त्याच्यामध्ये आपण समाजसेवेंच्या वेगवेगळ्या संस्थांना भेट देतो व ते संस्था कशी काम करते, कोणत्या घटकावर काम करते, समस्या कशा प्रकारे हाताळतात. तर 2023 साली मी स्नेहालयामध्ये व्हिजिटसाठी आलो होतो. तर त्यावेळेस ही संकल्पना खूप आवडली, म्हणजे रेड लाईट एरियांमध्ये लालबत्ती भागामध्ये काम करणाऱ्या महिलांवरही खूप म्हणजे लोक काम करत आहे बा, आणि एवढ्या मोठ्या स्केलवर काम करत आहे. जवळपास 28 प्रकल्प, ते पण वेगवेगळ्या समस्यावर, एका समस्यासून दुसऱ्या समस्या कशी जुळली गेली आहे आणि ती पद्धतशीरप्रमाणे कशा सोडल्या जात आहे हे म्हणजे पाहून खूप आश्चर्यचकित वाटलं. मग डॉक्टर गिरीश कुलकर्णी सरबद्दल माहीत पडलं, मग त्यांची पुस्तकं वाचले आम्ही. पुस्तकं वाचल्यानंतर खूप आवड निर्माण झाली, जसं विदर्भामध्ये ही लालबत्ती भागाची खूप मोठ्या प्रमाणात समस्या आहे, मग आवड निर्माण झाली. मग गेल्या 6 महिन्यात ॲड पडली होती स्नेहालयाची, ती ॲड भरली. मग इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन झालं व दुसऱ्या दिवशी जॉईनिंग आलं. माझा इंटरव्ह्यू संजय चाबुकसर सरांनी घेतला आहे HR डिपार्टमेंटमध्ये.
3: अच्छा. आणि मग नंतर तुम्ही स्नेहालय स्नेहस्पर्श प्रकल्पामध्ये कशा प्रकारे कार्यरत आहात आणि आता सध्या तुमच्याकडे कोणते काम आहे?
4: माझ्याकडे वयोगट 6 ते 12 विद्यार्थी आहेत. आता टोटल सध्या स्टाफ कमी आहे स्नेहस्पर्श प्रकल्पामध्ये. सध्या बालकल्याण अधिकारी म्हणून मी व सुभाष राठोड सर हे माझे सिनियर आहे, आम्ही दोघं बालकल्याण अधिकारी म्हणून आहोत. सध्या 62 मुलं आहेत, 31 मुलं आमच्याकडे येतात. माझ्याकडे लहान मुलं आहेत आणि सुभाष सरांकडे मोठी मुलं आहेत, कारण त्यांना अनुभव जास्त आहे व त्यांना थोडं पद्धतशीर अजून हँडल करता येतात मुलांना. माझ्याकडे लहान मुले आहेत.
3: तर सर, बालकल्याण अधिकारी म्हणून नेमकं तुम्ही कोणती जबाबदारी पार पाडता?
4: हो, मुलं प्रवेशित झाल्यानंतर जर कोण्या मुलांना ॲडमिशन करण्यात अडथळा येत असेल तर ती ॲडमिशन बालकल्याण समितीमार्फत होत असते. तिथे आम्हाला जावं लागते आणि ती ॲडमिशनची काय प्रोसेस आहे ते आपल्या स्नेहस्पर्श प्रकल्पातून त्यांची बालगृहामध्ये ॲडमिशन करावं लागते. त्यानंतर त्या मुलांची मानसिक स्थिती आहे का, त्याला कोणता आजार आहे का, किंवा त्याचा कधी ॲक्सिडेंट झाला आहे का, त्याची फॅमिली, त्याचं काय बॅकग्राऊंड होतं पहिले, तो कोणत्या ट्रॉमामधून आलेला आहे, त्याचं पूर्ण फिजिकल चेकअप करावा लागतो. मग त्याच्या ट्रॉमानुसार त्याच्यावर ट्रीटमेंट केल्या जाते. मग काउन्सिलिंगची टीम आहे, आमची टीम आहे, होतात आमच्यापर्यंत अगर आमच्या हा ते मदतीने तर त्याची अगर समस्या सुटत असेल तर आम्हीच त्याची समस्या सोडतो. जर त्याच्यापेक्षा एक्स्ट्रीम लेवलवर असेल तर आमची काउन्सिलिंगची टीम आहे, त्याच्यावर काउन्सिलिंग करून त्याची समस्या सोडवल्या जातात, त्याला स्टेबल केल्या जातात. आणि इथे ट्रॉमॅटाईज मुलं खूप येतात, कारण ते लालबत्ती भागातून येतात, त्यांचे आई बहीण किंवा आजी या व्यवसायांमध्ये अडकलेल्या असतात आणि त्यांना माहीत नाही समाजात कसं जगायचं, कसं वावरायचं, व शिवीघाण ही वाईट गोष्ट आहे, कोणाला मारहाण केलं ही वाईट कृत्य आहे, असं काहीच माहीत नसतात. या छोट्या छोट्या गोष्टीपासून त्यांना सांगा लागतात, त्यांचं आरोग्य झालं, शिक्षण झालं, त्यांना वळण देणं, त्यांच्या प्राथमिक गरजा, या पूर्ण छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष द्यायला लागतात. याच छोट्या गोष्टी कनेक्ट होत होत त्यांच्यात खूप मोठा बदलाव होतो.
3: अच्छा. तर सर, तुम्ही म्हणताय की जसं रेड एरियामधील सगळे बालक असतात तिथं, परंतु असे काही दुसरे पण असतात का आपले, की ज्यांना एकल पालक आहेत किंवा त्यांना कोणी सोडून दिलेलं आहे, असे कोणी
4: रस्त्यावर भेटलेले असतात, एक पालक असतात, किंवा खूप साऱ्या वेगवेगळ्या केसमधल्या, म्हणजे कोणी डोळ्यापुढे खून पाहिला आहे, असे केसेस बी आहेत तिथे. मग ते खूप जास्त ट्रॉमाटाईज असतात, ज्यांना संरक्षणाची गरज असतात, किंवा त्यांचे आई वडील अपंग आहे, दिव्यांग आहे, अशीही मुलं आपल्याजवळ आहेत. किंवा बालकल्याण समितीमार्फत ट्रान्सफर झालेली विद्यार्थी आपल्याकडे येतात.
3: जसं की तुम्ही म्हणताय आता रस्त्यावरचे, पण एखादा प्रसंग सांगू शकताय का?
4: आता मागील काही महिन्यापासून आमच्याजवळ एक गणेश नावाचा विद्यार्थी आला होता, त्याचं मला गाव एक्झॅक्ट लक्षात नाही येत आहे. त्याला त्या गावातील लोकांनी बालकल्याण समितीला दिलं आणि तो इथे आलाय. त्याचं वय फक्त 6 वर्ष आहे, त्याला काहीच माहीत नाही. तो फक्त त्या गावामध्ये बेवारस फिरत होता. मग त्या लोकांनी पहिली विचारपूस केली कोणाचं लेकरू आहे काय, त्याचा काही पत्ता लागला नाही. आणि तो मग बालकल्याण समितीमार्फत आपल्या बालगृहामध्ये आला. त्याची अवस्था खूप वाईट होती, अंगावर व्यवस्थित कपडे नव्हते, फाटके कपडे, खूप घाण कपडे होते. आणि किती दिवसापासून जेवला नाही याचा काहीच अंदाजा नव्हता. मग त्याला आणलं, पहिले त्याचं फिजिकल चेकअप केलं जे सर्वात महत्त्वाचं आहे. मग त्याच्याशी संवाद साधला की तो काही ट्रॉमॅटाईज आहे का, व्यवस्थित बोलत होता, त्याला पद्धतशीर जेवण वगैरे, जे स्नेह आपल्या स्नेहालीची जी संकल्पना आहे, स्नेह प्रेम, ते त्याला तिथे दिलं. व आता तो स्टेबल झाला आहे, व्यवस्थित बोलतो. आणि प्री स्कूलमध्ये जी सध्या ॲडमिशन आहे इंग्लिश मिडियम स्नेहालयमध्ये.
3: अच्छा, खूपच छान सर. तर सर, स्नेहालय संस्थेमध्ये येणाऱ्या मुलांची मानसिकता आणि त्यांचे भावविश्व समजून घेण्यासाठी तुम्ही नेमकं कोणत्या पद्धती वापरता? जसं की आता तुम्ही म्हटले की त्या मुलाला तुम्ही स्नेहस्पर्श प्रकल्पामध्ये आणलं, इथं दाखल केले, त्या प्लस शाळेमध्ये पण केलं, पण यानंतर तुम्ही त्यांना समजून घेण्यासाठी कोणत्या पद्धती वापरता?
4: अच्छा, एक समाजकार्याची केसवर्कची पद्धत असते. त्यामध्ये कसं असते, विद्यार्थ्याची पहिले समस्या जाणून घ्यायचं, त्याला बोलकं करायचं. जर विद्यार्थी बोलत नसेल मग छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटी असतात, गेम्स असतात, त्यांनी त्याचा सहभाग करून घ्यायचा. त्यावेळेस मग आपण ऑब्झर्वेशन करायचं की त्याला कोणत्या गोष्टीमध्ये आवड आहे. स्पोर्टमध्ये असेल तर मग स्पोर्ट त्याला प्रत्येक खेळमध्ये इंगेज करायचं, मग तो थोडा बोलका होतो, हसतो थोडा. मग फ्रेंडशिप करायला आवडतो का त्याला, मग त्याला कशा प्रकारचे मित्र आवडतात, मग तशा प्रकारचे मित्र, त्याला कोणत्या गोष्टीची चीड येते, कोणत्या गोष्टी आवडतात, ज्या गोष्टी आवडतात ते परत परत त्याला करा लावणं. अगर त्याला वाचन आवडत असेल त्याला वाचन, पुस्तक आवडते पुस्तक, खेळ आवडत असेल तर खेळ. मग हळूहळू त्याला स्टेबल करायचं, स्नेहालयाच्या वातावरणात त्याला मिसळून घ्यायचं. आणि प्रेम, प्रेम या गोष्टीची खूप भूकेल असतात. हे जेवढं प्रेम देसान तेवढं त्यांनी आपुलकीन आपल्याजवळ येतात. जवळ येतात का, आपल्या हाताने जेवण करतात, किंवा फक्त मागच राहतात सर सर सर करत. आणि असं पद्धत वापरता वापरता आपण त्यांना स्टेबल करू शकतो.
3: तर त्या वातावरणात तुम्ही म्हणताय की मिसळले पाहिजेत, असे कोणते ऍक्टिव्हिटीज स्पोर्ट्सचं तुम्ही म्हणतायत, परंतु एक त्यांना मानसिक समाधान किंवा एक त्यांना जॉयफुल लर्निंग आपण तिथे कसे देतो, नाही का?
4: अच्छा, तर आता वेगवेगळी ऍक्टिव्हिटीज आहे. बलूनची ऍक्टिव्हिटी आहे, रनिंग ऍक्टिव्हिटी आहे, कॅरम्स आहे, चेस आहे, किंवा हॉलीबॉल, फुटबॉल, कबड्डी आपले भारतीय खेळ समजा, आणि खो खो, असे वेगवेगळ्या प्रकारचे खेळ आहेत. नवनवीन प्रकारच्या ऍक्टिव्हिटी सर्च करत राहतो, किंवा आमच्या BSW MSW ला आम्हाला वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी शिकवल्या जातात की जो मुलगा बोलत नाही त्याला बोलकं कसं करायचं, तेच पद्धत इथे वापरावं लागतात आम्हाला.
3: आपल्या स्नेहस्पर्श प्रकल्पामध्ये तिथे एकत्रित राहण्यासाठी तुम्ही त्यांना वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज घेतात, परंतु मुलांचे शिक्षण, संस्कार आणि भविष्यासाठी संस्था कोणते विशेष उपक्रम राबवते?
4: अच्छा, सर्वप्रथम आपण ज्यावेळेस मुलांना स्टेबल करतो, मुलाला स्टेबल केल्यानंतर त्याच्या वेगवेगळ्या चाचण्या घेतल्या जातात, किंवा शाळेमध्येही वेगवेगळ्या चाचण्या केल्या जातात. त्याच्या बुद्धीनुसार त्याची जिल्हा परिषद, स्नेहालयाची इंग्लिश मिडियम स्कूल, किंवा सन फार्मा शाळा, रुपीबाई बोराक, असे वेगवेगळ्या प्रकारच्या शाळा असतात, तिथे आपण तिथे घेऊन जातो व त्यांच्या बुद्धीनुसार तिथे त्यांची ॲडमिशन केल्या जातात. त्यांची जी गुणवत्ता आहे, मग शाळेत ॲडमिशन झाल्यानंतरही त्यांची कशामध्ये आवड आहे, अगर स्पोर्ट असेल तर आपण क्रिकेट, आता सध्या हल्लीमध्ये आपले विद्यार्थी खो खो, कबड्डी, क्रिकेट या वेगवेगळ्या अकॅडमीमध्ये सहभागी आहे व त्यांनी सतत जात आहे. कोणती मुले स्वतः सायकलीने जातात, किंवा कोण्या मुलांना आम्ही किंवा आमचे केअरटेकर हे स्वतः सोडून देतात व परत घेण्यासाठी येतात. आणि त्यांना अजून काही उच्च शिक्षण शिकायचे असेल तर त्यालाही आपलं स्नेहालय हे सहकार्य करते, किंवा इथून रिलीज झाल्यानंतर स्नेहबंध प्रकल्प आहे, तिथून त्यांना स्नेहालयाशी जोडलेलं ठेवते. त्यांना काही पैशाची मदत लागली किंवा काही उच्च शिक्षण लागले तर ते स्नेहालयामार्फतच केलं जाते.
3: अच्छा, जसं की तुम्ही म्हणते स्नेहबंध प्रकल्पामध्ये मुलांना तिथे दाखल करतात, परंतु ते कोणत्या स्टेपचे मुलं असतात?
4: ते 18 नंतर रिलीज झालेले मुलं, कारण बालगृहामध्ये एक एज असते 6 ते 18, तोपर्यंतच आपण बालगृहामध्ये ठेवू शकतो, त्याच्यानंतर त्यांना रिलीज करावं लागते. पण आपले मुलं जे आहे हे वेगवेगळ्या केसमधले असतात, वर्षानुवर्ष यांच्यावर सातत्याने काम करावं लागते, त्यावेळेस ते कुठं समाजामध्ये मिसळू शकतात व समाजातील इतर व्यक्तींसोबत चालू शकतात. स्नेहालय हे जीवनाच्या म्हणजे जसं स्नेहालयमध्ये विद्यार्थी आले तसं तर शेवटच्या टोकापर्यंत स्नेहालय हे त्यांच्याशी जुळून राहतात. त्यांना परत मग ERT गोळ्या त्यांना देणे, त्यांच्यापर्यंत कसे पोहोचवणे, कारण एक वेळा जर जॉब लागली आपल्याला वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जावं लागतात, वेगवेगळ्या तालुक्यात जावं लागते, मग तिथपर्यंत कशा ERT गोळ्या पोहोचतील, मग आपल्या ओळखीने त्यांना होतील ती मदत, कोणाची इस्टेट असते. आता असे खूप आमच्याजवळ केसेस येतात की त्यांची इस्टेट घेऊन घेतली आहे मामानी काकानी, मग ती इस्टेट त्यांना परत कशी देता येईल, कारण विद्यार्थी हा वयोगट 6 ते 18 पर्यंत स्नेहालयमध्ये असतो. मग तिकडे त्यांनी काही ना काही करून घोळ करून ती इस्टेट मुलांची त्यांच्या नावी करतात, मग ती इस्टेट त्यांना परत द्या मुलांना, त्यांचं घर हडपले जाते ते घर परत द्या त्यांना, अशा खूप साऱ्या केसेसवर काम करतो आम्ही. आणि याच्यामध्ये अजून होम विजिटी असतात. 18 नंतर जर मुलगा रिलीज झाला, त्यांची आई बहीण किंवा काका काकू जे कोणी असेल त्यांची होम विजिट घेतल्या जाते की आता हा विद्यार्थी इथून रिलीज होणार आहे तर तुम्ही त्याला ठेवताल का. जर ठेवतो म्हटलं तर खूपच चांगलं, पण आता होता होत जास्त समस्या काय येत आहे की पालक किंवा त्यांचे नातेवाईक मुलाला ठेवत नाही, ही खूप मोठी समस्या असते, कारण घर विद्यार्थ्याचंच असते, इस्टेटी घर विद्यार्थीचीच असते, शेती वगैरे विद्यार्थीचीच असते, पण ते त्याच्या नावानं नसते व ते त्यांना स्वीकार नाही करत. जर स्वीकार केलं तर त्याला पोसा लागेल, पैसे लावा लागेल आणि त्याला त्याच्या नावी इस्टेट करावं लागेल. तर अशा खूप साऱ्या समस्या येतात.
3: तर सर आपण मंथली विजिट करता की इयरली?
4: ते केसवर डिपेंड असते. आमचे सागर भिंगर दिवे कौन्सिलर आहेत, त्यांनी आम्हाला एक नियोजन ठरवले देते. 18 नंतर रिलीज होणाऱ्या मुलांची लिस्ट असते व कोणाची होम विजिट कधी होणार आहे हे सर ठरवतात. मग एक CWO, एक FBC मेंबर व एक बालकल्याण अधिकारी असे जवळपास 3 मेंबर त्या होम विजिटसाठी जातात.
3: अच्छा, तर आता जसं की म्हणतात की त्यांचे पालक पण त्यांना स्वीकारत नाही, असं एखादं हल्ली तर एखादं मूल निराश किंवा घाबरलेलं असेल तर त्याचा तुम्ही आत्मविश्वास वाढवण्यासाठी नेमकं काय करता?
4: आता सर्वप्रथम त्याला तर पहिले वेगवेगळ्या स्टेबल कोणत्या कारणाने होईल किंवा कोणत्या गोष्टीने होईल पहिला त्याला ते लक्षात घ्यावं लागते, कारण त्याच्यावर वर्षानुवर्ष अभ्यास केलेला असतो. मग त्याच्या फाईल चेक करावं लागतात, मग त्याची समस्या काय आहे, मग त्याच्यावर पहिले आपण कोणता उपाययोजना केल्या होत्या का, मग ती उपाययोजना का फेल झाल्या त्याचा अनालिसिस करावं लागते. मग ज्या गोष्टी सुटल्या त्या गोष्टीवर जोर द्यावा लागते. मग परत स्नेहालयमार्फत वेगवेगळ्या टीम असतात, कौन्सिलर असतात. जर आमच्याकडून हँडल नाही झाल्या केस तर मग आम्ही कौन्सिलरकडे पाठवतो, मग तो थोडा स्टेबल होऊन जातो. मग हळूहळू स्नेहालयाच्या वातावरणात आला की नॉर्मल होतो तो.
3: अच्छा, तर सर एवढं सर तुम्ही सांगतायत, परंतु बालकल्याण क्षेत्रात काम करताना सर्वात मोठं आव्हान तुम्हाला कोणतं वाटते?
4: काही मुलं आपल्याकडे हायपर होतात, त्यांना वळण लावणे झालं, किंवा त्यांचा जो पालक आहे त्यांच्या पालक त्यांना जे एक आईची गरज आहे किंवा वडिलांची गरज आहे नातेवाईकांची गरज आहे ती गरज, किंवा त्यांना संपत्ती परत देणे, कारण अगर मुलगा 18 नंतर रिलीज झाला त्याला पैसे कमवायला घर वगैरे बांधण्यासाठी इस्टेट जमा करण्यासाठी खूप वेळ लागतो, पण तिची जी स्वतःची प्रॉपर्टी आहे ते देणे किंवा त्यांच्या नातेवाईकाकडे पाठवणे, नातेवाईक ऍक्सेप्ट करणे हे खूप मोठं चॅलेंज आहे. कारण जर त्यांना नातेवाईकाचा सपोर्ट भेटला तर ते खूप लवकर स्टेबल होतात व पुढील वाटचाल ते खूप चांगल्या प्रकारे करू शकतो व समाजातील चांगला नागरिक बनू शकतो व गुन्हेगारीकडे तो वळण्याचे चान्सेस नसतात.
3: तर तुम्ही म्हणताय की आव्हाने आले ते, पण एखादं असं आव्हान आले आणि त्याच्यावर तुम्ही मात केलं असा एखादा प्रसंग सांगू शकताय का?
4: हा, हायपर होणारे विद्यार्थी असतात. आता हायपर होणाऱ्या विद्यार्थ्यांची अशी समस्या असते की त्यांना कोणत्या तरी गोष्टीची चीड असतात. त्यांनी गोळ्या खातात, कोणी ERT गोळ्या खात असतात, किंवा हायपर झालेले विद्यार्थी असतात त्यांनी हायपर न झाले पाहिजे त्याच्यामुळे त्यांना गोळ्या चालू असतात. ते जर गोळ्या थांबल्या किंवा त्यांना कोणी असं चिडवलं की तू गोळ्या खातात त्यांनी खूप जास्त हायपर होतात. मग त्या हायपर होण्याच्या कृत्यामध्ये ते पुढच्या व्यक्तींना मारहाण करायला पाहतात, तर ती मारहाणवर त्यांचं कंट्रोल नसतं, कारण ते हायपर एवढ्या मोठ्या प्रमाणात होतात की स्वतःवर कंट्रोल नसतं. मग ते पुढच्यांचा जीवबी घेऊ शकतात किंवा खूप बेकार मारहाणी करू शकतात. आता आम्हाला सतत राऊंड घ्यावं लागते. आमच्या जेवढी बिल्डिंग आहे तिथे केअरटेकर आणि बालकल्याण अधिकारी हे सतत राऊंड घेत असतात आणि होता होत त्यांना आम्ही सतत डेली संवाद साधत असतो. आज काय झालं बा, त्यांची दिनचर्या त्यांना बोलकं करायचं, मग त्यांना सांगायचं रागाचे दुष्परिणाम सांगायचे, हळूहळू त्यांना स्टेबल करायचं. किंवा कधी कधी असे प्रमाण होते की त्यांना पकडून ठेवा लागतात. होतात हायपर होणारे विद्यार्थी शिक्षकांची खूप इज्जत करतात, कारण त्यांनी म्हणतात की सर फक्त तुम्ही समजून घेतात, कारण बाकीचे विद्यार्थी ते नाही समजू शकत त्याला समस्या काय आहे, ही समस्या आहे बी की नाही, त्यांनी साधारण पोरासारखं समजते. मलाही राग येते आणि पुढच्या व्यक्तीलाही राग येते, त्यांची ही भावना असते, पण ती भावना गलत आहे. मग त्यावेळेस विद्यार्थ्याला कोणत्या विद्यार्थ्यांना पकडून ठेवा लागतात, कोणावर थोडं शांत ठेवा लागतात, फक्त त्यांना आणि ज्या विद्यार्थ्यासोबत वाद झाला आहे त्याच्या दूर ठेवा लागतात. कारण ज्यावेळेस डोक्यामध्ये राग येतो त्यावेळेस तो रागाच्या भारात काय करेल हे त्यालाही माहीत नसते. ज्यावेळेस तो शांत होतो त्यावेळेस तो स्वतःहून सांगतो की सर माझी गलती होती, मला असं रिॲक्शन नव्हतं द्या लागत. मग तो कामली शांत होतो, मग माफी वगैरे मागतो. अशा गोष्ट्या घडत राहतात.
3: अच्छा, खूप छान सर की त्यांना तुम्ही समजून घेऊन त्यांना एक आपण माणुसकी म्हणून कसं जगलं पाहिजे हे तुम्ही शिकवताय. खूप छान. तर मुलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडून आणणारी एखादी आठवण तुम्ही सांगू शकताय का?
4: आत्ता हल्लीचीच एक सांगू शकतो मी तुम्हाला. आमचा विद्यार्थी आहे, त्याचं नाव नाही सांगत मी.
3: अच्छा.
4: तो खूप हायपर होत होता, खूप हायपर होता आणि त्याचे खूप वादविवाद होत होते. मग मी त्यासोबत बसलो. तो म्हणे सर मला ऑफिसमध्ये बसायला आवडत नाही. मग ठीक आहे, आमचं स्नेहस्पर्शमध्ये एक गार्डन आहे तिथे त्याला घेऊन बसलो. इथे ठीक कम्फर्टेबल आहे कारण ज्यावेळेस आपण मुलांसोबत काम करतो मुलं कोणत्या जागेमध्ये कम्फर्टेबल असते ते महत्वाचं आहे. शिक्षक कोणत्या जागेत कम्फर्टेबल आहे हे महत्वाचं नाही, कारण आपल्याला काम मुलासोबत करावं लागते. तिथं वातावरण, त्याला कुठे बोलायला आवडतात, कोणत्या गोष्टी नाही आवडत, या गोष्टीचा पूर्ण अभ्यास करून त्याला बोलावं लागतात. जर त्याला कोणत्या गोष्टी पटत नसेल आणि आपण सतत जर त्याला त्याच गोष्टीवर बोलत असन तर तो पुन्हा हायपर होतो. या पहिले ज्या बालकल्याण अधिकारीने त्याच्यावर काम केलं मग ते काम पूर्ण विस्कळीत होते. मग पूर्ण पद्धतशीर शब्दानं शब्द त्याला मी बोललो की तुझी प्रॉब्लेम काय. ते सर म्हणे मला मुलं चिडवतात. म्हटलं काय चिडवतात? गोळ्या खाते असं मेडिसिन घेतात, औषधी घेतात. मग प्रॉब्लेम काय तुला? तू जर त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं, लक्षच नाही दिलं तर काय होईल? मग तो थोडा विचार करत राहिला. मग तो त्या प्रश्नाचं त्यानं स्वतःच उत्तर दिलं, हो सर मी जर लक्षच नाही दिलं तर काहीच नाही होईल म्हणे. मी म्हटलं काउंट करायचं म्हटलं किंवा तुला राग आला तर बाहेर यायचं म्हटलं परिसरामध्ये, 2-3 राऊंड मारायचे म्हटलं किंवा शिक्षकासोबत संवाद करायचा म्हटलं किंवा तू पुस्तकावर राग काढायचा म्हटलं. आज रात्री असा निर्णय घ्यायचा म्हटलं की आज मी एक पुस्तक पूर्ण वाचून खतम करणार. मग त्याने ते 1-2 वेळा तशा घटना झाल्या. मग ते स्टेप फॉलो केल्या त्याने. मग तो माझ्याजवळ आला फीडबॅक द्यायसाठी की सर मी मला आता राग येत नाही आहे म्हणे सर, आणि मी खूप पुस्तकं वाचत आहो. मग तीच एक सक्सेस स्टोरी झाली आहे. आणि समाजकार्याची जी केस वर्क पद्धत आहे यामध्ये ज्यावेळेस आपण मुलांची समस्या सोडवतो त्यांनी मुलांचा सहभाग हे खूप मोठ्या प्रमाणात असते. कारण त्यांची समस्या जर त्यांनी सोडली तर पुढे जाऊन त्यांनी कोणावर अवलंबून नाही राहील, त्यांची समस्या ते स्वतःच हाताळू शकतात. कारण शिक्षक हे प्रत्येक जागी नसतात. ज्यावेळेस त्यांनी समाजात जातात त्यांना एकटं राहावं लागतात. समस्या वेगवेगळ्या येतात, कोणती मोठी प्रमाणात येते, कोणती छोटी प्रमाणात येतात. त्यावेळेस आम्ही नाही राहू शकत किंवा कदाचित आम्ही फोनवर नसू शकतात. मग त्यावेळेस त्या समस्या त्यांनी स्वतः हँडल केल्या पाहिजे म्हणून त्यांना केस वर्कच्या माध्यमातून त्यांची समस्या सोडवल्या जातात.
3: अच्छा. तर सर जसं की तुम्ही म्हटलंय की मुलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल आणण्यासाठी तुम्ही त्यांची काउन्सिलिंग वगैरे करताय, त्यांना समजावून सांगतात. तर आजच्या समाजात बाल संरक्षण आणि बालहक्क याबद्दल जनजागृती किती महत्वाची आहे असं तुम्हाला वाटतंय?
4: समाजातील जे आत्ताची मुलं आहे हे शिक्षणाकडे खूप कमी लक्ष देतात. खूप कमी म्हणजे खूपच कमी. कारण तुम्हाला माहित आहे भारताची अशी स्थिती झालेली आहे की दारिद्र्य, गरिबी आणि आरोग्याच्या समस्या आहे, शिक्षणाच्या समस्या आहे. जिल्हा परिषद शाळा मोठ्या प्रमाणात बंद पडत आहेत. आणि जे गरीब मुलं आहेत किंवा ज्यांची आर्थिक परिस्थिती ढासळलेली आहे यांना शिक्षणाचं महत्व नाही आहे. कारण जे आई वडील अशिक्षित असतात, जर यांनी एक वेळा शिक्षणाच्या मार्गावर लागले तर हळूहळू यांच्यात त्यांना आपले हक्क समजायला लागतात. जीवन जगण्याचा हक्क आहे बा आपल्याला, मला बोलण्याचा हक्क आहे, मला काम करण्याचा अधिकार आहे. जसं आपलं सर्वांचं एक कामगारमध्ये नियमच आहे की आपण फक्त 8 तास काम केलं पाहिजे. अगर तो शिक्षित नसला तर तो कोण्या कंपनीत गेला त्याच्याकडून कोणी 12 तास काम करून घेणार? त्याला कळणारच नाही की माझ्यासोबत अत्याचार होणार आहे. किंवा पोलिसांकडून, कोणत्याही व्यक्तीकडून जर कोणत्या प्रकारचं अन्याय होत असेल, त्याला जर माहीतच नसेल की माझ्यासाठी असे असे कायदे आहेत, तो काहीच नाही करू शकणार आहे. तो गुलामगिरी बनणारच, तो गुलामगिरीमध्ये जगणारच. पण त्याची जी पुढची पिढी येणार तेही गुलामगिरीमध्ये जगणार आहे. हे असंच काम तर त्याला साकळी हे चालू असतात. आणि जिल्हा परिषद शाळा बंद होत आहे हे खूप काम ते वाईट गोष्ट आहे सध्या. कारण गरीब किंवा आर्थिक परिस्थितीने ढासाळलेले व्यक्ती हे जिल्हा परिषद शाळेकडेच बघतात. कारण प्रायव्हेट शाळेमध्ये फीस खूप जास्त असतात आणि टेन्शन प्रेशर खूप जास्त दिले जातात. ही जी पिढी आहे ही टेन्शन नाही घेऊ शकत. यांनी छोट्या छोट्या म्हणजे जर 10वीचा रिझल्ट जर फेल आला तर पहिले आत्महत्याचा विचार होतो. ही खूप चुकीची गोष्ट आहे. कारण पेपर पुन्हा देता येतात, जीवन पुन्हा नाही येत. आपण काय म्हणतात त्याला 100 व्यक्तींचा जीव घेऊ शकतो पण एकही व्यक्तीचा जीव वाचू नाही शकत असे खूप सारे उदाहरण असतात. रागाच्या भारात आपण जीव घेऊ शकतो कोणाचाही पण वाचवतो म्हटलं तर त्याला खूप मेहनत लागतात. पण व्यक्ती जर सुशिक्षित असला, त्याला जर चांगल्या गोष्टी सांगणारं कोण शिक्षक असेल तर तो होता होत समस्यामध्ये पडणार नाही, किंवा समस्येमध्ये पडला तर त्याच्यावर उपाययोजना काय करता येईल, ते कशा आखल्या जातात, भविष्याची उपाययोजना कशा केल्या जाईल, मला जॉब कोणती करायची आहे, कोणत्या प्रकारचं शिक्षण करायचं आहे, चांगल्या गोष्टी कोणत्या आहेत, वाईट गोष्ट्या कोणती आहेत, आपण काय करायला पाहिजे, समाजातील इतर व्यक्तींसोबत कसं वागायला पाहिजे, अजून कायदे कसे वापरता येतात, पोलीस स्टेशनमध्ये गेलं जर आपली कोणी एफ आय आर नाही घेतली मग त्याच्यावर कायदेशीर काय करता येईल, हे सर्व काही फक्त शिक्षणामुळे होऊ शकते. आणि बाबासाहेबांचं ते वाक्यच आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. ही तीन तत्व जर आजच्या पिढीनं आपल्या स्वतःमध्ये अंगीकृत केल्या तर त्यांना होता होत समस्या येणारच नाही, किंवा आल्या तरी ते स्वतः एवढे प्रबल होईल की ती समस्या स्वतः हाताळू शकेल.
3: नक्की सर. तर जसं की तुम्ही विद्यार्थ्यांचं समाजासाठी बालरक्षक म्हणून तुम्ही कार्य करत आहात, पालक आणि समाजाने मुलांशी कसं वागलं पाहिजे याबद्दल आपण सांगाल का? पालकांनाही समजलं पाहिजे आणि समाजालाही कळलं पाहिजे की त्यांचेही हक्क आहेत जगण्याचे.
4: सर्वप्रथम तर पालकांनी मुलाला मोबाईल नाही दिला पाहिजे. आजकालची काय परिस्थिती होत आहे, सर्व जगामध्ये म्हणजे भारतामध्ये सध्या वस्तू हे खूप महाग झालेले आहे. प्रत्येक डिझेल, पेट्रोल, सर्व साहित्य, तेल वगैरे सर्व महाग झालेले आहेत. तर पहिले काळी फक्त पुरुष कमवायचा पण आता महिला वर्गही कमवत आहे. तर दोन्ही वर्ग जर पुरुष व महिला कमवत असेल तर मुलांकडे लक्ष द्यायला कोणीच नाही आहे. मग तिने काय करतात, मुलांसाठी एक मोबाईल किंवा टॅब घेतात, मग दिवसभर त्याला मोबाईलमध्ये गुंतवल्या जातात. त्याच्यामुळे काय होते, तो सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये ॲक्टिव्ह नसतो. तर बुद्धी हे आपण जेवढी जास्त वापरणार, जेवढ्या ॲक्टिव्हिटी आपण करणार तेवढा मुलाचा शारीरिक व मानसिक विकास होतो. ते मोबाईल दिल्यामुळे काय होत आहे, तो एका जागी थांबून जात आहे, त्याचा शारीरिक आणि मानसिक विकास होत नाही. त्याच्यामुळे मग तो हायपर व्हायला लागतो, आईवडिलावर चिडायला लागतो,

0: काही इजा करून घेतो. खूप मोठ्या प्रमाणात काय होते, मुलं पबजी गेम झाले, फ्री फायर गेम झाले, हे खूप ॲडिशनल गेम आहे. म्हणजे येतनी 2-3 तास कधी निघून जाईल काहीच पता नाही राहत. कधी आपल्याला घरचा इमर्जन्सी कॉल असतो, आपण ते कट करतो व त्याच्यामुळे कोणाचा जीवही जातो, किंवा कधी कोणी गाडीवरही तेच यूज करतात किंवा रोडाच्या साईडला बसून यूज करतात. खूप सारे ऍक्सिडेंट त्याच्यामुळेच होत आहे. आणि हे गेम सतत खेळण्याने मुलं खूप हायपर होत आहे, त्यांना रिलेशनशिप जपता येत नाही आहे. आई वडिलांशी, समाजातील व्यक्तींशी कसा संवाद करायचा, भांडणाचे प्रमाण खूप वाढले आहे, हिंसाचे प्रमाण खूप वाढलेले आहे. हिंसामध्ये खूप जास्त, म्हणजे थोडा अक्षरशः हातातून मोबाईल तरी घेतला आहे तर खून झालेले असे केसेस आपल्याला न्यूजपेपरमध्ये पाहायला मिळाले. तर प्रेमाने जेवढा मुलाला जास्तीत जास्त वेळ देता येईल, जर तो अभ्यासामध्ये वीक असेल तर त्याच्यावर खूप जास्त लक्ष द्यावं लागते. प्रेमाने जेवढं जास्त प्रेम देसाल, मारल्याने विद्यार्थी सुधरत नाही. धाक असला पाहिजे किंवा आपुलकी असली पाहिजे आपल्या मुलाप्रती, पण त्याला मारहाण करणं ही उपाय नाही आहे. मारहाणीने सुधरत नाही. तुम्ही त्याला जेवढं जास्त वेळ देसान, जेवढं जास्त समजून घेसान, किंवा डॉक्टरांची मदत घ्यायला पाहिजे. जर हायपर होण्याची त्याला काही आजार असेल तर डॉक्टरांची मदत घेतली पाहिजे, सायकोलॉजीचे डॉक्टर असतात. आणि होता होत त्याच्यासोबत जास्त वेळ घातला पाहिजे, त्याचा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये सहभाग घेतला पाहिजे. तू कर मी पण करू, जेवढा जास्त तुम्ही जेवढं जास्त मुलाला समजून घेसान तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. आणि मुलाला कधी जज नाही करायला पाहिजे. आजच्या काळात कसं होत आहे, आई वडील हे मुलाला खूप हाय लेवलची जॉब करण्यासाठी फोर्स करत आहे. तुला कमी टक्के पडले, मग शेजारच्या मुलाला खूप जास्त पडले, याच्यामुळे विद्यार्थ्यावर खूप मानसिक त्रास येत आहे. विद्यार्थी कधीही अगर समाजामध्ये काही वाईट कृत्य झालं तर त्याची एकच आशा असते की माझे आई वडील समजून घेईल. पण आई वडील जर त्याला जज करत असेल तर मग तो कोणाजवळे जाईल, मग आत्महत्या हाच शेवटचा उपाय आहे असा समजतो. त्याच्यासाठी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर आणि त्यांना जज न करणे याच्यावर खूप लक्ष द्यायला पाहिजे.
1: स्नेहस्पर्श प्रकल्पाचे नेमके ध्येय आणि उद्दिष्ट काय आहे?
0: अच्छा, उद्दिष्ट म्हटले तर संरक्षण अतिकाळजी आणि संरक्षण असलेल्या मुलांना आम्ही प्रकल्पात आणतो आणि त्यांना त्यांच्या प्राथमिक गरजा ज्या असतात ते सर्वप्रथम पूर्ण केल्या जातात. त्यांच्या आरोग्याच्या असं, त्यांच्या शिक्षण, अन्न, वस्त्र, निवारा या सर्व तिथे दिल्या जातात. जसं विद्यार्थ्याची ऍडमिशन झाली त्याला स्नेहालयामार्फत एज्युकेशनच्या आरोग्याच्या सर्व साहित्य दिल्या जातात. त्याच्यानंतर जर आई वडील हे अपंग दिव्यांग असेल, त्यांची मुलं आपण तिथे ऍडमिशन केल्या जातात, त्यांना त्या ट्रॉमाटाईज त्या स्थितीमधून त्यांना बाहेर काढल्या जातात, त्यांना सामान्य स्थितीमध्ये आणल्या जातात व पुढे जाऊन 18 नंतर त्यांना समाज प्रवाहात पुन्हा आणले जातात.
1: तर सर, आपल्याला का असं वाटतंय की नाही का आपले स्नेहस्पर्श प्रकल्प सारखे अनेक प्रकल्प राहिले पाहिजे असं का?
0: आता असं झालं आहे की भारतामध्ये किंवा आपण समजू महाराष्ट्राची स्थिती, लालबत्ती भाग झालेला आहे, हे खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि माणसाचा दृष्टिकोन त्यांच्याकडे समस्या म्हणून बघण्याचा नाहीच आहे. ही स्त्री स्वतःहून करत असेल, येतनी खूप पैसा आहे, ही स्त्री अशीच असेल, म्हणजे 100 प्रश्न तयार करतात. समाजाचा दृष्टिकोन तसा असतो की त्यांना समस्या म्हणून देखल्या जात नाही. पण ज्यावेळेस मी स्नेहालयामध्ये आलो, गिरीसरांवर किंवा स्नेहालयांची पुस्तकं वाचलो, डीप अभ्यास केला, त्यावेळेस समजलं की ही खूप मोठी समस्या आहे. आणि ही भारतामध्ये किंवा समजा आपण पुऱ्या जगामध्ये ही समस्या आहे, भारतामध्ये तर खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यानंतर जिथे गरिबी असते तिथे हे मोठ्या प्रमाणात समस्या जाणवते. मग तिथे त्यांचं कधी कधी तर पूर्ण वंशावळच या व्यवसायामध्ये अटकले असतात. आजी, आई, बहीण अशा प्रकारचे सर्व, व आपल्याला वाटतात की भाऊ यामध्ये काहीच रोल नसतो करत. पण ज्यावेळेस कस्टमर येतात त्यावेळेस भाऊ ड्रग्स, गांजा, व्यसन किंवा सिगरेट, दारू हे असे साहित्य पुरवतात. त्यामुळे काय करतात, वेश्याव्यसात अडकलेल्या महिला मुलांना शिकवत नाही, कारण तो एक पैसे कमवण्याचा साधन आहे, त्यांना साहित्य पुरवणारं. एकीकडे त्यांनी कस्टमर करतात, सपोज मग त्यांना ते सपोज स्टाफ सारखे झालेले आहे की मला सपोर्ट करतो बा, मग त्यांची थोडी समस्या कमी होते. माझा एकच दृष्टिकोन आहे की अशा समस्या जास्त, म्हणजे अशा संस्था स्नेहालयासारख्या जास्तीत जास्त तयार झालेल्या पाहिजे. आणि ही जी वेश्याव्यवसाय समस्या आहे ही संपूर्णतः मिटली पाहिजे. व महिलांनी जास्त प्रमाणात चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे व कोणत्या प्रकारचा उद्योग व्यवसाय केला पाहिजे, स्वतः तर शिकल्या पाहिजे, प्लस त्यांच्यासोबतचे नातेवाईक आहे, त्यांचे मुलं बाळ आहे, मुलगी आहे, यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण दिलं पाहिजे.
1: नक्की सर. तुम्हाला सामाजिक कार्य करण्याची आवड होती का अगोदर, की तुम्ही MHW घेण्याच्या अगोदर?
0: बारावी सायन्सला होतो मी, त्यानंतर मला काही संकल्पना नव्हती समाजसेवा काय, MSW काय, BSW काय. तर माझ्या घरा शेजारला एक ताई होती, ताईने BSW केलं होतं, बॅचलर इन सोशल वर्क, ही एक समाज कार्याची डिग्री आहे. तर मग ताई म्हणे आता 12वी झाली आता काय करतो, म्हणे म्हटलं माहित नाही ताई,

0: तर ते म्हणे BSW म्हणून कोर्स आहे म्हणे, तीनच वर्षाचा आहे म्हणे, आणि काहीच नाही आहे म्हणे. ताईने खूप एक्सप्लेन करून नाही सांगितलं, बस समाजसेवा आहे म्हणे. मग ठीक आहे, त्या म्हटलं मी गेलो, ऍडमिशन वगैरे केली. मग ज्यावेळेस ऍडमिशन झाली, मग समाजसेवा कशी प्रकारची आहे बा, त्याचा इतिहास सांगला गेला. मग भारतातली समाजसेवा सांगितली आहे. त्यातनी डॉक्टर गिरीश कुलकर्णी सर यांचंही आम्हाला उदाहरण दिलं होतं. डॉक्टर अभय बंग गडचिरोलीचे, त्यांचंही उदाहरण दिलं होतं, ज्यांनी सर्च फाउंडेशन चालवतात. मग हळूहळू समजा लागलं. पहिले तर समस्या काय आहे नेमकं हे माहीत नव्हतं, ही संकल्पना काय आहे बा. मग समस्या काय आहे, मग समस्याचे प्रकार, मग त्याला कसं हाताळल्या जाते, मग त्यांच्यासाठी कोणते कोणते महापुरुष सध्या काम करत आहे, मग आपण त्यांना कसे जोडू शकतो, मग आपण कसे काम करू शकतो, मग त्या काम करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती शिकवल्या. मग वाचनालय होतं कॉलेजमध्ये, मग तिथे वेगवेगळे सोशल वर्कर होते, त्यांचे पुस्तकं होते. स्नेहालयाची पुस्तकं आमच्या यवतमाळच्या कॉलेजमध्ये आहेत.
1: अच्छा.
0: मग तिथे वाचलं, मग त्यावेळेस संकल्पना समजत गेली. मग तिथून हळूहळू आवड निर्माण होत गेली. त्यानंतर MSW केलं. मग MSW केल्यानंतर मग समाजसेवेची व्यापकता वाढली. मग अजून भूक वाढली की अजून काही करता येईल का. मग तसं करता करता समाजसेवामध्ये आवड निर्माण झाली.
1: सध्या आता आपल्या इथे किती मुलं आहेत स्नेहस्पर्श प्रकल्प?
0: स्नेहस्पर्श प्रकल्पामध्ये 62 मुलं आहेत व आता ऍडमिशन चालूच आहेत.
1: तर समाजसेवाची जर तुम्हाला आवड आहेच, परंतु आणखीन असं कोणता छंद आहे तो आजपर्यंत तुम्ही जोपासलेला आहे?
0: मला पुस्तक वाचनाची खूप आवड आहे. मला महापुरुषांचे पुस्तक खूप वाचायला आवडतात. जसं महात्मा ज्योतिबा फुले झाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले, स्वामी विवेकानंद झाले, किंवा आता जे सोशल वर्कमध्ये ऍक्टिव्ह आहे, किंवा पहिले त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात समाजाला काहीतरी देणगी दिली किंवा त्याच्यामुळे समाज बदललं, असे पुस्तकं मला खूप जास्त वाचायला आवडतात.
1: अच्छा. तर मग सर, तुम्ही आपल्या सर्व कामामध्ये वेळ कसा काढते?
0: वेळ तर मिळत नाही, वेळ काढावा लागतो. जसं माझ्या बॅगमध्ये कधी सतत एक पुस्तक असतात. मला जेव्हा खाली वेळ भेटला किंवा आमचे काही ऑफिशियल काम असतात, आम्हाला ICP असतात, CRM असतात, ते आम्ही मोबाईलच्या माध्यमातून भरू शकतो. कारण आम्हाला पासवर्ड ID भेटलेली असते, ते आम्ही मोबाईलमधूनही भरू शकतो. तर सतत कामामध्ये वेळात वेळ काढून, मुलांसोबत जर काम करतो म्हटलं तर स्वतःचा कमी विचार करावा लागते आणि मुलांचा जास्त विचार करावा लागते. जर आपण समाजसेवेच्या दृष्टीनं काम करतो म्हटलं तर त्यातनी आपलं मी थकलो, आता माझ्याकडून होत नाही या संकल्पनासाठी जागाच नाहीये. कारण मुलांसाठी सतत व सातत्याने दर्जेदार काम करावं लागते, त्यावेळेसच एक समाजसेवा होऊ शकते.
1: खूप छान सर. तर सर, आता सध्या तर सर्वजण सोशल मीडियाकडे किंवा आपल्या अनेक क्षेत्रामध्ये वळत आहेत, तर समाजसेवेकडे वळणारे विद्यार्थी म्हणा किंवा महिला पुरुष हे कमी आहे, तर त्यांनी समाजसेवेकडे वळण्याकरिता त्यांनी काय केलं पाहिजे?
0: सर्वप्रथम समस्या शोधासाठी आपल्याला कोण्या गावात किंवा स्नेहालयामध्ये याची गरज नाही. आपला जो आजूबाजूचा परिसर असतो तिथेच लागीन तेवढ्या समस्या असतात. कोणते भीक मागणारे असतील किंवा आर्थिकदृष्ट्या ढासाळलेले असतील, कोणती महिला असेल ज्याचे मुलं, जर तुम्ही एखादी महिला असेल आणि त्यांचे मुलं शिकत नसेल, त्यांना तुम्ही जिल्हा परिषदमध्ये टाकू शकता. कारण तिथे जिल्हा परिषदमध्ये फ्री एज्युकेशन असते. ती एक मदत झाली आहे, ती छोट्या स्केलवर झाली आहे. पण अशा म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीमधून आपण मोठ्या गोष्टीकडे वळतो. महिलांची समस्या सोडवणे, त्यांचे काही डॉक्युमेंटेशन नसेल, आपण ते डॉक्युमेंटेशन त्यांना काढून देऊ शकतो. महिला वर्गावर काही अत्याचार झाले असेल, त्यांना कळत नसेल की कुठं तक्रार करायची, तुम्ही त्यांना स्वतः पोलीस स्टेशनला नेऊन किंवा बालकल्याण समितीमार्फत त्यांच्यावर काही पोक्सो असेल किंवा 18 खाली जी काही मुली असेल, गावामध्ये काय होतात, 18 खाली मुलींवर जर अत्याचार झाला तर त्यांना समजत नाही कुठे जायचं, त्यांना बालकल्याण समिती आहे बा त्याच्याबद्दल थोडी माहिती देणे. समस्या सोडवायची असेल तर स्वतः पहिले सुशिक्षित होणं हे खूप आवश्यक आहे. कारण जर आपण स्वतः सुशिक्षित असलो, शिक्षित असलो, तर आपल्याला माहीत आहे तक्रार कुठे करायची, समस्या कशी हाताळायची, तेवढं नॉलेज आपल्याला असतं ना, आपण चांगल्या प्रकारे समस्या सोडवू शकतो. आणि महापुरुषांना वाचणं खूप गरजेचं आहे. कारण आपला प्रेरणा कुठून, ज्यावेळेस आपण कोणाबद्दल वाचतो किंवा कोणाबद्दल ऐकतो त्यावेळेस आपल्यामध्ये स्वतःहून आवड निर्माण होते. महापुरुषांना वाचणं खूप आवश्यक आहे. तसं आपण सर्वांचं सौभाग्य आहे का, आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये आपण जन्म घेतला व इथे मोठे मोठे महापुरुष होऊन गेले. यांना जरी वाचलं तर आपल्यात एक समाजसेवेची भावना निर्माण होईल.
1: नक्कीच सर. तर जसं की तुम्ही म्हटलंय की आपण स्वतःहून समाजसेवा केली पाहिजे आणि इतरांनाही मदत केली पाहिजे, तर सर आपल्याला प्रेरणा कुठून मिळाली? आपण प्रेरणास्थानी कोणाला ठेवताय?
0: माझा तर या गोष्टीमध्ये किचकट विषय आहे थोडा. कारण मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले, महात्मा ज्योतिबा फुले झाले आणि छत्रपती शिवाजी महाराज झाले. ज्यावेळेस यांचा इतिहास वाचला त्यावेळेस असं कळलं की हे पर्टिक्युलर व्यक्तीसाठी किंवा समाजासाठी नव्हते लढले, हे पूर्ण भारतासाठी किंवा दीनदुबळ्या किंवा दुर्बल घटकांसाठी यांनी काम केलेलं आहे. आणि छोटं मोठं काम नाही केलंय, खूप व्यापक काम केलंय. आणि यांच्या कामामध्ये एक असं पॅटर्न होतं की यांनी पहिले एक समस्या हाताळली, त्यानंतर दुसरी. जसं महात्मा ज्योतिबा फुले, यांनी पहिले स्त्री शिक्षणावर खूप जास्त जोर दिला. स्त्री शिक्षणानंतर मग यांनी कोणाला राहण्याची व्यवस्था कुठे आहे, मग महिलांसाठी राहण्याची व्यवस्था केली कुठे, विश्रामगृह, आश्रमगृह असे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी संस्था स्थापन केल्या, शाळा. मग फक्त मुलींसाठी शाळा नाही, मग पुलं त्यांनी मुलं बी ज्यांनी ज्यांची आर्थिक स्थिती ढासाळलेली आहे बा, मग तेच एक. मग समाजातील वंचित, ज्यांना आपण समजा SC समजतो, दलित समजतो, दलित शब्द हा जुना काळचा शब्द आहे, दलित समाजावर अत्याचार झाले मग त्यांच्यासाठी काय करता येईल, सती प्रथा झाली आहे, बालविवाह झालेला आहे आणि देवदासी प्रथा, हे खूप भयंकर आत्ताच्या दृष्टीने किंवा पहिलेच्या दृष्टीने जर विचार केला हे खूप भयंकर प्रथा होत्या. जसं सती प्रथामध्ये काय व्हायचं, जर पती वारला, पतीचा मृत्यू झाला, जिथे जाळले जायचं त्याच अग्नीमध्ये स्त्रीला टाकून द्यायचं, जिवंत जाळले जायचं. त्यानंतर देवदासी म्हणजे एक पूजा ठेवायची आणि ही मुलगी देवाला अर्पण करायची आहे, ही मुलगी देवाला समर्पित करायची आहे, मरेपर्यंत ही देवाला सेवा देईल. त्या मुलीचं वय 11 वर्ष 10 वर्ष असं असायचं, म्हणजे तिचं पूर्ण जीवन, तिला शिक्षणाचा अधिकार नव्हता, कोण्या बाहेरच्या व्यक्तीला बोलायचा अधिकार नव्हता, अशा खूप साऱ्या समस्या होत्या. मग अशाच गोष्टीतून थोडी आवड निर्माण होत गेली की यांनी स्वतःचा विचार कधीच नाही केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले, यांनी दलितांसाठी प्लस महिलांसाठी एवढं मोठं व व्यापक काम केलं की म्हणजे जर वास्तू म्हटलं तर अजून खूप सारं वाचन बाकी आहे माझं, कारण यांचं एवढं मोठ्या प्रमाणात वाचन आहे. आणि जेवढे महापुरुष आहे हे फक्त एका पर्टिक्युलर जातीपुरता धर्मपुरता नव्हते, म्हणून त्यांचे कार्य आज खूप मोठे आहे ना, ते मला प्रेरणास्थळ आहेत.
1: नक्की सर. तर सर, जाता जाता आपल्या पूर्ण अहिल्यानगरवासियांना तुम्ही काय मेसेज देऊ इच्छिता?
0: सर्वप्रथम तर स्नेहालय मध्ये या आणि भेट द्या. व आपल्या समाजात तुम्ही जर एक भीट दिली आहे तर तुम्हाला स्नेहालय मार्फतच जवळपास वेगवेगळ्या समस्या कशा हाताळता येईल, स्नेहालय कोणत्या समस्यावर काम करतात, कसं काम करता येईल, आणि तुम्ही जुळल्याही जाणार. जर तुम्ही एक वेळा स्नेहालयाशी जुळले गेले तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकल्पात काम करण्याची संधी मिळेल व तुमच्या ती समाजसेवेची एक भावना निर्माण होईल व समाजासाठी आपण काहीतरी देणगी दिली याची प्रेरणा येईल की मीही समाजामध्ये आलो व माझं जीवन हे व्यर्थ नाही गेलं, मीही कोणाला तरी मदत केली. तसंच स्नेहालयाची संकल्पना जास्तीत जास्त लोकांना सांगणे व स्नेहालयाला जुळणे.
1: नक्की सर, धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: मंडळी, आपण ऐकत होतात स्नेहस्पर्श प्रकल्प बाल कल्याण अधिकारी धीरज अरुण मनवर यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला होता RJ वैशाली यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी हार्मनी द परफेक्ट ट्यून यामध्ये आज आपण ऐकणार आहोत आपल्याच नगरचे संगीतकार आणि तबला वादक धनंजय आणि गायिका कविता खरवंडीकर यांच्या आठवणी त्यांच्याच आवाजात.
1: नमस्कार. हार्मनी द परफेक्ट ट्यून या भारतीय अभिजात संगीताला वाहिलेल्या चॅनलच्या रसिक दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. मी गायिका कविता खरवंडीकर
2: आणि मी धनंजय खरवंडीकर, संगीतकार आणि तबलावादक. या 40 वर्षांच्या सहजीवनात आणि सांगीतिक प्रवासात अभिजात संगीतातल्या विविध रूपांमधून नादविश्वाचा वेध आम्ही घेत आहोत आणि हे अनुभव तुमच्याबरोबर शेअर करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. ही मैफल अशीच उत्तरोत्तर रंगत जाणार आहे तुमच्या सहभागातून. तर सादर करत आहोत
3: हार्मनी द परफेक्ट ट्यून.
1: नमस्कार रसिक हो, ह्या भागामध्ये धनंजयनी ज्या अनेक कलाकारांना साथ संगत केली त्याविषयी आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहोत. खरं तर आमचं सहजीवन जसं सुरू झालं तसं माझ्या गुरु डॉक्टर अलकाताई मारुलकर यांना साथ करण्यापासून सुरुवात तर झालीच, म्हणजे आमच्या सहजीवनातली म्हणते मी. त्यापूर्वीही धनंजयनी अर्थात मला साथ केली होतीच आणि ही अशी साथसंगत सुरू झाली. मग पंडित राजाभाऊ देवांना साथ झाली. मी मुंबईला माणिकताई भिडेंच्याकडे शिकायला जात होते तेव्हा माणिकताईंच्या एका कार्यक्रमालाही धनंजयनी साथ संगत केली.
2: अश्विनीताईंना
1: साथ केली. माझे गुरु पंडित बबनराव हळदणकर यांना तर अनेक कार्यक्रमामध्ये त्यांनी साथ केली.
2: 1997-98 पासूनच पुढे
1: हे तर झालं. हे गुरुजन होते आणि यांच्याबरोबर
2: कवितावर का मी मला वाटतं ना तुझ्या गुरूंकडे म्हणजे मी तुझं बोट धरूनच आलेलो आहे. आणि मग कसं झालं की त्या गायनाच्या मीही प्रेमात पडलो आणि तेही कदाचित माझा ठेका त्यांना छान आवडला असेल आणि तेव्हापासून ते एक असोसिएशन सुरू झालं.
1: आणि अजून कलाकारांशी संबंध येण्यात अजून एक महत्वाचा वाटा म्हणजे आम्ही जी अहमदनगरमध्ये म्हणजे अहिल्यानगरमध्ये असताना जी संस्था स्थापन केली होती बंदिश त्याच्यामध्ये अनेक कलाकार आमच्याकडे आले आणि त्यांनाही साथ करण्याचा योग धनंजयला मिळाला. म्हणजे धनंजयनी त्यांनाही साथ संगत केली.
2: त्यातून महत्वाच्या कलाकार म्हणजे शुभदाताई पराडकर हो त्यांच्या बरोबर नंतर
1: तशा गुरु भगिनीच
2: ज्येष्ठ गुरु भगिनी आणि गजानन बुवांच्या शिष्या आणि मग त्यांचं आणि माझंही एक वेगळंच नातं जुळलं आणि मग अनेक कार्यक्रमांना
1: म्हणजे त्या मला काय म्हणायच्या माहितीये का की कविता तुझं बरं आहे ग, हा तबलाही वाजवतो साथही करतो तुला, तंबोरेही उत्तम जुळवून देतो आणि तुला कुठे पाहिजे तिथे कारनी घेऊन पण जातो.
2: त्यामुळे माझं भाग्य असं की शुभदाताई अनेकदा स्टेजवर माझ्याकडे तंबोरा जुळवायला पण त्यांनी दिलेला आहे. तर असं अशातनं ते झालं
1: बरोबर.
2: आणि अलकाताईं कडे खरंच मला खूपच आनंद.
1: पण आता मला तू हे सांग की गुरुजन तर झालेच पण अजून सगळ्यांना तू साथ केलीस, मग ह्याच्यातनं तू कसा समृद्ध होत गेलास? तुला तुझी शैली बदलली का प्रत्येकाबरोबर वाजवताना?
2: चांगला प्रश्न, फारच उत्तम.
1: ते तू तुझी समृद्धी कशी?
2: खरंच आपण मागे एक उपज या बद्दल बोललो होतो की कलाकारामध्ये आणि त्यातल्या त्यात जेव्हा साथसंगतीला तबला वादक बसतो तेव्हा त्याचं उपज जे करण्याची जी ताकद आहे ती खूप असली पाहिजे. म्हणजे कसं की नुसतं उपज म्हणजे काय की तुम्ही तो गायक सुरू झाला म्हणजे तुम्ही त्याच्याबरोबर वाजवत राहावं असा त्याचा अर्थ नाहीये. तर त्याच्या वादनाच्या आघातातून प्रत्येक मात्रेच्या वजनामधून जे कमी जास्तपणा असतो हे गुरुजींकडनं पण मी शिकलो अर्थातच, तर त्याच्यामधून सुद्धा तुम्हाला ती गायकी आणखी समृद्ध आणखी वरती उचलता येऊ शकते. आणि अलकाताईंचं तुला माहितीये की अतिविलंबित त्या गायच्या 3 ताल काय 1 ताल काय आणि ते ठेका धरणं पण मुश्किल व्हायचं, खूप मुश्किल व्हायचं. आणि
1: नुसता ठेका धरणं अवघड
2: फार कठीण आहे. आणि मग ते सुद्धा कसं होतं की बऱ्याचदा काय होतं की असे विलंबित ठेके धरताना अनावश्यक भरणा केला जातो मध्ये, मग मग ते ठेक्यातलं तिरकिट कुठलं आणि मध्ये वाजलं जाणारं तिरकिट कुठलं हे सुद्धा तुम्हाला आयडेंटिफाय वेगवेगळं करता येत.
1: बरोबर.
2: असं न होता तुम्ही त्या गायकीला पोषक कशा पद्धतीने साथ करू शकता ह्याला खूप महत्व आहे.
1: बरोबर.
2: आणि ह्या तू जे नावं घेतलीस अलकाताईंचं, तर तुझ्या पहिल्या गुरु म्हणजे आपली ओळख झाल्यानंतरच्या पहिल्या गुरु आणि अगदी महम्मद हुसेन खान साहेबांकडे मी काही काळ आलो होतो आणि त्यानंतर पंडित बबनराव हळदणकरांच्याकडे तर मी अनेक वर्ष त्यांच्याबरोबर संगत केली. तर प्रत्येकाची गायकी ही वेगवेगळी आणि मुळात कसं आहे की माझं सुराचं प्रेम हे पहिलं, त्यामुळे नैसर्गिकरित्या मला ठेके धरण्यामध्ये कुठलाही कमीपणा वाटत नाही.
1: बरोबर.
2: हे मुख्य म्हणजे तुला ते ओंकार गुलवडी जे माझे आदर्श तबला वादक पंडित ओंकार गुलवडी गुरुजीच, मी त्यांना गुरुच मानतो खरं म्हणजे, तर त्यांनी एका त्यांनी एकाच एका पंडित शंख चटर्जी म्हणून त्यांचं एक वचन दिलं होतं की सगळं मटेरियलचा रियाज करावा, भरपूर करावा आणि सर्वात शेवटी ठेक्याचा रियाज करावा.
1: अरे क्या बात है, केवढी मोठी
2: ठेक्याला ही हे महत्व आहे.
1: वा वा.
2: आणि आपल्याकडे कदाचित या गोष्टीला तेवढं महत्व दिलं गेलं नाही किंवा दिलं जात नाही असं मला वाटतं.
1: पुष्कळ वेळेला काय होतं की गाणं चाललंय आणि तबल्याची संगतही चालली आहे, पण त्याच्या दोन्ही मध्ये जी एकरूपता हवी, एकजिन्सीपणा तो दिसत नाही कधी कधी. दोन्ही स्वतंत्र परफॉर्मन्सेस चालले.
2: हा जो ठेक्याचा रियाज आहे, विलंबित ठेक्याचा रियाज, हा करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि तो माझा आपोआपच होत गेला. म्हणजे अलकाताईंच्या बरोबर अतिविलंबित झालं, त्यानंतर तुला माहितीये की कलकत्त्याचे पंडित श्रीकांत बाकरे.
1: आणि ती आठवण मला फार छान वाटते. म्हणजे मला आठवते आपल्याला, तुला ना रेडिओचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं आकाशवाणीचं संगीत संमेलनाचं, मला वाटतं दिवाळी संगीत संमेलनाचं, आणि ते मुंबईत त्याचं रेकॉर्डिंग होतं आणि आपण गेलो होतो ऑडिटोरियम मध्ये, मोठ्या ऑडिटोरियम मध्ये ते रेकॉर्डिंग होतं आणि ते गाणं झालं आणि पंडितजी श्रीकांत भाकरेजी इतके खुश झाले की त्यांचा लगेच दुसऱ्या दिवशी एक कार्यक्रम होता, घरगुती मैफल होती, तर तिथे त्यांनी लगेच सुला. म्हणजे मला आठवतं आपण एक दिवसाच्या तयारीने गेलेलो
2: आणि आपण राहिलो पुढे. पण ही कशी सुरुवात झाली आठवत आहे का तुला? एक पुण्यातली जी पलुस्कर समिती आहे त्यांनी श्रीकांतजींचं गाणं ठेवलं होतं.
1: बर.
2: आणि त्या तो मला वाटतं कला दर्पण हॉल मध्ये तो कार्यक्रम होता.
1: बरोबर.
2: आणि तिथे मी पहिल्यांदा सातसंगतीला त्यांच्या बरोबर होतो.
1: आणि
2: मग त्यांनी मग त्यांनी मला ते कार्यक्रम संपल्यावर सांगितलं की अहो ही आत्मस्तुती नाहीये पण तरी सांगतो की कलकत्ते ते असे इतके विलंबित असे ठेके मिळत नाहीत आम्हाला असं ते म्हणाले होते. आणि हे मी अगदी आत्मविश्वासपूर्वक सांगतो की हे माझ्याकडे ते म्हटले होते.
1: आणि त्यांच्या बाबतीत कसं झालं माहितीये का, की कार्यक्रम आला, वाजवलं आणि निघाला असं नाही झालं. आपल्याला तो एक दीड दोन दिवसाचा का होईना
2: सहवास
1: मिळाला. मला आठवत आहे ते ज्यांच्या घरी आपण त्यांचा कार्यक्रम होता, ज्यांच्या घरी ते उतरले होते, तिथे आपण जेव्हा गेलो सकाळी तेव्हा ते असं खाली बसून ते रियाज करत होते, गुणगुणल्यासारखा रियाज, एकदम भैरवचा रियाज.
2: आणि वेगवेगळी तिच्यामध्ये तिहाया, गणित,
1: असं सगळं चालू होतं.
2: प्रभाताईंवर त्यांचा प्रभाव होता, प्रभाताई शिकलेल्या होत्या त्यांच्याकडे थोडंसं.
1: प्रभाताईं बरोबर पण तुझी मैफल झाली नाही का?
2: प्रभाताईंवर बरोबरही वाजवले होते मी. पण तर पंडित श्रीकांत बाकरांची ही आठवण मला फार. आणि आपल्या लेकीच्या श्रुतीच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांची एक मैफल होती आणि ते
1: आपल्याकडे
2: आणि कलकत्त्याला मी एकदा गेलो असताना ते गेले होते तेव्हा, पण त्यांच्या घरी मी जाऊन आलो होतो आणि त्यांच्या त्यांना त्यांच्या स्मृतींना वंदन करून आलो होतो. मला फार त्यावेळेला भरून आलं. तर त्यांनी खूप निरपेक्ष प्रेम केलं होतं माझ्यावर पंडित श्रीकांत बाकरे. आणि आमिर खान साहेबांची गायकी अगदी अंधानुकरण नव्हती त्यांची. बरोबर की नाही?
1: बरोबर.
2: खूप वेगळं होतं,
1: त्यांचा स्वतःचा विचार दिसत होता त्याच्यातनं. हो, प्रश्नच नाही.
2: आणि एक माझ्या शिकण्याच्या आणखी वयात अलकाताईंचा तर खूप सहवास मिळाला, पंडित राजाभाऊ देवांचा तर मिळाला, त्याबरोबर डॉक्टर दिग्विजय वैद्य
1: हे
2: अगदी स्नेहानी आपण किती रियाजाला कायम बसलेलो आहे.
1: आपण एकत्र रियाज म्हणजे ते गायचे आणि आपल्या घरी बैठक जमायची
2: आणि ग्वाल्हेर घराण्याची चांगली घट्ट तालीम,
1: निरनिराळे ठेके, तिलवाडा
2: आणि तालीम फार घट्ट मिळालेली होती. आणि तुला आठवत असेल पंचम सवारी विलंबित विलंबित पंचम सवारी मध्ये सुद्धा ख्याल त्यांनी, आणि असं मी बरोबरीने वाजवायचं त्याच्याबरोबर, आणि मला इतका आनंद त्या काळामध्ये मिळालेला आहे त्याच्याबरोबर वाजवताना. आणि छान माझ्या तबल्याच्या प्रगतीमध्ये त्याचा एक टप्पा मी अगदी
1: ऋण मान्यला हवं. तो एक टप्पा आणि तुझे कॅसेट साठी आपण मागे उल्लेख केला होता त्याच्यासाठी जे तू
2: ठेके
1: या सगळ्याचा कळत नकळत फायदा नक्कीच झाला.
2: आणि लय पक्की होत जाते त्याच्यामध्ये, लय पक्की होत जाते विलंबित, लय पक्की होणं फार गरजेचं आहे.
1: बरोबर आहे.
2: कारण काय होतं की तुम्हाला लगेच लक्षात येतं की पहिला ठेक्याचा पहिला धीन म्हणजे एकताल असेल आणि दुसरा धीन याच्यामधलं स्पेसिंग वरनं तुमच्या लक्षात येतं की ही लय मेंटेन झाली की नाही. आणि ती मेंटेन करण्यामागे प्रत्येक तबलजीची वेगवेगळी भूमिका असते, त्याची वेगवेगळी पद्धत असते. तिरकिटाच्या वरनं काही लोक त्याची हे लय पक्की
1: करतात.
2: तर हे शिकत गेलो मी, हे खूप शिकत गेलो. आणि मला असं वाटतं की काकांनी तर, हळदणकर काकांनी तर समृद्ध केलं,
1: अगदी
2: अतिशय समृद्ध केलं. म्हणजे त्यांच्या बरोबर काय नाही वाजवलं मी.
1: आणि त्यांचे ठेके कसे असायचे,
2: मध्यलयीतले
1: एकताल सुद्धा,
2: हो हो,
1: तीन ताल सुद्धा,
2: त्याबरोबर वाजवणं सोपी गोष्ट नाहीये, सोपी गोष्ट नाही. आणि त्यांच्याबरोबर मी धमारे अनेक वाजवले आणि त्या धमाऱ्यामध्ये त्यांच्या बरोबर चला असं ते फोड करायचे, चला
1: कुठून कुठून तिहाय घेऊन.
2: आणि मला इतकं टेन्शन, म्हणजे खरं म्हणजे हळदणकर काकांच्या बरोबर पंडित सुरेश तळवलकर, पंडित योगेश समसी अशा मोठ्या मोठ्या लोकांनी साथ केलेली आहे, पण त्यांनी माझ्यावर अक्षरशः पुत्रवत प्रेम केलं. आणि भर मैफलीत आपण मागेही उल्लेख केला की तुमचा ठेका मला गाता ठेवतो असं, अशी दाद देणार अजून काय पाहिजे, काहीच गरज नाही. म्हणून काकांवर बर का मी एक काही दोन शब्द लिहिले होते ते मी मुद्दाम वाचून दाखवतो. हा, ज्योत निरंतर तेवत आहे, ज्योत निरंतर तेवत आहे हृदयी यमुच्या धवल स्मृतींची, सूरलईच्या झुल्यावरची मनात वसली मूर्ती तुमची. सूरलईच्या झुल्यावरची मनात वसली मूर्ती तुमची, अवधान समेचे, अवधान समेचे आमद तुमची. त्यांची आमद काय होती, आमद म्हणजे समेला येतानाची चाहूल अशी ती, की म्हणजे मला, मी त्याचं वर्णनही केलेलं आहे बऱ्याचदा की ते म्हणतील तिथे सम यायची,
1: थांबून
2: राहिली असं वाटायचं, आणि मग ते म्हणतील तिथे सम यायची अशी.
1: क्या बात.
2: अवधान समेचे आमद तुमची आणि रागाला गवसणी श्रुतींची, श्रुतींनी ते गवसणी घालायचे रागाला. प्रत्येक रागामध्ये प्रत्येक समस्वर रागात असतील तरी त्याच्या श्रुतींचं फार त्यांना स्थान वेगळं असायचं. एक प्रार्थना तुमच्या चरणी, एक प्रार्थना तुमच्या चरणी अशीच जागो प्रतिमा तुमची, अशीच जागो प्रतिमा तुमची, ओढ लागू दे नाद वलयाची, ओढ लागू दे नाद वलयाची. म्हणजे गुरूंच्या प्रती आपण अजून काय करू शकतो,
1: खरंय
2: ह्या नाद वलयाची ओढ आपल्याला लागणं याशिवाय वेगळं काही असू शकत नाही.
1: आणि मला ना एक जाणवतं धनंजय, आपण आता हे बोलतोय ना तर ह्या बोलण्याने सगळं ते खळबळून निघतंय, सगळं वर येतंय,
2: नवनीत वरती येतंय,
1: पृष्ठभागावर येतंय. आणि आपण आपल्याला गुरूंनी काय दिलं, आपण काय कमावलं,
2: ह्याचा कमावलं आणि आपल्याला सगळं आपण पचवू शकतो की नाही हा एक भाग वेगळा आहे. म्हणजे तो आपण किती पचवू शकलो, पण किमान मी आपण जे म्हणत आलोय आतापर्यंत की या जन्मामध्ये आपल्याला काय दर्जेदार आहे, काय खरं आहे, काय अस्सल आहे एवढं समजलं तरी खूप
1: आहे
2: असं मी मानतो त्याच्यामध्ये. आणि हळदणकर काकांची तालावरचं जे प्रभुत्व होतं त्याविषयी मी मुद्दाम सांगू इच्छितो श्रोत्यांनो, की तुला आठवत असेल श्रीची बंदिश की जी झपताला मध्ये, आणि एका मैफलीत अचानकपणे ते म्हणाले आपण आज रूपक मध्यलय, मध्यलय रूपक मध्ये तीच बंदिश त्यांनी कन्व्हर्ट केली आणि ती अशी चपखल की अरे याच तालासाठी ही बंदिश बनलेली आहे. हे हा अधिकार, हे लयकार, हे लयदार लोक.
1: खरं तसंच ह्याची खेम कल्याणाची एक तालाच्या
2: वा
1: दोन
2: हो
1: आवर्तनात असणारी त्यांनी
2: ते मध्यलय तीन ताल.
1: त्रितालाच्या मध्यलयीत अशी चपखल बसली ती बंदिश.
2: वा वा वा. तर ह्या लोकांकडनं जे आपण शिकत गेलो, आणि तुला आठवत असेल पारनेरचा अनुभव तू सांग.
1: हो हो हो
2: म्हणजे मी नव्हतोच त्या जमिनीवरच नव्हतो मी खरं सांगायचं तर. हा तू थोडक्यात
1: पारनेरला परमपूज्य विष्णू महाराज पारनेरकर यांनी गुरु पौर्णिमेसाठी काकांना म्हणजे हळदणकर काकांना बोलावलं होतं गायला. आणि आम्ही सगळे गेलो, आम्ही तेव्हा नगरला राहत होतो, काकाही मुंबईहून आले होते. आम्ही सगळे गेलो तिथे, मैफल सुरू झाली, काकांनी झिंझोटी सुरू केला.
2: बरोबर.
1: त्याची नोमतोम अशी त्यांनी नोमतोम केली, असं वाटलं की आम्ही या पृथ्वी तलावर नाहीच आहोत, कुठल्या तरी दुसऱ्या ग्रहावर आहोत. इतके सगळं सगळं ते एक जीव झाले होते. श्रोते तो मंच सातसंगत करणारे, मी मागे तंबोऱ्याला बसलेली मी, आम्ही सगळे एकाकार होऊन गेलो होतो.
2: आणि महाराज सुद्धा असे समोर,
1: आणि महाराज समोर बसून ऐकत होते आणि दाद देत होते. आणि एका क्षणी अचानक महाराज म्हणाले, वा वा वा, तुम्ही तर आम्हाला फयाज खान साहेब कसे गात असतील याची आठवण करून दिली.
2: आम्ही तर नुसतं नाव ऐकलं,
1: आम्ही नुसतं नाव ऐकलो,
2: आम्ही ऐकू शकलो नाही, पण आज तुमच्या रूपाने आम्हाला दिसले फयाज खान साहेब.
1: आणि
2: म्हणजे आता सुद्धा ते आठवून अंगावर रोमांच यावे अशी परिस्थिती.
1: आणि मैफलीच्या शेवटी महाराज उठून स्टेजवर आले, गळा मिठी काकांना मारली, आणि आपल्या हातातली अंगठी काकांच्या हातात त्यांनी घातली होती. पण असे हे संगीत प्रेमी सुद्धा.
2: आणि याबरोबरच आणखी काही कलाकारांचा उल्लेख मला केला पाहिजे, आणि त्यांचाही माझ्यावर खूप प्रभाव राहिलेला आहे. तुला माहितीये पंडित विजय सरदेशमुख
1: खूप फार महत्वाचं आहे.
2: आणि कुमारजींचा जो वारसा चालवणारे जे गायक समृद्ध, त्यातला विजय सरदेशमुख आणि आता पंडित सत्यशील देशपांडे, हे दोन नावं ही फार मोठी आहेत. त्यांचे त्यांचे वंशज तर आहेतच, पण ही दोन नावं फार महत्वाची आहेत. तर विजय सरदेशमुखांबरोबर मला वाजवण्याची संधी मिळाली. आणि काय काय तुला, तू पण अनुभवाला सुरात रमलेला माणूस. म्हणजे तुम्हाला सांगतो श्रोते हो, की तानपुरे एकदा लागले की ते या धर्तीवरच नसायचं,
1: बाहेरचं जग उरायचंच नाही
2: त्यांच्यासाठी, नाहीच. म्हणजे श्रोत्यांच्या बरोबर कधीच त्यांचं असं बघायचे नाही, ते डोळे मिटून त्यांचं जे चालू असायचं.
1: तो माणूस त्या रागामध्ये शिरायचाच, म्हणजे रागामध्येच फरक आहे प्रवेश म्हणतात.
2: रागाचं काय आणि त्या तालाचं काय, जे असं एक रूप तयार व्हायचं, वा वा वा क्या बात आहे. आणि तुला कविता मुद्दाम मला सांगावं असं वाटतं की लयीत सूक्ष्म जरी फरक पडला ना तरी विजयाला लगेच जाणवायचं, आणि लगेच त्याची अशी असे मला अजून आठवत. आणि कधी अशी भरभरून दा, पण असं एक स्मित हास्य त्याच्या चेहऱ्यावर यायचं, वा वा वा क्या बात.
1: स्वतः स्वभावानेच इतके मृदू आणि मवाळ होते,
2: फार मृदू,
1: खूप असे.
2: आणि कुमारजींचं नक्कल नव्हती,
1: नाही नाही.
2: हा, कुमारजींचा अग्रेसिव्ह स्वभाव होता असं त्यांनी सांगितलेलं आहे, पण त्यांनी ऍब्सोल्यूट त्याचा इतका मृदू स्वभाव, आणि त्याप्रमाणे त्यांनी त्यांची गायकी बनवलेली होती. आणि सलग फार सुरेलपणा, म्हणजे क्या वा वा,
1: फार लवकर गेले ते,
2: फार लवकर. त्यानंतर मला आणखी एक पंडित शरद गोखल्यांचा उल्लेख, वा वा वा काय प्रासादिक गाणं,
1: एकदम.
2: नाट्यगीत असो किंवा शास्त्रीय
1: संगीत
2: असो, त्याच्या बरोबर वाजवताना जी काय मजा यायची, वा वा वा,
1: असं 10 मिनिटात रंगच भरायचा त्याच्यामध्ये,
2: रंग भरायचे, एकदम रंग भरायचे.
1: त्यांच्याबरोबर तू कलकत्त्याला,
2: कलकत्त्यालाही मी गेलो होतो, फार सुंदर मैफल.
1: शुभदाताई आणि हे,
2: आणि आता शुभदाताईंचा जो उल्लेख आपला पुसटचा झाला, तर त्यांचा मुद्दाम उल्लेख करायचाय मला. गजानन बुवा जोशींची फार घट्ट तालीम त्यांना मिळालेली, आणि नंतर हळदणकर काकांच्याकडे त्यांचं शिक्षण झालं. वेगवेगळ्या तालांमध्ये, मुख्यतः तिलवाडा त्यांचा आवडता ताल, आणि वाजवायला इतकी मजा येते त्यांच्या बरोबर, क्या बात आहे. टप्पा गायचा, तो पश्तो वगैरे वाजवायलाही मिळत नाही हल्ली, त्या पश्तो मध्ये त्या छान गायच्या. आणि लयकारी बरोबर वाजवणं कधी की असं यांना हेच पडत नाही की अरे तबलावाल्याने वाजवलं आपण येऊ का नाही, ते चक्र जे चालू असायचं, ते चक्र चालू.
1: जसं सुरेशजी म्हणतात ना, तालाचा
2: हो तो तानपुरा छंद झाला पाहिजे,
1: तो
2: तालाचा
1: छंद
2: झालेला तो सहज दिसतो या लोकांच्या मध्ये. नंतर आणि तुझा उल्लेख तर करायला पाहिजे, तुझ्याबरोबर सर्वात जास्त मी जे वाजवलं तो उल्लेख मला निश्चित केला पाहिजे.
4: गेली 35 वर्ष तर मला वाटतं आपण रोजच बसतो नाही का कार्यक्रम असतो
2: आणि मलाही पर्याय नाही अशी परिस्थिती.
4: नाही रे पर्याय नाही अशी असं आपण नाहीच म्हणायचं. आपली ही संधी आहे एकमेकांबरोबर.
2: पण क्या बात है आपली जे काय
4: असं भाग्य सगळ्यांचं नसतं.
2: आणि आपण जो एकत्र प्रवास केला ना त्यातनं मी पण खूप शिकत गेलो, तूही खूप शिकत गेलीस आणि तालाची बाजू तुझी समृद्ध होत गेली, स्वराची बाजू माझी समृद्ध होत गेली आणि छानपैकी आपण आपलं आयुष्य पुढे घालत. आणखी एक शेवटचा उल्लेख मला फक्त करायचा आहे पंडित त्र्यंबकराव जानोरीकरांचा. पंडित सांताप्रसादजी आणि पंडित किशन महाराजजी यासारख्या मोठ्या तबलियांनी त्यांच्याबरोबर वाजवलेलं होतं कविता आणि मला माझ्यावर इतकं प्रेम केलं त्यांनी. फार फार मला म्हणजे साताऱ्यातली मैफल मला आठवते आणि मुख्य मला जे आठवते पंडित सत्यशील देशपांड्यांनी जे आर्काईव्हल रेकॉर्डिंग केली त्याच्यामध्ये पंडित जानोरीकरांचं भेंडी बाजार घराण्याच्या बंदिशींवर त्यांनी जे केलं होतं आर्काईव्हल रेकॉर्डिंग त्यामध्ये जानोरीकर बुवांनी मला घेतलं
4: होतं
2: खूप वर्ष आणि ते माझ्यासाठी फार फार मोठं क्षण होतं, भाग्य होतं. असं हा असा
4: आणि बंदिशच्या रूपाने तर खूप जण आलेच आपल्याकडे. श्रुतीताई सडोलीकर आल्या
2: सगळ्यांबरोबर, वीणाताई आल्या सगळ्यांबरोबर वाजवायची,
4: किती जण आले, देवकी पंडित आल्या.
2: खरंच आहे, खरंच. आणि असं छान इतका समृद्ध होत गेला आपलं आयुष्य.
4: वा वा.
2: आणि अजूनही समृद्ध होत आहे.
4: मला वाटतं माझा हा एकच प्रश्न तुला हे सगळं सांगायला पुरेसा होता की तू कसा समृद्ध झालास या सगळ्यांना साथ संगत
2: अशा
4: पद्धतीने दिलं.
2: आणि आता शेवटी फक्त पंडित सत्यशील देशपांड्यांबरोबर सध्या मी जे वाजवतोय मध्ये मैफली, फार अतिशय विद्वान आहेत ते आणि छान अनेक घराण्यांची गायकी आणि अनेक घराण्यांच्या बंदिशी त्यांच्याकडे आहेत, वाजवायला फार आनंद येतो.
4: आणि त्यांच्याकडे पण माझ्या
2: दोघंही जातात त्यांच्याकडे. आपण
4: माझे गुरुच आहेत, आता मी त्यांच्याकडे शिकतेय. आणि
2: तर अशा पद्धतीने हा प्रवास सुरू आहे,
4: अपसुक झालंय हे सगळं.
2: आणि तुमच्या शुभेच्छांनी, रसिकांच्या शुभेच्छांनी हा असाच चालू राहणार
4: आहे.
2: तर आपण या भागामध्ये इथेच थांबूया आणि पुढच्या भागामध्ये माझे गुरुजी पंडित विनायकराव थोरात यांच्याविषयी आम्ही दोघंही बोलणार आहोत.
4: नक्की. धन्यवाद.

0: कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्यविषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता आरजे कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, मी रुचिता ठाकूर आणि तुम्ही ऐकता आहात रेडिओ नगर 90.4 कम्युनिटी रेडिओ, आवाज तुमचा.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी

मस्त माझ्या सखींच्या भेटीला। चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात। सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता आरजे कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅक स्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गंमत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4 एफ.

नमस्कार, माझं नाव ईशान उमेश जाजू. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता आरजे कोमल सोबत ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅक स्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गंमत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनु सोबत.

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्या सोबत. सांजरंग या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. गुड इव्हनिंग करते आहे सगळ्यांना. आणि आज आहे 27 मे 2024, आजची तारीख. आणि आज आहे वार बुधवार. ऑलमोस्ट 4 वाजून गेले रेडिओ नगरच्या क्लॉकमध्ये. आणि सगळ्यांना मनापासून गुड इव्हनिंग म्हणते आहे मी तुम्हाला. सो आठवडा हळूहळू संपत आलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि कुठेतरी वीकेंडच्या दिशेनं हळूहळू आपली पावलं पुढं चाललेली आहेत असं आपल्याला फील होत असतं जेव्हा आठवड्याच्या मध्यावर आपण येतो. कारण आज आहे वार बुधवार, वेनेसडे इव्हिनिंग आज तुम्ही मला ऐकणार आहात. वातावरणामध्ये बदल थोडेसे होत आहेत, म्हणजे आज थोडंसं ऊन कमी आहे किंवा आज तापमानामध्ये कमी तीव्रता आहे असं आपल्याला जाणवतं आहे. थोडंसं आभाळसुद्धा दुपारच्या वेळेला नगरमध्ये आपल्याला दिसलं होतं, पण तरीसुद्धा पावसाची मात्र अजूनही कुठली चिन्ह नाही आहेत. जसा जसा उन्हाळा संपतो ना, जसे जसे उन्हाळ्याचे दिवस संपू लागतात किंवा मे महिन्याच्या शेवटाकडे आपण जातो ना, तेव्हा कधी एकदा मान्सून येतोय, कधी एकदा धोधो पहिला पाऊस पडतोय. आणि ही जी तप्त झालेली धरणी आहे ना, या गरम धरणीला कधी त्या पावसाचा शिडकावा पाणी मिळतंय असं खरं तर आपल्या सगळ्यांना फील होत असतं. आणि जून महिना सुरू झाल्यानंतर जसे अनेक पालकांना शाळेचे वेद लागत असतात की आपल्या पाल्याची शाळा सुरू होणार आहे 15 जूनला आणि सगळी खरेदी असेल शाळेची आणि त्याचबरोबर मान्सून आगमन. येस, हे खूप कॉम्बिनेशन मला फार आवडतं. त्यामुळे हे जे दिवस आहेत ना, जे आता अगदी संपत आहेत मे महिन्यामधले आणि हळूहळू जून महिना सुरू होणार आहे, सो हे दिवस अगदी फॅन्टॅस्टिक असतात आणि खूप छान एका वेगळ्या मूडमध्ये नेणारे असतात. अनेक वेगवेगळ्या स्टेशनरीजच्या दुकानामध्ये खूप गर्दी बघायला मिळत असते. नवीन दप्तर, त्या दप्तरांचा तो वास, कोऱ्या करकरीत नव्या वह्यांचा वास, नवीन पुस्तकं, नवीन सगळी स्टेशनरी, नवीन पट्टी, पेन्सिल, रबर, शार्पनर, हे सगळं बघितलं ना की एक एनर्जी येते की आपण आता पुढच्या वर्गात चाललो आहोत. आणि आपल्याला ही एनर्जी जी आहे ना, ती या नवीन वस्तू खरेदी करत असताना आपोआप मिळत असते असं प्रत्येकाच्या बाबतीमध्ये होत असतं. आणि असं आपल्याही बाबतीमध्ये नक्कीच झालेलं आहेच. सो मे महिना हळूहळू संपतो आहेच आहे आणि जून महिन्याला लवकरच सुरू होणार आहे, सुरुवात होणार आहे. पाऊस कधी पडतो याची प्रतीक्षा अनेक जण पाहता आहेतच, पण हवामान विभाग काय म्हणतं हे थोड्याच वेळात मी सांगायला येते. अनु आहे तुमच्या सोबत. स्टे ट्यून ऑन रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: नमस्कार, 4 वाजून 11 मिनिटे झालेत रेडिओ नगरच्या क्लॉकमध्ये. अनु आहे तुमच्यासोबत. गुड इव्हनिंग. पुन्हा एकदा सांजरंग या कार्यक्रमामध्ये मी स्वागत करते. आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित झालेलं दुपारचं प्रादेशिक मराठी बातमीपत्र आता आपण पुन्हा ऐकणार आहोत.
1: आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. बिहारमध्ये झालेल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब. पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत राज्यात SIR राबवू नये अशी प्रदेश काँग्रेसची मागणी. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. नीट पेपरफुटी प्रकरणी CBIकडून पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक. आणि मुंबईत मेफेड्रॉनच्या बेकायदेशीर कारखान्याचा पर्दाफाश. 50 कोटीपेक्षा जास्त किमतीचे अंमली पदार्थ जप्त. SIR अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयानं आज शिक्कामोर्तब केलं. गेल्या वर्षी बिहारमध्ये पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्यासाठी काढलेल्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉय मॉल्ले बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयानं हा निर्णय दिला. जनप्रतिनिधित्व कायदा 1950 कलम 324 निवडणूक आयोगाला पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्याचा अधिकार आहे. याद्वारे राज्यघटनेच्या मूलभूत तत्वाचं पालन होतं असं न्यायालयानं सांगितलं. SIRला कायदेशीर मान्यता आहे, त्यामुळे इतर पुनरीक्षणापेक्षा SIRची प्रक्रिया वेगळी आहे. एवढ्याच कारणामुळे ते अवैध ठरत नाही. तसंच निवडणूक आयोगानं अधिकाराचं उल्लंघन केलं असाही त्याचा अर्थ होत नाही असं न्यायालयानं सांगितलं. SIRमुळे नागरिकत्व रद्द होतं हा याचिकाकर्त्यांचा दावा न्यायालयानं फेटाळून लावत निवडणूक प्रक्रिया ही यांत्रिक प्रक्रिया नसून मतदार याद्यांची अचूकता आणि विश्वासार्हतेवर अवलंबून आहे असं नमूद केलं. तसंच याआधी मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण 40 वर्षांपूर्वी झालं. या दरम्यान मतदार याद्यांमध्ये त्रुटी निर्माण झाल्या आहेत, त्यामुळे पुनरीक्षण प्रक्रियेची गरज आहे. हे निवडणूक आयोगानं दिलेलं कारण न्यायालयानं मान्य केलं. पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत SIR अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबवू नका अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. SIRचा दुसरा टप्पा 30 जून ते 29 जुलै दरम्यान होणार आहे. याच कालावधीमध्ये आषाढी वारी असून राज्यातले लाखो वारकरी त्यात सहभागी होत असल्यानं या काळात ते गावाबाहेर असतील, त्यामुळे त्यांची नावं वगळली जाण्याची भीती आहे. तसंच जुलै महिन्यात महामुंबई परिसर, कोकण, पुणे, सातारा भागात अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्यानं दिला आहे. या सर्वांचा विचार करून SIR कार्यक्रम महिनाभर पुढे ढकलावा असं सपकाळ यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आज आदरांजली वाहण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशातून नेहरू यांना आदरांजली वाहिली. नवी दिल्लीत शांतिवन इथं पंडित नेहरूंच्या समाधीस्थळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच इतर अनेक नेत्यांनी पुष्पांजली अर्पित केली. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी देखील प्रथम प्रधानमंत्र्यांना आदरांजली वाहिली आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम यंदा कोलकाता इथं होणार आहे. केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज योग दिनापूर्वी खजुराहो इथं आयोजित कार्यक्रमात ही माहिती दिली. निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना असल्याचं त्यांनी सांगितलं. निरोगी आणि आजारमुक्त वृद्धत्वासाठी योग दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचं आवाहन जाधव यांनी केलं. यावेळी योग पार्क उपक्रम, योग संगम पोर्टल आणि योग दिवसानिमित्त नव्या टी शर्ट डिझाईनचंही अनावरण करण्यात आलं. देशाच्या विविध भागांमध्ये वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना शक्य तितकी खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. उष्णतेमुळे दैनंदिन जीवनात निर्माण होणाऱ्या अडचणींमध्ये सध्या वाढ झाली असून त्यासाठी शक्य ती सर्व काळजी घ्यावी असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. उष्णतेचा आघात टाळण्यासाठी भरपूर पाणी प्यावं, दुपारच्या कडक उन्हात शक्यतो बाहेर जाणं टाळावं आणि विश्रांती घेण्याचा सल्लाही मोदी यांनी दिला आहे. प्राणी पक्ष्यांसाठी घराबाहेर, गच्चीवर, दुकानं तसंच कार्यालयांच्या बाहेर पाण्यानं भरलेलं भांडं ठेवण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. या कठीण दिवसांमध्ये सर्वांनी संवेदनशीलता दाखवावी असं मोदी म्हणाले. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी बकरी ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण त्याग करुणा आणि परोपकाराचा संदेश देतो असं त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. बकरी ईदच्या निमित्तानं महाराष्ट्र प्राणी संवर्धन सुधारित 1995 कायद्याचं काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महापालिकेनं अधिकृत केलेल्या कत्तलखान्यांमध्ये शासनानं परवानगी दिलेल्या जनावरांची कुर्बानी करण्याचे निर्देशही प्रशासनानं दिले आहेत. बकरी ईदनिमित्त राज्यात उद्या सार्वत्रिक सुट्टी जाहीर झाली असून मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारही बंद राहतील. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं आज पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक केली आहे. डॉक्टर मनोज शिरुरे आणि तेजस शाह अशी त्यांची नावं आहेत. मनोज शिरुरे यानं 3 विद्यार्थ्यांना रसायनशास्त्राच्या पेपरमधले प्रश्न पुरवले तर तेजस शाह यानं मनीषा हवालदारकडून भौतिकशास्त्राचा पेपर घेतल्याचा त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणात सीबीआयनं आत्तापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर इथून 13 जणांना अटक केली आहे. मनोज शिरुरेला आज न्यायालयात हजर केलं असून त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी सीबीआयनं केली आहे. गेल्या वर्षीच्या MSCET परीक्षेबाबत उच्चस्तरीय चौकशीची मागणी प्रदेश काँग्रेसनं केली आहे. कृषी, अभियांत्रिकी, औषध निर्माण यासारख्या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेत गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाले असा आरोप प्रदेश काँग्रेसच्या प्रवक्त्यानं आज मुंबईत केल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. 10वी 12वीच्या परीक्षेत कमी गुण मिळालेल्या अनेक विद्यार्थ्यांना या परीक्षेत 100 किंवा त्याच्या जवळपास पर्सेंटाईल मिळाल्याचा दावा या प्रवक्त्यानं केला. मुंबईमध्ये एका बेकायदेशीर क्लँटेडाईन मेफेड्रॉन या अंमली पदार्थाची निर्मिती करणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकानं केला आहे. या कारवाईत आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे 50,74,00,000 रुपये किमतीचे 14 किलोपेक्षा जास्त अंमली पदार्थ जप्त केले असून या प्रकरणी 3 अटक केली आहे. घटनास्थळावरून 1 देशी बनावटीचं पिस्तूल आणि 19 जिवंत काडतूसही पोलिसांनी हस्तगत केली. या प्रकरणी आगरीपाडा पोलीस ठाण्यात NDPS आणि शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढचा तपास सुरू आहे. धोकादायक रसायनं, स्फोटक पदार्थ आणि संबंधित धोकादायक पदार्थांच्या अनधिकृत ऑनलाईन विक्री आणि जाहिरातींवर केंद्र ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं नियामक कारवाई सुरू केली आहे. अमोनियम नायट्रेट, गनपावडर, पिक्रिक ॲसिड अशा प्रकारच्या पदार्थांच्या विक्री आणि सूचीकरणासाठी प्रमुख ई कॉमर्स संकेतस्थळांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. पालघर जिल्ह्यातल्या ग्रामीण आणि नोकरदार विद्यार्थ्यांसाठी सोनोपंत तांडेकर महाविद्यालयात आता मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राचं उपविभागीय केंद्र सुरू होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणासोबतच दुसरी पदवी घेण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये MBA, सायबर सिक्युरिटीसह विविध पदव्युत्तर अभ्यासक्रम असणार आहेत. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात धरणांमधल्या मर्यादित जलसाठ्यांच्या पार्श्वभूमीवर सिडकोकडून पाणीपुरवठा होणाऱ्या क्षेत्रात उद्यापासून 10% पाणी कपात करण्यात येणार आहे. सिडको क्षेत्रामध्ये हेटवणे धरण, मोरबे धरण, बारवी धरण आणि पाताळगंगा धरणाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत भारताच्या HS प्रणोयनं इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्तीवर 10-21, 21-12, 21-18 अशी चुरशीच्या 3 गेम्समध्ये मात करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. जागतिक क्रमवारीत प्रणोय 35 तर ख्रिस्ती 5व्या स्थानावर आहे. पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत आज के श्रीकांत आणि लक्ष्य सेन यांचे हे सामने होणार आहेत तर महिला एकेरीत मालविका बनसोड तैवानच्या सियांग टीमकडून 21-11, 19-21, 12-21 असा पराभव पत्करावा लागला. ठाणे जिल्ह्यात डोंबिवली इथं हेल्स पाच्या नावाखाली चालणाऱ्या देहविक्रयाच्या जाळ्यातून पोलिसांनी 5 महिलांची सुटका केली. कल्याणशीळ मार्गावरच्या या स्पावर पोलिसांनी परवा छापे टाकले होते. तृतीयपंथीयांच्या हक्क संरक्षण सुधारणा कायदा 2026 आव्हान देणाऱ्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयात वर्ग करण्याची विनंती केंद्र सरकारनं केली आहे. विविध उच्च न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या या याचिकांवरून हस्तांतरण याचिका दाखल केल्याची माहिती केंद्र सरकारनं आज सर्वोच्च न्यायालयात दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. बिहारमध्ये झालेल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब. पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत राज्यात SIR राबवू नये अशी प्रदेश काँग्रेसची मागणी. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून पुणे आणि लातूर इथून आणखी 2 अटक. आणि मुंबईत मेफेड्रॉनच्या बेकायदेशीर कारखान्याचा पर्दाफाश, 50 कोटीपेक्षा जास्त किमतीचे अंमली पदार्थ जप्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
0: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं प्रसारित झालेलं हे बातमीपत्र तुम्ही नुकतंच ऐकलं. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दर रविवारी सकाळी 9 वाजता. वाचक स्वर अनिल सोमाणी यांचा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा मी अनु आहे तुमच्यासोबत. सांजरंग या कार्यक्रमात श्रोते हो खूप मनापासून स्वागत. 3 दिवसांपासून जम्मू काश्मीरमधल्या उधमपूरमध्ये अक्षरशः वणवा भीषण बघायला मिळतोय. महत्वाच्या काही जागतिक घडामोडींपैकी जम्मू काश्मीरमधल्या उधमपूर जिल्ह्याला भीषण वणव्यानं विळखा घातलाय. पंचायत हरत्यान या भागामध्ये नर्थन वनक्षेत्रामध्ये गेल्या 3 दिवसापासून इथे आग धुमसत असताना आपल्याला दिसतीय. रामनगर वनविभागाअंतर्गत येणारे या भागामध्ये इतकं प्रचंड तापमान आहे की या तापमानातील अचानक वाढीमुळे ही आग लागल्याची माहिती इथल्या अधिकाऱ्यांनी दिली. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आगीनं रौद्र रूप धारण केलं असून ती वेगानं सगळीकडे संपूर्ण परिसरामध्ये पसरतीय. आपल्या घरांचं संरक्षण करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी सुद्धा आग आटोक्यात आणण्याच्या कामामध्ये खूप मोठी मदत इथल्या भागातील लोकांनी केली आहे. पण त्याचबरोबर वातावरणामध्ये जे बदल होत आहेत, जसं की वाऱ्याचा वेग असेल, दुर्गम डोंगराळ भागामुळे ही आग आटोक्यात आणण्याच्या प्रयत्नामध्ये थोडेसे अडथळे येतात. उधमपूरमध्ये सध्या 3 दिवसांपासूनची ही परिस्थिती आहे. महाराष्ट्रातल्या महत्वाच्या घडामोडींकडे वळूयात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेड साइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो, सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुनः प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहलयाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. श्रोते हो, आपली भारतीय संस्कृती अतिशय सुंदर आहे. वेगवेगळ्या कारणांनी ती सुंदर नक्कीच आहे, पण ही संस्कृती, भारतीय संस्कृतीचं जेव्हा दर्शन परप्रांतामध्ये होतं ना, तेव्हा जो काही भारतीयांना फील येतो ना, तो अफलातून असतो. आणि असाच फील आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आला आहे. नॉर्वे देशाच्या दौऱ्यावर ते होते आणि यावेळी त्यांच्या स्वागताच्या वेळी आपलं भारतीय शास्त्रीय नृत्य सादर करण्याचा मान सावरगाव तळ तालुका संगमनेरमधल्या रेश्मा नेहे यांना मिळाला आहे. ओस्लो या ठिकाणी आयोजित विशेष सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भारतीय संस्कृतीची आकर्षक झलक सादर करत उपस्थितांची मनं जिंकली आहेत. हा क्षण आपल्या गावासाठी, देशासाठी, आपल्या जिल्ह्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचा आहे, अभिमानास्पद आहे. आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा परदेश दौऱ्यादरम्यान जातात आणि तिथे त्यांच्या स्वागतासाठी जेव्हा आपली भारतीय संस्कृती दिसते, तेव्हा किती तो मोठा सन्मान आपल्या भारतीयांसाठी असेल, नाही का? नॉर्वे या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिट हा प्रदान त्यांना करण्यात आला आहे. आणि हा सन्मान सोहळ्यासाठी भारतीय सांस्कृतिक परंपरेनुसार स्वागत त्यांचं झालं. आणि ही स्वागत करण्याची संधी मूळच्या संगमनेरमधल्या रेश्मा नेहा आणि त्यांच्या ग्रुपला मिळाली आहे. भरतनाट्यम, कुचीपुडी, ओडिसी, कथक आणि मोहिनीअट्टम या विविध शास्त्रीय नृत्य प्रकारांचं सादरीकरण यावेळी झालं. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅक स्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गम्मत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4 एफ.

नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहलाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. महत्वाच्या काही आपल्या जिल्ह्यातल्या घडामोडींकडे वळूयात. ग्रामीण भागामध्ये गोरगरीब आणि सर्वसामान्य कुटुंबातील बालकांना दर्जेदार वैद्यकीय सेवा देण्याचं मोठं काम श्रीरामपूरमधल्या उपजिल्हा बालरुग्णालयामध्ये केलं जात आहे. इथे बालरुग्णालयाची आणि रुग्णांची संख्या दररोज वाढते. अगदी 200 ते 250 रुग्णांची दररोज या ठिकाणी तपासणी केली जाते आणि इथे लहान मुलांच्या तपासणीचं प्रमाण सध्या मोठं आहे. मात्र बालरोग विभागाचा सध्याचा जो डोलारा किंवा सध्याचा व्याप पाहाल तर तात्पुरते आणि अतिरिक्त पदभाराच्या व्यवस्थेवर सुरू असून इथे कायमस्वरूपी बालरोग तज्ज्ञ देण्याची मागणी आता जोर धरू लागली. इथल्या भागामध्ये या रुग्णालयाचं एक वैशिष्ट्य आहे की इथले वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दीपक परदेशी हे स्वतः बालरोग तज्ज्ञ आहेत. बऱ्याचदा प्रशासकीय कामाचा ताण असताना सुद्धा ते स्वतः लहान मुलांना तपासतात आणि त्यांच्यावर योग्य ते औषधोपचार करतात. पण इथे मात्र अजूनही नवजात बालकांच्या बाबत जे काही प्रश्न आहेत किंवा ज्या काही तांत्रिक गंभीर अडचणी आहेत त्या ठिकाणी ऑनकॉल बालरोग तज्ज्ञ जे आहेत तर ते असायला हवेत अशी मागणी सध्या जोर धरू लागली. मर्यादित मनुष्यबळ असताना सुद्धा या रुग्णालयानं लहान बालकांसाठी खूप उत्तम वैद्यकीय पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत, हे नक्कीच याचं कौतुक आहे. नवजात बालकांची प्रकृती स्थिर ठेवण्यासाठी न्यूबॉर्न स्टॅबिलायझेशन युनिटसुद्धा इथे अद्ययावत आहे. त्यामुळे इथल्या श्रीरामपूरमधल्या अनेक पालकांचा प्रश्न आपल्या मुलांच्या आरोग्याबाबत इथला सुटला आहे. पण तरीसुद्धा या रुग्णालयामध्ये बालरोग तज्ज्ञांची एक हक्काची जागा मंजूर आहे, मात्र ती सध्या रिक्त आहे. नवजात बालकांच्या अतिदक्षता कक्षासाठी 2 अधिपरिचारकांची GNS पदांची मंजुरी आहे, मात्र दुर्दैवानं इथे एकही पद आत्ता सध्या भरलेलं नाहीये, ते रिक्त आहे. त्यामुळे इथे केवळ एका परिचारिकेवर संपूर्ण युनिटचा ताण सध्या पडताना दिसून येत आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत.
2: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहलाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. अनु आहे तुमच्यासोबत सांज रंग या कार्यक्रमात. आपल्या शहराला मुळा धरणापासून पाणी पुरवठा होतो, पण या ठिकाणचा वीज पुरवठा गेल्या 5 मिनिटांमध्ये खंडित झाला तर पाणी पुरवठा पुन्हा सुरळीत होण्यासाठी साधारण 2 ते 3 तास लागतात. आणि वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर काही दिवसांनी शहराचा पाणी पुरवठा सुरळीत होतो. मात्र शनिवारी महावितरणकडून शटडाऊन करण्यात आलं होतं, त्यामुळे पाणी उपसा पूर्णपणे बंद होता आणि संध्याकाळी 5 नंतर पाणी उपसा सुरू झाला. पण तरीसुद्धा 3 दिवस झालेत आज शहराला इथे पाणी पुरवठा नाही आहे. रोटेशननुसार 1 दिवस उशिरानं पाणी सोडण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं, महापालिका प्रशासनानं सांगितलं होतं. पण तरीसुद्धा उपनगरांना अजूनही रोटेशननुसार पाणी पुरवठा नाहीये. केडगाव, बुलेगाव, नागापूर, कल्याण रोड परिसरामध्ये अजूनही पाणी पुरवठा झालेला नाहीये. आज आपण पाहतो की 1 लाख लोकसंख्या असणाऱ्या केडगाव सारख्या भागामध्ये दर 6 दिवस झाले तरी पाणी सोडलेलं नाहीये, त्यामुळे इथल्या नागरिकांना पाण्याचा प्रश्न सध्या भेडसावतोय. तर टँकरनं पाणी विकत घेण्याची वेळ इथल्या लोकांवर आली आहे. केडगावप्रमाणे शहर आणि उपनगरातील अनेक भागांमधला पाणीपुरवठा सुरळीत झालेला नाहीये, तो विस्कळीत आहे आणि त्यामुळे पाणी योजनांवरचा जो काही खर्च गेला होता तर तो कुठे गेला असा प्रश्न सध्या निर्माण होत आहे. कमी दाबानं काही भागामध्ये पाणी येत आहे, त्यामुळे अनेक नागरिक अक्षरशः नळांना विद्युत मोटारी लावतात. वसंत टेकडीमधल्या टाक्यांवरून संपूर्ण शहराला पाणीपुरवठा केला जातो, पण तो सुद्धा आता सुरळीतपणे सुरू नाही आहे. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी आपल्या शहराच्या महापौर यांनी विस्कळीत पाणीपुरवठ्याची पाहणी केली होती, पण तरीसुद्धा अजून पाणी सोडण्याच्या वेळेमध्ये जो काही बदल केलेला आहे तो पूर्ववत आलेला नाही आहे. त्यामुळे नगरकरांना अजूनही व्यवस्थित पद्धतीनं शहरात उपनगरामध्ये पाणी मिळत नाही आहे. केडगावामध्ये तर 6 दिवस झाले पाणी नाही आहे, अक्षरशः केडगाव पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
3: रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी. मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल. ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा आम्ही अनु आहे तुमच्यासोबत. सांजरंग या कार्यक्रमात श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, पहिली वहिली जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धा आपल्या भारतामध्ये रंगते आणि मानाची महत्वाची समजली जाणारी ही मालिका अहमदाबादमध्ये येत्या 4 ते 8 जून या कालावधीमध्ये पार पडणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा तसेच कामगार रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी केली. जागतिक योगासन स्पर्धेमध्ये युगांडा, झांबिया, श्रीलंका, नेपाळ, केनिया, जपान, ओमान, मॉरिशस आणि नेदरलँड यांच्यासह 59 पेक्षा अधिक देशातील अव्वल योगासन खेळाडू आणि प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. योगासनाला जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त क्रीडा प्रकार म्हणून स्थापित करण्याच्या भारताच्या महत्वाकांक्षी प्रवासाची ही सुरुवात मानली जाते. तर या उपक्रमामुळे योगासनाच्या ऑलिम्पिक प्रवासाला सुद्धा दिशा मिळणार आहे. या कार्यक्रमात स्पर्धेचा अधिकृत लोगो, ट्रॉफी, जर्सी आणि वीर या सिंहाच्या शुभंकराचं अनावरण करण्यात येणार आहे. या स्पर्धेत पारंपरिक योगासनं, कलात्मक योगासनं, रिदमिक पेअर्स आणि टीम इव्हेंट्स अशा वेगवेगळ्या स्पर्धा आणि या प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपती गजपती भूपती गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपती श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आर जे संजय.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहलाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा अनु आहे तुमच्यासोबत सांजरंगी. या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वाढत्या इंधन खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी इंधन बचत म्हणजे इंधन निर्मिती ही संकल्पना राज्यभर प्रभावीपणे राबवण्यात येते. बचतीसाठी सगळ्या आगारांना उद्दिष्ट निश्चित करण्यात आली आहे, तर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या चालकांना भत्ता आणि विशेष पुरस्कार देणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. मंत्रालयात झालेल्या बैठकीमध्ये एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आणि सध्या एसटी महामंडळाला दररोज 10.87 लाख लिटर डिझेलची आवश्यकता असते आणि इंधन खर्चावर नियंत्रण ठेवणं ही काळाची गरज आहे आणि सध्या पेट्रोल डिझेलचे दर वाढत आहेत. त्याचबरोबर चालकांना सुद्धा यामध्ये जर विशेष प्रोत्साहन दिलं तर नक्कीच हे काम लवकर होऊ शकतं. दररोज बचतीसाठी नक्कीच एसटीचं महत्त्वाचं पाऊल भविष्यासाठी ठरू शकतं. त्यामुळे सध्याच्या दरानुसार दररोज 1000 लिटरची बचत होऊ शकते, दररोज किमान 5 लिटर डिझेल जर बचत केली तर या छोट्याशा बचतीमुळे नक्कीच भविष्यामध्ये ही बचत एसटीची ताकद ठरू शकते असं यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार नगरकर, माझे नाव पृथा भोरटे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहलाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा अनु आहे तुमच्या सोबत सांजरंग या कार्यक्रमात. राज्यामध्ये 16 लाख विद्यार्थ्यांनी CET टप्पा जो आहे तो पूर्ण केलाय. महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे CET 2026-27 मधल्या प्रवेशासाठी सर्व प्रवेश परीक्षा पार पडल्या आहेत. CET कक्षानं ही माहिती दिली. 24 मार्च ते 20 मे या कालावधीमध्ये CET टप्पा पूर्ण झालाय. तंत्र, उच्च कृषी, कला, वैद्यकीय शिक्षण आणि आयुष यांच्या अंतर्गत 17 विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी CET कक्षानं प्रवेश परीक्षा 20 मे रोजी संपवल्या. यासाठी एकूण 18,12,565 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, तर त्यापैकी 16,29,484 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवराआवर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोडं तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

लिकेज ला ठीक करा, नवन करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा।

0: मूल ना शिकवा महत्व सांगा थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा जल संवर्धनासाठी पाऊल उचला आजच मिळून सगळे शपथ घेऊया पाणी वाचवूया पाणी वाचवूया पाणी वाचवूया
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा परिवारासोबत पाण्याची बचत करा दररोज पाण्याचा वापर नोंदवा स्वतः जलसंवर्धक बना इतरांनाही प्रेरणा द्या
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. श्रोते हो, सध्याच्या या काळामध्ये स्पर्धेचं युग आहे असं म्हटलं जातं आणि शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी हे स्पर्धेचं मोह खरंच खूप महत्त्वाचं असतं भविष्यासाठी. तर आता शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन निर्माण करणारी डॉक्टर होमी बाबा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षा 1981 सालापासून बृहन्मुंबई विज्ञान अभ्यासक मंडळातर्फे राबवण्यात येते. दरवर्षी 3000 पेक्षा अधिक अशा शाळा आहेत की ज्या डॉक्टर होमी बाबा बालवैज्ञानिक स्पर्धेसाठी येतात, सहभागी घेतात. त्याचबरोबर ही परीक्षासुद्धा विद्यार्थ्यांसाठी घेतली जाते. 6वी आणि 9वीतील विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे ही परीक्षा देता येते आणि अनेक वेगवेगळ्या शाळा दरवर्षी या स्पर्धेसाठी आपले शालेय विद्यार्थी उतरवत असतात. इयत्ता 6वी आणि 9वीमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांनाच या डॉक्टर होमी बाबा बालवैज्ञानिक स्पर्धेला बसता येऊ शकतं. विद्यार्थी शासनमान्य, शासकीय अनुदानित, विनाअनुदानित, कायम अनुदानित किंवा कायम विनाअनुदानित स्वयं अर्थसहाय्यित शाळेमध्ये शिकत असावा. SSC, CBSE, ICSE, IB आणि इतर राज्य बोर्ड यापैकी कोणत्याही बोर्डाचा अभ्यासक्रम शिकत असलेला विद्यार्थी या परीक्षेला बसू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा विद्यार्थी भारतीय असावा ही एक महत्त्वाची अट आहे. तुम्ही अधिक माहितीसाठी संपर्क साधू शकता. वेबसाईट आहे www.msta.in या वेबसाईटवर. अधिक माहितीसाठी 022-88-06-995 या क्रमांकावरही संपर्क साधू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी. मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल. ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी. सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुनः प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा, हक्काचा आवाज, आणि मी अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात। श्रोते हो, सध्या अनेक पालकांची तक्रार असते की आमच्या मुलांचा स्क्रीन टाइम आम्हाला त्यांना द्यायचा नाही आहे, पण तो हळूहळू वाढत कसा चाललाय याकडे आम्हाला काही लक्षात येत नाही। त्यामुळे मुलं व्यवस्थित जेवण करत नाही, मुलं कुठल्याही गोष्टी ऐकत नाही, अशी अनेक पालकांची तक्रार आपल्याला ऐकायला मिळते। खरं तर मुलांमध्ये मोबाईल वापर व्यसनाबद्दल जर माहिती घ्यायची झाली तर याला कुठेतरी पालकच जबाबदार आहे किंवा पालकच याला नियंत्रित करू शकतात। जसं की स्क्रीन वेळ मर्यादित करण्यासाठी गुगल फॅमिली लिंक किंवा ॲपल स्क्रीन टाईम यासारख्या टूल्सचा वापर करू शकता, जेणेकरून मर्यादित वेळाच मुलं जी आहेत ती स्क्रीन टाईम वापरू शकतील। जेवणाचं टेबल किंवा चालत्या गाडीमध्ये तुम्हीच म्हणजे पालक जे मुलांचं अनुकरण करत असतात, तर नक्कीच पालकांनी जर मोबाईल वापरला नाही किंवा ही इतर उपकरणं बंद ठेवली तर मुलांना साहजिक त्या सवयी लागणार नाहीत। त्यामुळे स्वतः आधी आचरण करा, मुलांशी बोलताना सकाळी झोपेतून उठल्यानंतर स्वतः मोबाईल पाहणं टाळा, जेणेकरून मुलांच्याही स्क्रीन बंद होतील किंवा मुलांनासुद्धा स्क्रीन टाईम वाढणार नाही। व्हिज्युअल काउंटडाऊन वापरा। समजा लहान मुलांना वेळेची समज नसते, त्यामुळे घड्याळ असेल, मोबाईलमधलं व्हिज्युअल टाइमर असेल, तर जेणेकरून वेळ संपत आली असं सांगा, भावना त्यांच्या समजून घ्या, गेम खेळायची वेळ संपली आहे असं सांगा, त्याचबरोबर स्क्रीन लगेचच बंद करा आणि दुसऱ्या एखाद्या गोष्टीमध्ये आपल्या पाल्यांना गुंतवा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
2: पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 एफएम वर।

तर स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ 90.4 आवाज तुमचा हक्काचा आवाज आणि मी अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. आषाढी वारी लवकर येते आणि 30 जून ते 29 जुलै दरम्यान आपली मतदार यादी सखोल पुनरीक्षण अर्थात SIR मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. या काळामध्ये आषाढीच्या काळामध्ये वारी सुरू होती आणि त्यामुळे लाखो वारकरी गावाबाहेर असणार आहेत, घराबाहेर असणार आहेत, त्यामुळे त्यांची नावं वगळली जाण्याची भीती आहे. त्यामुळे आता आषाढी वारीमुळे SIR पुढे ढकलला आहे. लाखो वारकऱ्यांची नावं वगळली जातील त्यामुळे हा महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीचा विचार करून हा कार्यक्रम महिनाभर पुढे ढकलावा अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांना पत्राद्वारे केली आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव सई बेडेकर। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझं रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे केवळ आवाजाच्या माध्यमातनं ही मंडळी आपल्यापर्यंत पोचत आहेत. आणि त्यामुळे तो आवाज आपण त्याला म्हणतो की नाही कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा सांजरंग. या कार्यक्रमात मी अनु आहे तुमच्यासोबत. पुण्यातील प्रसिद्ध सारसबाग आणि तळ्यातला गणपती हे मंदिर 28 मे आणि 29 मे रोजी सुरक्षेच्या कारणास्तव बंद राहील असं पुणे महापौर मंजुषा नागपुरे यांनी सांगितलंय. आधी दुरुस्तीचं कारण दिलं होतं, त्यानंतर पोलीस उपायुक्तांच्या आदेशावरून सुरक्षेचं कारण स्पष्ट करण्यात आलेलं आहे. प्रशासनाच्या या बदलत्या भूमिकेमुळे आणि गोंधळामुळे पुणेकरांमधून तीव्र निषेध व्यक्त होताना दिसतोय. पण उद्या आणि परवा म्हणजे 28 मे आणि 29 मे रोजी पुण्यामधलं प्रसिद्ध सारसबागेमधलं गणपती मंदिर, तळ्यातलं गणपती मंदिर हे बंद असणार आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र, परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा, सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970044455 किंवा 7499880845 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण, 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं, आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा हक्काचा आवाज, आणि मी अनु आहे तुमच्या सोबत सांजरंगी या कार्यक्रमात. आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना या तीव्र उष्णतेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याचं आवाहन केलंय. हायड्रेशन टिकवून ठेवण्याचं आवाहन सुद्धा यावेळी करण्यात आलं. त्यांनी एक्स या पोर्टलवर या पोस्टमध्ये लिहिलंय की स्वतःला हायड्रेटेड ठेवा, शक्य असल्यास एखाद्या तहानलेल्या व्यक्तीला एक ग्लास पाणी नक्की द्या. या प्रचंड उष्णतेमध्ये आपण आपल्या आजूबाजूच्या पशुपक्ष्यांना सुद्धा विसरता कामा नये, त्यांच्यासाठी सुद्धा आपण पाणी ठेवू शकतो. आपल्या घराजवळ अंगणामध्ये, बाल्कनीमध्ये, खिडकीमध्ये आपण नक्कीच पाणी पशुपक्ष्यांसाठी सुद्धा ठेवू शकतो. त्यामुळे नक्कीच या प्रचंड उष्णतेमध्ये त्यांना सुद्धा विसरू नका, स्वतःला हायड्रेट ठेवा आणि नक्कीच तहानलेल्या व्यक्तीला सुद्धा पाणी द्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: हर पल जिंदगी का बस धुआं है, न जाने सुकून ये जिंदगी अब कहां है. वही सुकून तलाश करेंगे हमारे साथ और सुनेंगे कुछ दिल को छू जाने वाले गाने. सुनते रहिए रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: नमस्कार, मी नागराज मंजुळे, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. श्रोते हो, सध्या इबोलाचा धोका या पार्श्वभूमीवर आपल्या देशभरामध्ये काही गोष्टी महत्वाच्या हाय अलर्टवर पाळल्या जातात. इबोलाच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर भारत देशभरामध्ये विमानतळासह नागपूर विमानतळमध्ये हाय अलर्टवर सध्या ते आहे. अशातच युगांडावरून नागपुरामध्ये आलेल्या एका 47 वर्षीय प्रवाशाला मनपाच्या आरोग्य विभागानं 21 दिवस होम आयसोलेशनमध्ये ठेवलंय. या व्यक्तीची मनपा आरोग्य विभागाकडून दररोज तपासणी केली जाते. लक्षणं आढळल्यानंतर शासकीय रुग्णालयात दाखल करण्याची तयारी सुद्धा मनपानं ठेवली आहे. या व्यक्तीला सध्या इबोलाची कुठलीही संसर्गाची लक्षणं दिसत नाही, पण तरी सुद्धा या व्यक्तीला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलंय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: रंग

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडियो नगर 90.4 FM वर।
2: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज आणि मी आरजे अनु तुमच्या सोबत आहे। नगर डायरी या कार्यक्रमामध्ये श्रोते हो खूप मनापासून स्वागत। आपल्या नगर शहराचा वर्धापन दिन येतो आहे आणि त्यानिमित्तानं मुलाखतींची एक विशेष मालिका आपण ऐकत आहोत। आपल्या नगर शहरामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारी अनेक मंडळी आहेत, त्यांचा अभ्यास आहे आणि तो आपण जाणून घेण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून करतो आहोत। आणि आज आपल्यासोबत आपल्या नगर शहराचे पेशाने सिव्हिल इंजिनियर असणारे निसर्गमित्र सुरेंद्र धर्माधिकारी सर आहेत आणि आज आपण त्यांच्यासोबत या कार्यक्रमामध्ये संवाद साधणार आहोत। सर, सगळ्यात आधी स्टुडिओमध्ये आणि शोमध्ये खूप मनापासून स्वागत।
3: नमस्कार, खूप आनंद वाटला इथे येऊन आणि हा खूप छान उपक्रम आहे की नगर शहराच्या निमित्ताने नगर शहरातल्या लोकांच्या तुम्ही मुलाखती घेताय, खरंच कौतुकास्पद आहे।
2: नक्कीच सर। सर, तुम्ही नगरचे आहात, तुमचं बालपण नगर मध्ये गेलं आहे, तुम्हाला ते दिवस आजही आठवतात का?
3: नक्कीच।
2: कसे होते?
3: फार सुंदर दिवस होते। याचं कारण नगरमध्ये लोकसंख्या कमी होती, वाडा संस्कृती होती, त्यामुळे घराची दारं कधी बंद नव्हती आणि त्याचबरोबर रस्त्यांवरती रहदारी नसल्यामुळे रस्ते हे मुलांसाठी खेळण्यासाठीच होते। प्रत्येक शाळेला एक क्रीडांगण होतं। आज तुम्ही क्रीडांगणांची अवस्था पाहिली तर ते क्रीडांगण नाही तर पार्किंग झाली आहे। तिथं शाळेमध्ये येणारी मुलंच सायकल आणि टू व्हीलर, आता फोर व्हीलर पण घेऊन यायला लागलेत, तर ते क्रीडांगणच आता शिल्लक नाही। पण त्यावेळेस प्रत्येक रविवारी शनिवारी दुपारपासूनच चालू व्हायचं की गल्ली गल्लीच्या सुद्धा मॅचेस व्हायच्या, वर्गा वर्गाच्या अशा मॅचेस होत्या, क्रीडांगण पूर्ण भरलेली असायची। करमणूक म्हणताल तर नगरमध्ये मुलांना किंवा मोठ्यांना फार काही नव्हती, पण नाटक आणि सिनेमे हे नगरकरांनी खूप म्हणजे खूप प्रेम केलंय या दोन्ही कलांवरती। काही निवडक थिएटर्स होती, नाटकाची थिएटर्स होती, त्याच्यानंतर सिनेमागृह झाली, पण तरी सुद्धा अगदी विनामूल्य कार्यक्रम जे आहेत ते सगळ्यात जास्त झाले ते म्हणजे आपल्या नगरपालिकेच्या काउन्सिल सभागृहात। सभागृह आज पूर्णपणे नष्ट झाले, पण तिथंच त्या सभागृहामध्ये अनेक सुंदर पोर्ट्रेट्स काढलेली होती शेकटकरांनी, अजूनही डोळ्यासमोर येतात। आणि दुर्दैवाची गोष्ट आहे की ते सगळे जळून खाक झाली, ते वाचवता नाही आली। आपल्या नगरकरांचं हे मोठं दुर्दैव आहे की एवढा मोठा ठेवा आपण गमावलाय। नेहमी काय गमवलंय त्याच्याकडे लक्ष दिलं ना तर आपण काय गमावू शकतो हे डोक्यात घ्यावं आणि ते वाचवण्याचा प्रयत्न करावा, कारण हे परत मिळणार नाहीये, पुढच्या पिढ्यांना तुम्हाला दाखवता येणार नाहीये, तुम्हाला निर्माण करता येणार नाही। तेव्हा या गोष्टी जतन करणं खूप महत्वाचं आहे। तो संस्कृती आपल्या नगरला खूप मोठी परंपरा आहे, साहित्यिक आहेत किंवा सांस्कृतिक आहे। नगरमध्ये दाद मिळाली तर नाटकवाले म्हणायचे आता हे महाराष्ट्रभर गाजणार असा काळ होता। फार फार सुंदर दिवस होते ते।
2: नक्कीच सर। सर, तुम्हाला तुमचे शाळेचे दिवस आठवतात का? जसं तुम्ही आता उल्लेख केला की शाळा, क्रीडांगण, असं छान सुंदर चित्र नगर शहरातल्या शाळांसमोरचं दिसायचं, परिसर दिसायचा, तुमचे शाळेचे दिवस, त्या काळचे शिक्षक आजही स्मरणात आहेत का?
3: 100%। त्यांनी दिलंच एवढं की ते विसरूच शकत नाही, कारण शाळा ही व्हॅनमध्ये बसून लांबच्या शाळेत जाणं म्हणजे शाळा नाही हो। घरापासून पायपायी मित्रांबरोबर गळ्यात हात घालून शाळेत जाणं हा जो एक गमतीशीर प्रकार होता पूर्वी, तो फार सुंदर होता। आणि माझा प्रवास म्हणताल तर माझ्या घरापासून शाळेत जाताना इतकी असंख्य शैक्षणिक केंद्र असायची आणि त्यातलं प्रमुख विद्यापीठ होतं ते म्हणजे आशा टॉकीजचा चौक. ते तिथं रस्त्यावरती रस्ता झाडून रोज एक जण खडूनी चित्र काढायचा देवाचं रोज. साधारणतः 4x6 एक पोर्ट्रेट, मग गुरुवारी साईबाबा असतील, शुक्रवारी देवी असेल, सोमवारी शंकराचं असेल, अशी चित्र रोज काढायचं. मग ते शाळेत घरनं लवकर निघालं की हे स्टॉप असायचे. मग तो पुढं डोंबारी असायचा किंवा मदारी असायचा. हे सगळे शिकवत जायचे. दुकानदार दिसायचे वेगवेगळे आणि त्यांच्या ठराविक वेळा होत्या. शाळेत जातानाची वेळ फार सुंदर होती. कामगार कल्याण लागलं, गाणी सुरू झाली, बातम्या झाल्या त्यांच्या की निघायचं. आणि मग 11 ते 12:30 हा वेळ जो आहे तो एक तर ह्या चौकांमध्ये घालायचा, नाही तर मग शाळेमध्ये जाऊन उन्हाडक्या करणे, उन्हाडक्या म्हणण्याविषयी खेळ खेळणे. हे फार सुंदर होतं की मुख्य म्हणजे वेळ होता. शिक्षकांनाही खूप वेळ होता कारण प्रायव्हेट ट्युशन नव्हत्या, आणि मुलांनाही वेळ होता कारण ते ट्युशनला जातच नव्हते. शाळेमध्ये जे शिकवेल त्याच्यावरतीच पेपर लिहायचे आणि तेच आपल्याला पुढच्या वर्गामध्ये घेऊन जायचे. पण असं अभ्यासाचं कधी ओझ वाटलं नाही. शिक्षण आहे ना खूप सहज रीतीने झालं. शाळांमध्ये मी स्वतः सोसायटी हायस्कूलचा विद्यार्थी, शिक्षण नवीन मराठीमध्ये झालं 4th पर्यंत आणि नंतर सोसायटीमध्ये. तेव्हा तर खूप सोपं होतं की बा 4th प्रगती पुस्तकावरती शेरायचा की 5वीमध्ये घातलेले आहे सोसायटी हायस्कूलला. म्हणजे कुठं शाळेमध्ये परत ऍडमिशन घ्यायला जाणे, प्रवेश घ्यायला असाही प्रकार नव्हता. आणि मग त्या शाळेत सर्वात सुंदर काय होतं तर 2-4 उपक्रम होते म्हणजे जे आता दिसत नाहीत. एक म्हणजे पेटी वाचनालय होतं. पेटी वाचनालय ही संकल्पनाच आता माहीत नाही कोणाला की प्रत्येक वर्गामध्ये एका शनिवारी ठराविक वेळेला ती पेटी यायची आणि त्याच्यामधनं प्रत्येकाला पुस्तक दिलं जायचं आणि पुढच्या आठवड्यामध्ये ते पुस्तक जमा करायचं आणि मग दुसरं घ्यायचं. अशी ती शाळेची एक पेटी असायची आणि त्यामुळे पुस्तक वाचनाची आवड जी आहे ना ती 5वीपासूनच तिथं लागली गेली. शाळेची स्वतःची लायब्ररी होती. स्वतःचा सुंदरसा चित्रकला हॉल असणारी ती एक शाळा होती आणि भव्य नाट्यगृह होतं. तिथं बाबासाहेब पुरंदरेंचा 10 दिवसाचा सोहळा जो आहे शिवचरित्राचा तो ऐकलेला आहे. त्यानंतर अनेक नाटकं व्हायची तिथं मोनेकला मंदिर मध्ये. शाळेची प्रयोगशाळा फार सुंदर होती. त्या काळी एवढी सुसज्ज प्रयोगशाळा असणारी ही ती एकमेव शाळा होती. आणि खेळाचा मेळावा नावाचा एक प्रकार होता त्यावेळेस की इव्हेंट असायचं. आताच्या भाषेत तो इव्हेंट आहे. पण त्यावेळेस सगळी मुलं त्याच्यामध्ये सहभागी कशी होतील हे पाहिलं जायचं. साधारणतः स्नेहसंमेलनाच्या अगोदर 8 दिवस हा कार्यक्रम चालू व्हायचा. वेगवेगळ्या खेळांचे स्पर्धा घेतल्या जायच्या. वेगवेगळ्या वर्गार वर्गार म्हणजे सांघिक असायचे आणि वैयक्तिक असायचे. आणि त्याच्यामध्ये सुपरमॅन आपण ज्याला म्हणतो तशी एक हे होती की अनेक खेळांमध्ये यांनी भाग घेतलाय. आणि मग तो त्याला वर्षाचा संपूर्ण पुरस्कार दिला जायचा. एक खेळाडू आणि एक मुलगी आणि एक मुलगा असे ते दोन्ही असायचे. शाळेमध्ये आणखीन एक सुंदर प्रकल्प असायचा तो म्हणजे मासिक काढलं जायचं. ज्ञानांकुर त्याचं नाव होतं. आता आहे का नाही माहीत नाही. पण अनेक मोठे लेखक म्हणजे नगर शहरामधनं जे गेले त्यांचे शाळेमध्ये असतानाचे लेख त्या पुस्तकांमध्ये आहेत. आणि त्या पुस्तकामध्ये शिक्षक फक्त सांगायचे की असं आपल्याला लेख लिहायचा आहे आणि त्याच्यात जर काही तांत्रिक चुका असतील तर तेवढ्या फक्त दुरुस्त करून द्यायच्या. पण कोणालाही असं हे काय लिहिलंय ते काय लिहिलंय असं कधीही कुठल्याही शिक्षकांनी केलं नाही. त्यामध्ये मग मुलं हाताने चित्र पण काढायची, हस्तलिखित असायचं आणि हस्तलिखितातनं मग ते प्रिंटिंग व्हायला लागलं. घारे सर होते मुख्य, फार छान व्यक्तिमत्व होतं ते, फार प्रेमळ आणि गमतीशीर म्हणजे ते काही नाही. ही खुर्ची तिथं नेऊन ठेवले असं म्हटलं की ती ठेवली की ते त्यांच्या ड्रॉवर उघडायचे आणि कलरचे खडू तरी देतील, रंग देतील, कागद देतील. ते मुलांना रंग कसे वापरावेत इतक्या साध्या सोप्या पद्धतीने शिकवायचे. आनंदाची गोष्ट म्हणजे त्यांना तेव्हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला होता. फार मोठी माणसं होती या त्यांच्या क्षेत्रातली. की मी मुद्दाम विषयांची नावं घेत नाही पण चित्रकला, खेळ या विषयांशी बोलतो कारण बाकीचे विषय अजून जसेच्या तसेच आहेत. मॅथ्स आहे, इंग्लिश आहे, पण ही आता राहिलं नाही. आता चित्रकला शिक्षक असं सेपरेट शाळेमध्ये दिसतच नाही, त्याला वेगळीच कामं लावलेली असतात. तर ते दिवस सुंदर होते. संपूर्ण ग्राउंड संध्याकाळी भरलेलं असायचं, म्हणजे घरी निघण्याच्या अगोदर सगळेजण खेळल्याशिवाय कोणीही घरी जात नव्हतं. फार कमी मुलं अशी की जी शाळा सुटली की लगेच घरी जायचे, कधीच नाही. कॉलेज, मी नगर कॉलेजचा विद्यार्थी, पण नगर कॉलेजचं वातावरण तेव्हाचं जे होतं, तेव्हा डांबरी रस्ते पण नव्हते. अतिशय सुंदर परिसर आणि अतिशय सुंदर शिक्षक. नगर कॉलेजची लायब्ररी हा फार मोठा ठेवा आहे. अनेक दुर्मिळ पुस्तकं तिथं आहेत, अनेक दुर्मिळ पुस्तकं आहेत. आणि शांतता आणि सुव्यवस्था, म्हणजे विद्यार्थ्यांना लागणारी जी काही आवश्यक गोष्टी आहेत तिथं बसल्यानंतर, त्या सगळ्या तिथं होत्या. सुंदर लाकडी मेज होते. हे झालं लहान वर्गातल्या विद्यार्थ्यांसाठी, पण PhD करणारे किंवा मोठे MA म्हणजे मास्टर्स करणारी जी विद्यार्थी होते त्यांच्यासाठी केबिन्स होत्या. माझ्या आत्तापर्यंतच्या पाहण्यात कुठल्याच लायब्ररीत नाही, तिथं केबिन्स होत्या की ज्याच्यामध्ये आतमध्ये बसून सेपरेट म्हणजे मोठं टेबल होतं, त्याच्यावर सगळे संदर्भ ग्रंथ मांडा तुम्ही आणि तुमचे नोट्स काढत बसा वगैरे, असं सगळं ते फार छान होतं. आणि बार्नाबस वगैरे हे तर फार प्रेमळ लोक होती, फार छान. खाद्य संस्कृती पण होती शाळेची, आणि रपारियांच्या कॅन्टीन आणि नगर कॉलेजला दळवींचं कॅन्टीन. आणि दळवींना समजायचं की ह्या मुलाकडे पैसे नाहीत आणि हा गावचा आहे, याचा डबा आलेला नाही आहे. तर माझ्या समोर अनेक जणांना त्यांनी विनामूल्य खाऊ घातले, तू खा रे. नगर कॉलेजला जिमखाना होता, जसं इकडं खेळाचं होतं तसं नगर कॉलेजला जिमखाना होता. आणि तिथं अत्याधुनिक जिम होती तेव्हा, आणि त्या कॉलेजमध्ये स्विमिंग टँक पण होता. फार सुंदर होतं, आतमध्ये संपूर्ण चिंचेची झाडी होती. नगर कॉलेजला आता सुद्धा तुम्ही पाहताल तर पार्किंग ही फार मोठी समस्या झाली आहे. फार फार म्हणजे नगरला लोकसंख्येची भीती नाही आहे. नगरलाच काय, कुठल्याही शहराला तुम्ही जर पाहताल तर लोकसंख्येची भीती नाही आहे. नुसती लोक असतील ना त्यांना सगळं देऊ शकतो आपण, पण वाहनांची जी वाढती संख्या आहे, तुम्ही मी मजेनी म्हणतो की मनुष्याचा जन्मदर आणि वाहनांचा जन्मदर तुम्ही पाहिला मग तुमच्या लक्षात येईल की धोका काय आहे. गमतीशीर विचार येते, पण आपण तसा विचार करत नाही. थॉट प्रोसेस आपली तशी नसते की अरे हे पण की रोज रोज एवढी वाहनं जन्म घेत आहेत तर ह्यांचं आपण काय करणार आहोत, यांना सुद्धा जागा लागणार आहे, ते ज्यांना जागा मागणार आहेत. मग शहर नियोजनाचं वैशिष्ट्य होतं. शहर नियोजनामध्ये तर स्थापत्य अभियंता म्हणून मी पाहिलं तर नगरला रोज अग्निशमन गाडी जी आहे ती रोज पाणी मारायची रस्त्यांवर धूळ उडू नये म्हणून. खूप गमतीशीर आठवण आहे ती. दिवाबत्ती होती तेव्हा, दिवे येऊन तो घासलेटची दिवे येऊन माणूस पेटून जायचा रस्त्याने. ते खूप सुंदर दिवस होते. त्या काळी तुम्ही नगर शहरामध्ये आणखीन छान गोष्टी होत्या, त्या म्हणजे प्रत्येक मुख्य रस्त्याला जनावरांना पाणी पिण्यासाठी जागा होत्या, हौद होते प्रत्येक रस्त्यावर. कारण मालवाहतूक जी आहे ती एक तर हातगाडी किंवा बैलगाडी यांनी व्हायची, आणि मनुष्यांची वाहतूक जी आहे ती टांग्यांनी व्हायची. आणि त्यामुळे ह्या घोड्यांना पाणी प्यायला, या बैलांना पाणी प्यायला जागा ज्या आहेत त्या ठिकठिकाणी होत्या. अजूनही काही ठिकाणी आहेत पण आता थोडं कमी झालं ते, कारण भिंतींना लागून होते, मग नंतर खाली गटारी कराव्या लागल्या, मग ते तोडले गेले, त्याला नळ कनेक्शन्स होते, त्या अनेक गोष्टी. पण नगरमध्ये त्यावेळेस सगळ्यात सुंदर गोष्ट काय मला तेव्हा सुद्धा जाणवायची की आता जी दुर्मिळ आहे ती म्हणजे नगरसेवक वगैरे हे जे होते ना, हे अभिमान होता त्यांना की मी या वॉर्डचा नगरसेवक आहे, माझा वॉर्ड किती स्वच्छ आहे. आता तसं राहिलं नाही आहे, मी नगरसेवक आहे किंवा असं सांगितलं जातं पण अभिमान नाही आहे त्याच्यात. मी नगरसेवक आहे ह्या गोष्टीत अभिमान आहे पण माझा वॉर्ड सर्वोत्कृष्ट आहे असा अभिमान नाही. त्यामुळं आपले खूप प्रश्न तयार होतात याच्यामध्ये, की त्यामुळं धाक नाही कोणाला. स्वच्छता तेव्हा तुम्ही म्हणताल तर खूप सुंदर गंमत सांगतो तुम्हाला की काडी कचरा नावाची गोष्ट वाक्प्रचार होता, काडी कचरा. आणि खरोखरच काडी कचरा असायचा, कारण सामान यायचं ते वर्तमानपत्रामध्ये बांधून यायचं, पुड्या, पुडा दोरा. त्यामुळे ते पुड्याचे जे कागद आहेत ते वाचणं ही सुद्धा एक फार सुंदर गोष्ट होती. ते दोरे गुंडाळून ठेवायचे, त्यानंतर रस्त्यावरती कचरा फेकला जायचा, तो म्हणजे घरात निवडलेल्या भाजीचा आणि उरलेलं जे काही चाळण्यातलं वगैरे असेल आणि घर झाडल्यानंतरची जी काही माती असेल तेवढा कचरा बाहेर फेकला जायचा. आणि ते काडी कचरा सुद्धा ते गाय वगैरे येऊन खाऊन जायचे. प्लास्टिक नावाचा विषयच नव्हता, प्लास्टिकची बादली नव्हती, काहीच नव्हतं. आणि काटकसरीचं म्हटलं तर चिमणी पेटून अडवलेली असायची, त्याच्यावरती दुसरी कागद धरायचा आणि त्यांनी स्टो पेटवायचा, हा प्रकार होता. काडेपेटी सुद्धा घेणं अनेक जणांच्या खिशाला परवडत नव्हतं. सिव्हिल इंजिनिअरिंग मधलं तुम्हाला सांगतो की सिमेंट तेव्हा परमिटवर मिळायचं. आता तुम्ही आईश करताय, खरंच सांगतो तुम्हाला, मी आईश करताय आता, सिमेंट काँक्रीटचे रोड बांधताय, पण त्यावेळेस सिमेंट परमिटवर मिळायचं. त्याच्या अगोदर सिमेंटच्या विषयच नव्हता, चुन्याच्या घाणी होत्या. शनी गल्लीत म्हणजे प्रभाकर पुस्तकालयाच्या समोरच्या तिथं एक चुन्याची घाणी होती पटांगणात, इकडे पटांगण गल्लीत पण होती. दोन चार पाहिलेले आहेत त्याच्या, सातबाई मळ्यात होती एक, तिथून चुना मळून तो बांधकामासाठी आणला जायचा. नगरमधल्या बांधकाम जुने जे तुम्ही वाडे किंवा हे पाहिले तर खूप सुंदर आहेत, त्यांचे काही वैशिष्ट्य असतात. ते चौक आहेत मध्ये पाणी पूर्वी नगरला, हा पूर्वी खापरी नाळाने येत होतं, मग खापरी नाळाचं महत्व संपलं, मुळा डॅमची योजना पहिल्यांदा झाली. पहिली मुळा डॅमच्या पाणी येण्याच्या अगोदर आपल्याला पिंपळगावहून पाणी येत होतं, पिंपळ गावात. तेव्हा खूप खड्ड्यात उतरून पाणी भरावं लागायचं. नंतर मला वाटतं चुकत नसेल तर बार्शीकर आणि बार्शीकरांच्या अगोदर निसळ आमदार होते, त्या लोकांनी प्रयत्न करूनही पाणी इथे आणलं मुळाड्यावर. आणि आपल्या नगरकरांना खर तर प्रत्येकाला एकदा नेऊन दाखवलं पाहिजे की नगरला पाणी आणण्यासाठी काय प्रयास केले जातात. आपण पेपरमध्ये वाचतो की विळत ज्या इथे पंप बंद पडला, पण मग तो पंप काय आहे? पुण्याला पंप का नाही आहे? मुंबईला पंप का नाही आहे? नाशिकला पंप का नाही आहे? ह्या शहरांना मुबलक पाणी असणारी धरणं आहेत आणि ती गुरुत्वाकर्षणाच्या माध्यमातून ती धरणं उंचावर आहेत आणि शहरं खाली आहेत. पण आपलं मुळा धरण तसं नाही आहे. आपलं मुळा धरण जे आहे ते थोडंसं आहे आणि मध्ये रांगा आहेत. हरिश्चंद्राची जी रांग आहे त्याला विळद वगैरे जे प्रकार आहेत या घळी आहेत. त्यामुळं आपल्याला ते अगोदर मुळा धरणाच्या तिथं पंप करावं लागतं, मग विळदला येऊन बुस्टरिंग त्याला करून वर पाणी फेकावं लागतं. यासाठी आपल्याला प्रचंड मोठी वीज खर्च करावी लागते. आणि तरीही आपण सुखी आहोत की आपल्याला एक दिवस अडकावं नाही, भरपूर पाणी येतं. आपण खरंच सुखी आहोत. नगरकरांनी याची जाणीव ठेवली पाहिजे की महानगरपालिका आपल्यासाठी हे पाणी आणतंय. घरपट्टीवर तुम्ही कमी जास्त वाद घाला, पण पाणीपट्टी मात्र तुम्ही बिलकुल म्हणू नका की मला एवढी पाणीपट्टी का. तर त्या पाणीपट्टीचं कारण वेगळं आहे. आपलं पाण्याची किंमत द्यायला पाहिजे. आपल्या नगरामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगमधले खूप सुंदर गोष्टी आहेत, त्या माहिती नसतात आपल्याला. आपल्याकडे वडगावला वडगावच्याही वडगावपासूनही पाणी पुरवठा केंद्र होतं. सावडीमध्ये एक होतं आणि सावडीमध्ये जे पंपिंग स्टेशन नावाचा एक नाव ऐकलं असेल सगळ्यांनी, हे पंपिंग स्टेशन जे आहे ना इथं मोठे पंप्स आहेत. म्हणजे पिंपळगावलाही खूप मोठे पंप्स होते. आता काय अवस्थे तिथं आतमध्ये गेलो नाही मी, पण त्या पंपिंग स्टेशनचं ज्या विहिरीतनं पंपिंग व्हायचं त्या विहिरीला पाणी जे यायचं ते नदीच्या कडेला आहे. ज्याच्यातनं पाणी पुरवठा व्हायचा ती विहीर जी आहे ती नदीच्या कडेला आहे. आणि नदीच्या पात्रात असलेली वाळू हे माध्यम घेऊन नदी पात्रामध्ये एक विहीर आहे, तिच्यामध्ये पाणी गाळून आतमध्ये जायचं. आणि त्या विहिरीतलं पाणी जे गाळलेलं आहे ते ह्या विहिरीत यायचं. मग इथं त्याच्यात जे काही केमिकल्स आहेत पाणी शुद्ध होण्यासाठी ते टाकले जायचे आणि मग त्या पंपनी पाणी पुरवठा व्हायचा. तर ही जी दोन विहिरींचं जे टेक्निक आहे की पाणी फिल्ट्रेशन होतं, नैसर्गिकरित्या पाण्याचं शुद्धीकरण करून ते वापरलं जाण्याची जी पद्धत आहे ते विश्वेश्वरय्या भारतरत्न विश्वेश्वरय्या जे आहेत त्यांनी ही पद्धत शोधून काढली होती आणि ती नगरमध्ये आपल्याकडे आहे. अजूनही आहे, त्या दोन्ही विहिरी व्यवस्थित आहेत, सगळं आहे. पण आता ती नदी संपली आहे. संपूर्ण भारतामध्ये साधारणतः नदी संस्कृती तयार झाली होती. जसं पाणी आहे तसं त्याच्या भोवती रहिवासी क्षेत्र वाढत जात होतं. आधुनिकीकरणामुळं रस्ते झाले आणि रस्त्यावरती शहरं वसली, याचं कारण नदी पाणी देते हे लोक विसरून गेले. जसं गाय दूध देते हे विसरून गवळी दूध देतो किंवा आता प्लॅस्टिकच्या पिशवीचंच दूध असतं, तसं नदी पाणी देते हे विसरले माणसं आणि नळ पाणी देतो. त्याच्यामुळे नदीची किंमत शून्य झाली आणि केवळ आणि केवळ आपलं जे मल निस्सारण आहे ते आता सध्या नदी करते आहे, सिन्हा नदी. आपल्याला माहीत नाही आहे पण नदीचा अभ्यास हा केलाच जात नाही आहे. नदीचा अभ्यास करण्यासाठी फक्त पूररेषा आणि या गोष्टीची चर्चा करणं एवढाच नाही आहे. हा खूप मोठा गंभीर विषय आहे. नदीच्या उगमापासून ते शहरामधनं ती जिथून बाहेर पडते तिथपर्यंत ते पाणी शुद्ध ठेवणं ही प्रत्येक शहरातल्या नागरिकाची जबाबदारी आहे आणि आपण विसरलोय मला काय करायचं. घरातल्या कचऱ्याची जबाबदारी कोणी स्वीकारतच नाही आहे ना. घरामध्ये घरातला कचरा

प्रश्न जो आहे शहरातला हा गंभीर होत जाणार आहे. आणि आपली जी नदी आहे या नदीचं काही वैशिष्ट्य आहेत. आता या नदीमध्ये अतिक्रमण झाली किंवा काय झाली हा विषय आपला नाही, पण नदी ही तुम्हाला आत्ता गरज नाही असं तुम्ही समजता, पण तो पर्यावरणाचा एक भाग आहे. नदी तिच्या अस्तित्वामुळे काही काही गोष्टी होतात हे तुम्हाला माहीतच नाही. तुमच्या नदीच्या आजूबाजूच्या जेवढ्या विहिरी आहेत तेवढ्या आता विहिरी दूषित झाल्या आहेत, कारण नदीमध्ये संपूर्ण आता डायरेक्ट नाल्याचं पाणी जात आहे. बार्शीकरांच्या वेळेस बुरुडगावला त्यांनी मलनिस्सारण केंद्र तयार केलं होतं. गावात त्यांनी भुयारी गटार योजना त्या काळी केली होती, ती तिथपर्यंत नेऊन सगळं केलं होतं. अजूनही ते तिथे आहे, महानगरपालिका ते दुरुस्त करून परत चालू करण्याचा प्रयत्न करते, पण डिमांड आणि सप्लाय हा परत प्रश्न येतो आणि मग हे गोष्टी अशा होत राहतात. प्रत्येक शहरामध्ये एक इमारतींमुळे सौंदर्य वाढतं. शहराचं सौंदर्य जे आहे ना ते इमारतींमध्ये असतं, कारण पहिला इम्पॅक्ट जो असतो तुमचा आलेल्या माणसाचा हा तुमचं वास्तू बघून असतो. नगरमध्ये काही वास्तू आहेत, पण म्हणावे अशा शहरामध्ये ज्याला आम्ही मॉन्युमेंटल स्ट्रक्चर्स म्हणतो ती नाही आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर नगर अर्बन जी इमारत आहे ते मॉन्युमेंटल स्ट्रक्चर्स आहे कि ती इमारत पहिली काय नाही असं दुसरीकडे नाही कुठं. एक छान आहे इमारत ती. तसं नवीन इमारती जर तुम्ही पाहिल्या तर त्या मॉडर्न आर्किटेक्चर्समध्ये आहेत, पण नगरचं आर्किटेक्चरचं वैशिष्ट्य त्यात कुठं तुम्हाला दिसत नाही. स्वतःची सांस्कृतिक ओळख इमारतींमध्ये नाही आहे. आणि याच्यासाठी लागणारी इच्छाशक्ती आणि वेळ पैसा खर्च करण्याची तयारी असणारी लोक पाहिजे. म्हणजे काय मी एवढ्या वर्षांच्या अनुभवातून एकाच गोष्टीकडे आलो की ताजमहल परत बांधता येईल, फक्त फायनान्सर लागतो शहाजहान. तर ती होईल हळूहळू परिस्थिती, लोकांना जाणवेल की नाही आपली इमारत जी आहे ती सुंदर दिसली पाहिजे, ती इमारत ही ओळख आहे, आणि रस्त्याने जाताना अरे काय छान आहे, जाणाऱ्या येणाऱ्याच्या चेहऱ्यावरती एक छान प्रसन्न हास्य तयार होईल ती इमारत बघून. तर अशा प्रकारच्या नाही आहेत. आता फक्त स्क्वेअर स्क्वेअर स्क्वेअर स्क्वेअर्समध्ये कामं केली जातात. नगरपालिका किंवा महानगरपालिका यांचे नियम खूप आड येतात या गोष्टी करताना, इमारती बांधताना. तोही एक प्रभाव आहे. तुम्ही जर नगररचनात पाहिलं तर आता पुणेसुद्धा तुम्ही नवीन पुणे जर पाहिलं रेसिडेन्शियल तर तुम्हाला असेच दिसेल सगळे. मॉन्युमेंटल स्ट्रक्चर्स खूप कमी व्हायला लागलेत, कारण त्याच्यात लागणारा पैसा आणि वेळ दोन्ही देत नाहीत लोक. स्थापत्य जर तुम्ही पाहिलं तर पूर्वी नगरमध्ये माळवदाची घरं खूप होती. याचं कारण निसर्ग आणि घरात गारवा राहण्यासाठी जी मदत होत होती ती या माळवदाच्या घरांमुळे खूप होती. एक तर घरं एकमेकाला लागून होती त्यामुळं कडेनी ऊन येणं हे शक्य नव्हतं. जे मध्ये चौक होते घरांच्या मध्ये त्याच्यातूनच उजेड आणि वारा या दोन्हींचं सांगड घातली जायची. पण ही माळवत संस्कृती नावाचा एक प्रकार आहे ना नगरमध्ये फार छान होता. की तुम्ही समजा तीन चार रस्त्यांचा एक जर मधली घरं घेतली तर तेवढा मोठ्या परिसरावर तुम्ही कुठून कुठेही जाऊ शकता. ही माळवदाची गंमत होती आणि त्याचा उपयोग पतंग उडवायला फार व्हायचा. संपूर्ण सगळ्यांची गच्ची आपलीच हा एक प्रकार होता.

0: नगर शहराचं आणखीन एक फार सुंदर वैशिष्ट्य आहे, ते खूप जणांच्या नजरेतनं सुटतं की नगरला चौक नाही येत. जुन्या नगरमध्ये तुम्ही चौक म्हणता पण चौक नाही येत, नगरला तीन रस्ते आहेत. तीन रस्ते एकत्र येतात, तुम्ही बघा कुठेही बघा चौक नाही. आणि असेल तरी तीन रस्ते मोठे आहेत आणि एक छोटा गल्ली निघून जाते, छोटीशी गल्ली निघून जाते. पण हे संरक्षणाच्या दृष्टीने केलेली योजना आहे. तीन रस्ते आहेत, वाय आहेत, वाय सगळीकडे वाय आहेत, वाय नाही तर टी. तर हे वैशिष्ट्य आहे. तुम्ही बघितलं तर नगरचे मेजर रस्ते जे आहेत, म्हणजे तुम्ही दिल्ली गेटपासून घेतला रस्ता, तो चालू होतो आणि गोल फिरून तो स्टेट बँक चौकात निघतो. असेच रस्ते वेशींमधनं जे निघाले ते गोल फिरून जातात दुसरीकडं. त्याच्यामुळं जे काही आक्रमण होईल ते मेजर रस्त्याने ते शनिनी जे आहे ते निघून जातो. फार ते त्या दृष्टीने अभ्यास नगररचनेचा तेव्हाचा नाही केलेला कोणी फार. नगरमध्ये आड होते, आड खूप महत्वाची होते, कारण पाणी लागतं ना, पाण्याशिवाय तुम्ही जगू नाही शकत. ह्या आडांनी दुष्काळांमध्ये नगर जगवलं. 71 जो दुष्काळ होता तेव्हा ह्या पेठांमधनं जे आड होते यांनी नगर शहर वाचवलं, नाही तर खूप कठीण होता त्यावेळेसचा दुष्काळ. या आणखीन गमतीशीर म्हणजे नगरच्या नगर शहराला खूप गल्ल्या आहेत, खूप गल्ल्या. आता त्या थोड्या रुंद झाल्या आहेत, काँक्रिटीकरण पण झालं आहे, पण दोन गल्ल्यांच्या मध्ये वाडे असायचे. एक मुख्य रस्त्याला त्याचं तोंड असायचं आणि मागं गल्ली असायची. ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत गल्लीतून डायरेक्ट रोडवर जायला त्या घरांमध्ये पूर्णपणे मध्ये मोकळी जागा सोडलेली असायची. चौक टू चौक, चौक टू चौक. आणि त्यामुळं जी सर्व्हिस होत्या त्या सगळ्या गल्ल्यांमधनं व्हायच्या आणि व्यापार सगळा जो तो मोठ्या रस्त्यांवर होत होता. वाहने वगैरे सगळी जी आहेत. नगरमध्ये टांग्यांची स्पर्धा व्हायची, म्हणजे सजवली सजवण्याची, एक नंबर कोणाचा, जसे RTO नंबर होते असा तोही प्रकार होता. सिव्हिल इंजिनिअरिंगचं तुम्हाला आणखीन नगर शहराची वैशिष्ट्य सांगायचे म्हणजे तुम्ही जर अजूनही पाहिलं तर तुम्हाला तटबंदीमध्ये जी घरं बांधली गेली आहेत ते लक्षात येतं की इथं तटबंदी आहे. अगदी जिवंत उदाहरण म्हणजे दिल्ली गेटच्या शेजारी जे घोरपडे हॉस्पिटल वगैरे आहे तेवढी मोठी तटबंदी होती. ती तटबंदी तुम्ही आजही नगर शहराच्या भोवती जर असं डोक्यात ठेवून गेलात की ती कशी फिरलेली आहे, तो आहे एक नकाशा, तर ती आता तिथं घरं झाली आहेत. ती घरं कशी झाली तिथं खूप सुंदर तो प्रकार आहे की कुठं गेट होते आणि काय आहे. देवळं खूप आहेत नगरमध्ये आणि दर्गे पण खूप आहेत, पण सगळ्यात पुरातन देऊळ म्हणजे मालोजी राजांचं वावर असलेलं शहाजी राजांचाही जिथं संबंध आला ते अमृतेश्वर मंदिर खूप पुरातन आहे नगरचं, फार पुरातन आहे. नगर शहरामध्ये तुम्ही जर पाहिलं ना तर हे नगर शहर वसवलेलं आहे, त्याच्यामुळं तुम्ही पहा की खूप इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हे या प्रकारांनी नगर शहराकडे बघणं हे खूप जणांना माहीत नाही आहे. जी उच्चभ्रू लोकांची वस्ती आहे ना ती उंचावर आहे. नगर शहराचं तुम्ही साधारणतः भौगोलिक जर नकाशा जर आणला डोळ्यासमोर तर बाजारपेठ उंचावर आहे, उच्चभ्रू. आता तेव्हाचा उच्चभ्रू भाग जो आहे तो कधीच पूर येणार नाही तो म्हणजे कुठला माहितीये का, झेंडी गेट आणि वरचा भाग जो आहे रामचंद्र खुंट वगैरे हा जो आहे हा सगळ्यात वरचा आहे. तिथं सगळ्यात ते सरदार वगैरे सगळे जे ते त्या एरियात असणार, तो उंचावर आहे. आणि नंतर टप्प्याटप्प्याने तुम्ही बघा की हळूहळू हळूहळू खाली ते जी बेटं जी आहेत नगर शहरामध्ये पूर्ण हे ओढ्या ओढ्यांचं क्षेत्र आहे. तुम्ही जर पाहताल आता जे रस्त्यावरनं पाणी वाहतं ना, तिथं पूर्वी निश्चित नाले असणार आणि त्या तिथून थेट पाणी येतं, ते त्यांना त्या रस्त्याने खाली निघून जातं. का घर ह्या घरांमध्ये काही घरांमध्ये पाणी शिरत आणि काही घरांमध्ये शिरत नाही. ते त्यावेळेसचे उच्चभ्रू वाडे जे आहेत ते उंचावर आहेत, तिथं पाणी नाही जात. हे भौगोलिक हे सिव्हिल इंजिनिअरिंगच्या दृष्टीने मी तुम्हाला सांगतोय की हे असं का झालं, ही घरं इथं काय आहेत, ही घरं इथं काय आहेत, मग बाजारपेठ अशी काय आहे. बाजारपेठ अशी असण्याचं कारण एसटी स्टँड जो आहे तो एकीकडे होता आपल्या रंगभवनच्या इथे, तिथून मनमाड रोड सुरू होतो. मनमाड रोडचा स्टार्टिंग पॉइंट हा रंगभवन आहे. आपल्याला मनमाड रोड तिकडून पत्रकार चौकाश तिथून चालू होतो, नाही इथून चालू होतो. स्टेशन रोड जो आहे तो स्टेशन पासून चालू होतो, मल्हार चौकाशी तिथून. आताचा हा नवीन झाला. हे जुनं नगर सांगणारी लोक नाही राहिली, पण इमारती राहतात आणि त्या इमारती जपाव्यात. त्या जर जपल्या नाही तर मग हा इतिहास हळूहळू हळूहळू नष्ट होत जातो.
1: अशा अनेक वास्तू आहेत सर नगर शहरामध्ये,
0: खूप
1: त्यातल्या काही वास्तूंचं संवर्धन करणं फार गरजेचं आहे. जसं पराभक्ष महाल जर आपण पाहिलं तर पूर्वी त्याची अवस्था कशी होती किंवा पूर्वी दिसायला तो कसा महाल होता आणि आता आपण पाहतो आहोत की त्याचा बराचसा भाग जो आहे तो पडलेल्या अवस्थेत आपल्याला बघायला मिळतो. आजही आपण तिथे पाहतो, भेट देतो. कैरो बगदाद सारख्या शहरांबरोबर आपल्या शहराचं नाव घेतलं जायचं, एक सौंदर्य पूर्ण शहर आपलं होतं, तसाच तो महाल सुद्धा होता. तर अशा अनेक वास्तू आज जपायला हव्यात पुढच्या पिढीसाठी, पुढच्या नगरकरांसाठी.
0: अगदी खरं.
1: तर याबाबत काय सांगतात?
0: दोन प्रकारे आपण पाहायला पाहिजे की ह्या पुरातन वास्तू आहेत यांचं संवर्धन 100% व्हायला पाहिजे. याच्यासाठी लागणारी मानसिक इच्छाशक्ती आणि आर्थिक मदत या दोन गोष्टी असतात. आता हे काय होतं, हे सरकारी खात्यांकडे जमा आहेत, त्याच्यामुळे तो सगळ्यात गंमत काय असते माहिती का, की हे सगळे सरकारी अधिकारी आहेत ना, हे खूप चांगले असतात, खूप चांगले असतात. प्रत्यक्ष जेव्हा तुम्ही बोलताल त्यांच्या मनात खूप काही करायची इच्छा असते, पण त्यांना एकच अडथळा असतो, तो म्हणजे त्यांची बदली होती. त्यांना त्या गोष्टीचा सगळा आवाका लक्षात येईपर्यंत त्या माणसाची बदली होते. त्यांनी प्रपोजल तयार करून पुढं पाठवायचं, मग तो पुढचा माणूस जो आहे तो म्हणतो माझी प्रायोरिटी नाही आहे, माझ्या प्रायोरिटी वेगळ्या आहेत. हे बॅटन देऊन रिले रेस खेळण्याचा नाही प्रकार आहे. तो म्हणतो त्यांनी इथपर्यंत आणलं, मला काय करायचं, माझं जे प्रायोरिटी आहे, मला नगर शहराची किंवा नगर जिल्ह्याची जी प्रायोरिटी आहे ती माझ्या दृष्टीने ही नाही आहे. पराभक्ष महालाचं काम करणं ही माझी प्रायोरिटी नाही आहे. मला महत्वाची गोष्ट आहे की नगर शहरामध्ये ज्या गोष्टी घडायला पाहिजे, हा प्रश्न एक खूप मोठा आहे. त्याच्यामुळे त्याला सातत्य नाही राहत, मग अर्धवट प्रकार होतो, मग बजेट्समध्ये ते एक किंमत सांगितली जाते की एवढ्या पैशात काम होईल, पण तेवढ्या पैशात ते काही वर्षांमध्ये पडतं बंद, मग त्याचे बजेट्स वाढतात, कॉन्ट्रॅक्टर वैतागतो, तोही बरोबर झालेलं जुनं काम जे ते खराब होतं अर्धवट केल्यामुळं, असे प्रकार करतात. हा एक पैलू झाला. पण मी भविष्याचा विचार करतो ना, पराभक्ष महाल सारखी जेव्हा वास्तू बांधली तर ती एवढे वर्ष टिकायल, याचं सौंदर्य एवढं होईल, हा विचार करूनच बांधली ना. मग आत्ता तुम्ही अशा वास्तू का नाही बांधू शकत की ज्या काही वर्षानंतर ऐतिहासिक होतील? नगर शहर तुम्ही आत्ता सुद्धा जर सुंदर केलं तर काही वर्षानंतर, दोन चारशे वर्षानंतर हे पण ऐतिहासिकच होणार आहे. तेव्हा मग आता जर तुम्ही चांगली जी नगर शहराची ओळख वाटेल अशी जर कामं केली तर ते होईलच. नाट्यक्षेत्रामध्ये सहकार सभागृह यशवंतराव चव्हाण नाट्यगृह ज्याचं नाव आहे, त्याचं नाव संपूर्ण भारतात घेतलं जायचं. एवढ्या मोठ्या कॅपॅसिटीचं तेव्हा नाट्यगृहच नव्हतं, महाराष्ट्रातही नव्हतं. त्याचं ॲकॉस्टिक्स जे आहे आता बदललं आहे, पण त्याचं ॲकॉस्टिक्स अभ्यासायला लोक यायची तिथं. जसं फराव बक्ष मल आहे त्याचं ॲकॉस्टिक्स फार सुंदर आहे, तसंच इथेही येत होती लोक. अजूनही यशवंतराव चव्हाण सभागृह जे त्याची बाहेरची जर बाजू पाहिली तर ती बदलायचं धाडस होत नाही. का नाही होत? म्हणजेच ते एक मॉन्युमेंट आहे, वर्षानुवर्ष ते तसंच्या तसं टिकतं, ते सौंदर्य लोकांना कायम भावतं. आज असं आहे की केलंय, काही वर्ष आवडलं, काही वर्षानंतर हे काय करून ठेवलंय असं नाही येत. अशा प्रकारच्या वास्तू आता बनायला पाहिजे की ज्या भविष्यामध्ये पुरातन होतील आणि तरीही त्याचं सौंदर्य अबाधित राहील आणि त्याचं युटिलायझेशन पण राहील. तर आपण आता ह्या दृष्टीने आपल्याला फराबक्ष महल जो आहे त्याच्यामध्ये अडचणी येत. पण तुम्हाला हे काम करायला कोणी अडवलंय? मी छोटा असेल, छोटी गोष्ट असेल, पण ती मी सुंदर बनवेल की नाही. काही वर्षानंतर ती लोक म्हणजे काय काय काम केलं फार छान. हे आणखीन एक फार विचार गमतीशीर आहे की आम्ही सिव्हिल इंजिनियर साधारणतः मिनिमम 50-60 वर्ष आयुष्य असलेली घरं बांधतो मिनिमम. तर मी कायम सांगतो की आमच्या मित्रमंडळींना साईटवरचे जे आमचे सहकारी असतात की तुम्ही काम बरोबर झालं ना तर कोणी म्हणणार नाही काही, ठीक आहे. पण ती चूक राहिली ना तर 50-60 वर्ष ती चूक येता जाता लोक दाखवणार. तर चुकांची स्मारक नका बांधू. छान आहे असं वाटलं पाहिजे बघितल्यानंतर. असं काम करा, छोटा असो नाही तर मोठा असो, नगर शहर सुंदर बनवता आलं पाहिजे आपल्याला.
1: नगरची माणसं किंवा नगरची खाद्य संस्कृती याबद्दल तुम्ही काय सांगाल? तुम्हाला ती किती जवळची आहे?
0: खर तर आमचे या क्षेत्रातले गुरुजी आहेत भूषण सर, त्यांची आठवण काढल्याशिवाय कधीच नगर शहर पूर्ण होऊ शकत नाही. एकदा असंच विषय आलं होतं की नगर शहर प्रत्येक शहर म्हणतं की मिसळ आमची, हे आमचं, ते आमचं, ते आमचं. म्हटलं भूषण सरांचं खूप वर्षांपासून माझं बोलणं चाललं होतं की नगर शहरात वसवण्यासाठी निजामशहानी अनेक भारतभरातनं लोक आणली इथं आणि ते शहर वसवलं. तर प्रत्येकाचे खाद्यपदार्थ असणार त्या काळचे, तर हे आपण शोधले पाहिजे. पण ते अजून काही झालेलं नाही आहे. नगरची आत्ताची जी खाद्य संस्कृती आहे याच्यापेक्षा निजामशाहीमधली खाद्य संस्कृती काय होती हे आपल्याला अजून माहीत नाही आहे. शोधलं पाहिजे त्यांचे नेमके पदार्थ काय होते, ते कसे बनवत होते, तसं आपल्याला बनवता येईल का त्या काळचे. आत्ताचं म्हणताल तर काय भन्नाटच आहे खरंच. हे कौतुकास्पद गोष्टी आहेत की इतक्या अनेक प्रकारच्या चवी आणि रंगसंगती आणि तो माहोल नगरमध्ये आहे. नगरला दृष्ट लागली असं म्हणतो मी. नगरला इंदोर सारखी चौपटी होती. इंदोरला जसा सराफा बाजार आहे तसा नगरला होता. तो रात्री 2:30-3 संपायचा. जे वसंत टॉकीजला लेट नाईट शो असायचा तो 1:30 सुटायचा आणि त्याच्यानंतर कापड बाजारामध्ये येऊन गरम दूध पिणे, पावभाजी खाणे, सँडविच खाणे, कुल्फी खाणे, हे करूनच लोक घरी जायचे. तेव्हा वाहनं पण नव्हती, चालत चालत यायचे. नगर शहर फार आनंदी होतं तेव्हा. गालबोट लागलं आणि 11 बंद, आता 10 बंद. ते बळजबरी बंद व्हायला लागलं. व्हायला नाही पाहिजे खरं तर तसं, पण याच्या आडून काही लोकांनी उद्योग केले असणार जे प्रशासनाला जाणवले असतील की नाही याच्या आडून काहीतरी चाललंय. पण निखळपणा त्यावेळेसचा जो होता की सर्वात महत्वाची एक आणखीन एक बदल शहरांमधनं जो झालाय ना तो कामाच्या वेळा फार मोठा बदल आहे. आपल्याला लक्षात येत नाही आपण रोज ते थोडस स्लो पॉइजनिंग सारखं आहे. एमआयडीसी 3:30 सुटायची आणि ऑफिसर्स असतील तर ते 5 वगैरे आणि बँका वगैरे 5:30-6 हे सगळे गळण जाऊन घरी हातपाय धुवून चहा पिऊन कापड बाजारात फेरफटका मारणे हा वेळ होता. आता कामाची वेळच राहिली नाही. बँकेत नोकरीला असेल तरी तुम्हाला ते काम झाल्याशिवाय घरी जायचंच नाही. 7 वाजतील 8 वाजतील काहीच माहिती नाही. आणि त्यामुळं प्रत्येक जण फक्त खरेदी करणे किंवा म्हणजे त्याला काय म्हणतो आपण काहीतरी ध्येय असल्याशिवाय घराबाहेर नाही पडत. मनमोकळेपणाने ज्याला फेरफटका म्हणतो आपण संध्याकाळचा फेरफटका मारणं गावामध्ये हे बंद झालं. कट्ट्यावर बसणे नगरचे कट्टे खूप प्रसिद्ध होते. खूप म्हणजे व्यापारी लोकांचे कट्टे रात्री 8:30-9 नंतर चालू व्हायचे. पाण्याच्या दुकानावरती गर्दी सगळ्यात जास्त त्या लोकांची असायची की जे व्यापार करून संध्याकाळी त्यांची खासियत असायची की जेवण करायचं मग पान खायला यायचं मग कट्ट्यावर बसायचं. नगरचा आणखीन एक बदल पाहिला म्हणजे गुटखा. फार वाईट गोष्ट. माझा आत्ता एक मित्र कॅन्सरने गेला की जो पहिल्यांदा गुटखा खाणारा मी पाहिला होता. हा का तयार केला आणि का लोक खायला लागली ही व्यापारी मंडळी पूर्वी दुपारी जेवण झाल्यावर पान आणि रात्री पान अशी खात होती. सगळी व्यावसायिक लोक साधारणतः पान खायची. नोकरदार लोक पान खूप कमी खायची. पण मग माझ्या डोळ्यासमोर दुकानात जाण्या अगोदरच लोक पुड्या घेऊन जायला लागले. हे गोवा वगैरे ह्या ज्या विमल वगैरे येण्याच्या अगोदरच सांगतो मी तुम्हाला. त्यावेळेस प्लास्टिक पण नव्हतं. कागदामध्ये बांधून घेऊन जायचे. सुपारी आणि ते सेंटेड सगळं ते वास यायचं खूप छान. त्यामुळे त्यांना खूप असं भंडाट वाटायचं असं तो वास सगळीकडं. पण त्याच्यात नाही. आता हा जो प्रकार आहे की खूप नगरमध्ये हे फार मोठं प्रमाण आहे. हे कुठंतरी ह्याला थांबवलं पाहिजे. आणि काय माहिती का नाही थांबत पण थांबलं पाहिजे. नगरला एक फार छान नाविन्यपूर्ण गोष्ट चालू केली होती ती म्हणजे गजराळ ड्राय क्लिनर. एवढी अत्याधुनिक कपडे धुण्याची यंत्रणा प्रचंड मोठं यंत्र होती तेव्हा. आणि तेव्हा म्हणजे आपल्याला निर्माण रीन वगैरे सुद्धा नव्हते. त्यावेळेस त्यांनी चव्हाणांनी हे नगरमध्ये चालू केलं. आमच्या भागातच ते चालू होतं त्यामुळे मला मी प्रत्यक्ष जाऊन बघायचो की पॅन्ट इस्त्री करताना हे जे इस्त्रीवाले वगैरे होते ते तिथं बघायचो. त्याच्याऐवजी इथं वेगळंच होतं. पॅन्ट टाकायची आणि ती डायरेक्ट वरून प्रेस होते स्टीम प्रेसिंग. एवढं प्रचंड साम्राज्य आणि ड्रायक्लिंग या क्षेत्रामधलं त्यांनी जे तयार केलं होतं ते मॉडेल घेऊन अनेक ठिकाणी नंतर चालू झाले. पण नगरमध्ये ते चालू झालं. नगरमध्ये कटिंगची जी परंपरा आहे ती फार मोठी आहे. खूप शहरांमध्ये नाही आहे. स्कॅटर्ड दुकानं होती. पण नगर शहरामध्ये अर्बन बँक रोड हे कटिंगसाठी प्रसिद्ध. हा आता त्यावेळेसच फार गंमत होती. फार सुंदर होत त्यावेळेसचे. तो नुकताच हेअर कट्समध्ये प्रयोग व्हायला लागले होते. आणि त्यावेळेसचे जे व्यावसायिक होते त्यांची नवीन पिढी नगर शहरामध्ये आली होती. पूर्वी फक्त बारीक कटिंग करणे हा प्रकार होता. पण त्यांची पुढची जी पिढी आली त्यांनी सलून्स तयार केले. पूर्वी हेअर कटिंग सलून नव्हते म्हणत. मग त्यांनी सलून्स हेअर ड्रेसर्स वगैरे सगळी कल्पना आणली. आणि अक्षरशः अपॉइंटमेंट घेऊन आता जावेद हबीब सारखे जे आहेत त्या त्या प्रकारचंच यांचं काम होतं. एवढं ते सुंदर रीतीने ते सेटिंग करून द्यायचे की मिथुन असेल, अमिताभ, देवानंद, राजेश खन्ना, या काळचे सगळे जे नट होते तो प्रत्येक जणाचा एक आवडता नट असायचा आणि त्याप्रमाणे ते करायचं. नगर शहरामध्ये पतंगाची परंपरा खूप आहे, पण कन्हैया आणि लोटके या दोघांनी खूप सुंदर पतंग तयार करण्याची हे केलं होतं. नगरमध्ये खूप सुंदर पतंग आणि प्रचंड प्रमाणामध्ये ते पतंग तयार करायचे वर्षभर. ते फार छान होतं तेव्हा.
1: आज सर तुम्ही रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये आला आहात नगर वर्धापन दिनाच्या निमित्तानं. ही एक खास मुलाखत आपली सुरू आहे. या माध्यमातून अनेक नगरकरांपर्यंत पोहोचताय, लोकांपर्यंत पोहोचताय, तर कसं वाटतं?
0: खूपच छान. नगर शहर आपल्याला जगवत हे विसरू नका कधी. त्यामुळे नगर शहरावरती भरपूर प्रेम करा, सुंदर कसं करता येईल ते बघा आणि नगर शहराच्याही तुमच्याकडनं काही अपेक्षा ते विसरू नका, त्या पूर्ण करा. खूप हा कार्यक्रम थोडासा वेगळा मी मुद्दाम विषय घेतला की नगर शहर आणि सिव्हिल इंजिनिअरिंग याच्या संदर्भातला थोडा विषय घेतला. इथं येऊन खूपच आनंद झाला की एवढ्या आपुलकीनी आपल्याशी कोणी बोलतंय किंवा तुम्ही सगळेजण हे विचार ऐकताय. पटतील न पटतील माहीत नाही, पण जर पटले तर निश्चित अवलंबायला चालू करा एवढी विनंती करतो. धन्यवाद.
1: या माध्यमात सर आज तुम्हाला तुमच्या खूप जवळच आणि कोणतं आवडतं गीत ऐक असं वाटेल?
0: ये तेरा घर ये मेरा घर,
1: हेच गाणं का?
0: हेच गाणं, कारण घर हे माझं वैशिष्ट्य आहे. की चार भिंती नाही, आपण आता खूप लोक सांगून गेलेत की चार भिंती म्हणजे घर नसतं, अमुक नसतं, तमुक नसतं. पण खरं सांगू का की घर बांधणं ही एक प्रक्रिया आहे, म्हणजे फक्त ही मनुष्य प्राणीच करतो. कुठलाच प्राणी स्वतःचं घर दुसऱ्याला बांधायला देत नाही, ही माणसाची मजबुरी आहे. आता तुम्ही तुमचं घर बांधू नाही शकत, त्यामुळं तुमच्या भूमिकेमध्ये जाऊन ते घर बांधलं पाहिजे. मीच राहणार आहे, पण मला तुमच्या जसं नट जो असतो, अभिनेता असतो, त्या भूमिकेमध्ये त्या परकाया प्रवेश करून ती भूमिका साकारतो आणि परत बाहेर येतो. तसंच मी तुम्हीच आहे हे समजून मलाच त्या घरामध्ये राहायचं आहे, पण तुमच्या आवडीनिवडीनुसार हा विचार करून मी माझं घर बांधलं तरच ते सक्सेसफुल होतं, नाही तर घर घर लागते.
1: इतका सुंदर विचार करून घेऊन हे गाणं नक्कीच मी तुमच्यासाठी सर प्ले करेन. आणि वेळात वेळ काढून रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये आलात, अनेक नगरकरांपर्यंत पोहोचलात या वर्धापन दिनानिमित्त. खूप खूप धन्यवाद सर.
0: धन्यवाद.
1: थँक्यू सर. श्रोते हो, आजच्या नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपल्या सोबत होते आपल्या नगरचे स्थापत्य अभियंता आणि निसर्गमित्र सुरेंद्र धर्माधिकारी. आज आपण नगर डायरी या कार्यक्रमामध्ये त्यांच्याशी संवाद साधला. पुन्हा भेटूयात याच कार्यक्रमामध्ये उद्या याच वेळी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

श्रोते हो, यशस्वी होताना या शो मध्ये आपण ऐकू शकाल अहिल्यानगर मधील यशस्वी उद्योजकांचा जीवन प्रवास। या मुलाखती घेतल्या आहेत संजय पारनाईक यांनी। दर शुक्रवारी रात्री 9 वाजता नक्की ऐका यशस्वी होताना। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार नगरकर, माझे नाव सौ उमा जोशी। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

राखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा आणि मी परी आहे तुमच्या सोबत। आपला शो सुरू होत आहे आठवणीतील गाणी। तर श्रोते हो, आपण ऐकलं होतं मागच्या भागात महानायकाची गाथा, तर आपण त्याचाच दुसरा भाग ऐकणार आहोत। तर श्रोते हो, जंजीर हा एक चित्रपट नव्हता, तो एक भूकंप होता। इन्स्पेक्टर विजय खन्नाच्या भूमिकेत अमिताभजी यांनी न्यायासाठी लढणारा एक नायक साकारला। तो त्या काळातल्या तरुणांच्या मनातच प्रतिबिंब। अँग्री यंग मॅन हा शब्द त्यांच्यासाठी जणू जन्मालाच आला होता। सलीम जावेद यांनी लिहिलेल्या या भूमिकेने अमिताभजी यांना एका रात्रीतच स्टार बनवलं आणि मग सुरू झाला एक सुवर्ण काळ। श्रोते हो, आपण आता बोलतोय त्या काळाबद्दल जेव्हा अमिताभ हे नाव म्हणजेच हिट असं समीकरण होतं। दीवार हा चित्रपट 1975 साली आला। मेरे पास माँ है हा संवाद आजही रोमांस उभा करतो। शोले हा चित्रपट सुद्धा 1975 साली आला। भारतीय चित्रपट इतिहासातील सर्वात मोठा चित्रपट। जय आणि विरुची जोडी अजमर झाली। अमर अकबर अँथनी हा चित्रपट 1977 साली आला। मुकुंदर का सिकंदर हा चित्रपट 1978 साली आला। त्रिशूल हा चित्रपट 1978 साली आला। काला पत्थर हा चित्रपट 1979 साली आला। शान हा चित्रपट 80 साली आला। एकापेक्षा एक दिग्गज चित्रपट होते। या काळात ते केवळ अभिनेते नव्हते, ते एक इंडस्ट्री होते। वन मॅन इंडस्ट्री असं त्यांचं वर्णन केलं जात होतं। तर श्रोते हो, आपण अशाच गप्पा मारणार आहोत, पण त्याआधी बोल चुडिया हे गाणं कवी खुशी कवी गम या चित्रपटातील एक गाणं आहे। गायक अलका याज्ञिक, अमित कुमारजी, सोनू निगम, उदितजी नारायण आणि कविता सुब्रमण्यम। संगीतकार जितेन ललितजी, गीतकार समीरजी, कलाकार अमिताभजी बच्चन, शाहरुख खान, काजोल, जया बच्चन, ऋतिक रोशन आणि करीना कपूर। तर ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

वेलकम बॅक मंडई. आपण पुन्हा भेटत आहो एका छोट्याशा ब्रेक नंतर. तर मंडई, आयुष्यात संकट येतात, तसेच 1992 साली कुली चित्रपटाच्या चित्रकरण दरम्यान एक गंभीर अपघात झाला. मनमोहन देसाई दिग्दर्शक या चित्रपटात एक फाईट दृश्यात अमिताभजी यांना गंभीर दुखापत झाली. त्यांची प्रकृती इतकी बिघडली की संपूर्ण भारताने प्रार्थना केली. रुग्णालयाबाहेर हजारो चाहते रांगा लावून त्यांच्या बरे होण्याची प्रार्थना करत होते. हे दृश्यच सांगतं की अमिताभजी हे केवळ स्टार नव्हते, ते लाखो भारतीयांचे आपलं माणूस होते. आणि अमिताभजी बरे झाले पण आणखी गंभीर होऊन परतले. तर श्रोते हो, तुम्हाला माहीत आहे का ABCL म्हणजे काय? ABCL हा काळ एक संघर्षाचा काळ होता. श्रोते हो, यशाच्या शिखरावर असताना काही वेळा माणूस धोका पकडतो. अमिताभजी यांनी 1996 साली अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच ABCL स्थापना केली. पण व्यवसायात अपयश आलं, कर्जांचे डोंगर उभे राहिले, प्रसार माध्यमांनी पण अमिताभ संपले असं लिहायला सुरुवात केली. पण हा माणूस मातीत मिसळणारा नव्हता. तर श्रोते हो, मी आधी पण सांगितलं होतं, या माणसाच्या आतमध्ये असा एक निखार होता जो कधीच विझणारा नव्हता. पण त्याआधी एक छोटासा ब्रेक. तू नाजा मेरे बादशाह हे गाणं खुदा गवा या चित्रपटातलं एक गाणं आहे. गायक मोहम्मद अजीज जी आणि अलका याज्ञिक जी, संगीतकार लक्ष्मीकांत जी, गीतकार आनंदजी बक्षी, कलाकार अमिताभजी बच्चन आणि श्रीदेवी जी. तर ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडई. आपण पुन्हा भेटत आहोत एका छोट्याशा म्युझिकल ब्रेक नंतर. तर श्रोते हो, एक प्रश्न, कोण बनेगा करोडपती हा आवाज ऐकताच आपल्याला कोण आठवतं बरं? होय, ते म्हणजेच अमिताभजी बच्चन. साल 2020 KBC पहिला एपिसोड प्रसारित झाला आणि संपूर्ण भारताने TV समोर जागा पकडली. लॉकर लिया जाय हा प्रश्न देशाच्या घराघरात गुंजू लागला. KBC ने त्यांना केवळ पैसे मिळवून दिले नाहीत, तर त्यांनी सिद्ध केलं की हा महानायक कधीच संपू शकत नाही. तर श्रोते हो, KBC च्या यशानंतर अमिताभजी यांनी पुन्हा चित्रपटात आले आणि यावेळी आणखी परिपक्व भूमिका साकारल्या. मोहब्बते 2020, बागबन 2003, ब्लॉक 2005 ह्या चित्रपटासाठी त्यांना नॅशनल अवॉर्ड मिळाला होता. सरकार 2005, पा 2009, पिंकू 2015, पिंकी 2016, 102 नॉट आउट हा 2018, बदुला 2019. प्रत्येक दशकात आपल्याला वेगवेगळ्या भूमिकेत वेगवेगळ्या रूपात आपल्याला अमिताभजी दिसले. हेच त्यांचं सर्वात मोठं यश होतं. अशाच गप्पा चालू राहणार आहेत, पण त्याआधी दो लव्ज की है दिल की कहानी हे गाणं द ग्रेट ग्लॅमर या चित्रपटातील एक गाणं आहे. गायक आशा भोसलेजी, शरद कुमारजी आणि अमिताभ बच्चनजी. संगीतकार RD बर्मन, गीतकार आनंद बक्षीजी, कलाकार अमिताभ बच्चनजी आणि जिनत अमान. तर ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी. आपण पुन्हा भेटत आहोत एका छोट्याशा म्युझिकल ब्रेक नंतर. तर मंडळी, आपण आता जाणून घेणार आहोत अमिताभ बच्चन यांच्या पुरस्कार आणि सन्मान या बाबतीत. पुरस्कारांच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर असे अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. तर मंडळी, 4 वेळेस फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार भारत सरकारने पद्मश्री 1983 साली दिला, पद्मभूषण 2001 आणि पद्मविभूषण 2015 या सर्वोच्च नगरी सन्मानांनी गौरव केला. बांगलादेशाने राष्ट्रीय सन्मान दिला 2019 साली, दादासाहेब फाळके पुरस्कार भारतीय चित्रपट सृष्टीचा सर्वोच्च सन्मान. तर श्रोते हो, एक गोष्ट लक्षात घ्या, आज 80 वर्षापेक्षा जास्त वयात अमिताभ बच्चन जी सोशल मीडियावर अत्यंत सक्रिय आहेत. टीव्हीवर, इंस्टाग्रामवर, फेसबुकवर, सगळ्या प्लॅटफॉर्मवर लाखो फॉलोअर्स आहेत. तर मंडळी, आपण अशाच गप्पा मारणार आहोत, पण त्याआधी परदेसी या ये सच है पिया हे गाणं मिस्टर नटवर लाल या चित्रपटातील एक गाणं आहे. गायक लता दीदी आणि किशोर दादा, संगीतकार राजेश रोशनजी, गीतकार आनंद बक्षी, कलाकार अमिताभजी बच्चन आणि रेखाजी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडई. आपण पुन्हा भेटत आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. तर श्रोते हो, अमिताभ बच्चनजी यांचा आवाज ही त्यांची एक वेगळीच कला आहे. त्यांनी केलेल्या जाहिरातीपासून ते राष्ट्रीय संदेशापर्यंत तो आवाज लोकांच्या मनात घर करतो. आज जगभरात लाखो चाहते त्यांचे दिवाणी आहेत. भारतासह इंग्लंड, अमेरिका या सगळीकडे त्यांचं नाव प्रेमाने घेतलं जातं. तर श्रोते हो, अमिताभजी बच्चन यांचा हा प्रवास एक जिद्दीचा, संघर्षाचा, अपयशातून उठण्याचा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःवर विश्वासाचा. एक मुलगा जो एका शहरातून निघाला, अनेक नकार पचवत मुंबईत पोहोचला. एक दोन नव्हे तर तब्बल 5 शतक हिंदी चित्रपट सृष्टीवर राज्य केले. हे जर शक्य असेल तर मित्रांनो, तुमची स्वप्न सिद्ध व्हायला काय हरकत आहे. जसं अमिताभजी म्हणतातच, डोंट गिव्ह अप, कीप ट्राइंग, द बिगेस्ट रिस्क इज नॉट टेकिंग एनी रिस्क. तर मित्रांनो, आपण ऐकलंच महानायकाची गाथा, म्हणजेच अमिताभजी यांचा जीवन प्रवास, त्यांचे काही किस्से, त्यांचं पहिलं पाऊल, त्यांचा पहिला चित्रपट आणि अशाच काही बऱ्याच गोष्टी. तर मित्रांनो, मी परी आहेच तुमच्या सोबत, पण आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पण त्याआधी कोरे कोरे सपने मेरे हे गाणं सूर्यवंशम चित्रपटातील एक गाणं आहे. गायक कुमार सानूजी आणि अनुराधा पोडवालजी, संगीतकार अनु मल्लिकजी, गीतकार समीरजी, कलाकार अमिताभजी बच्चन आणि सौंदर्याजी. तर ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

राखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 3480. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 07।

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅक स्टेज ची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गंमत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.

तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉ गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवराआवर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोडं तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माझे नाव अखिलेश अदिनाथ शेडाळे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र,
1: शास्त्र शुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा. फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष. अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅक स्टेज ची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गम्मत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.

नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. Bye-bye.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतूसोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

श्रोतेहो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे, तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं. आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे, त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझा रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे. आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत. आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता, त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोचत आहेत. आणि त्यामुळे तो आवाज आपण ज्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगरमधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहेत आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशनसाठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुपसाठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्रकक्ष, इनडोअर आणि आउटडोअर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता F ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाईल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्या नगर. संपर्क क्रमांक 90111125090 किंवा 98994456978. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात। आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल। श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे। या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल, त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅक स्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गंमत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅक स्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गंमत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.